नंदू हनप यांच्या संगीत नियोजनात अजित कडकडे यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. तर कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या स्वरातलं हे गीत. संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत अण्णा जोशी यांचं.

तुकारामांचा अभंगपण ऐकलात मन्नाडे आणि सहकलाकारांच्या स्वरात. संगीत होतं अण्णा जोशी यांचं. श्रोतो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

आर्यन पराडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं पारंपरिक गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर्यन पराडकर यांचं. श्रोतहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे भक्तिगीत. रचना आहे दत्ता पाटील यांची आणि संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या भक्तिगीताबरोबरच मंगल भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला आरंभ होत आहे.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. पहाटेचे 5:55 आणि 33 सेकंद झाले आहेत. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 29 श्रावण शके 1948, दिनांक 20 ऑगस्ट 2026. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही या सभेत मनपूर्वक स्वागत. या प्रसारणाचा आरंभ करूया मंगलध्वनीनं.

प्रसार भारतीच्या वेळेस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 आणि 38 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दत्तात्रय स्तोत्र.

स्तोत्र आपण ऐकलत यशवंत देव आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात. श्रोतो, मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकारामांचा अभंग. स्वर आहे V.G. भाटकर यांचा.

पंत बाले कुरुंदरी महाराज यांनी गायलेलं मिलिंद जोग यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. श्रोते मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत जनाबाईंचा अभंग, नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरात.

नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेला संत जनाबाई यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतो, मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

आकाशवाणी गायकवृंदाने गायलेल्या या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6:30 आणि 17 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण समोरच्याकडून जेवढी जास्त अपेक्षा ठेवतो ना, तेवढाच आपल्या वाट्याला येणारा त्रासही मोठा असतो. ज्या धाग्याला आपण खूप घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, नेमका तोच धागा शेवटी हाताला सगळ्यात जास्त जखम देऊन जातो. कोणाच्या तरी जवळ जाण्याच्या मोहात आपण स्वतःलाच इतकं दूर घेऊन जातो की स्वतःची शांतता कुठे हरवली हेच कळत नाही. मोहाचे धागे थोडे सैल करायला शिका. आनंद हा मागून किंवा अपेक्षा ठेवून मिळत नसतो, तो स्वतःमध्ये शोधायचा असतो. ज्या दिवशी आपण अपेक्षा ठेवणं हळूहळू कमी करतो, समोरचा माणूस जसा आहे तसा स्वीकारायला शिकतो, त्या दिवशी मनावरचं खूप मोठं ओझं हलकं होतं. माणसावर मनापासून प्रेम करा, नाती जपा, पण स्वतःचं हसणं कोणाच्याही हातातील बाहुलं बनू देऊ नका. मोहाचे हे रेशमी धागे आता थोडे सैल करायला शिका. कोणाकडूनही काहीही न मागता आपल्याच शांततेत स्वतःला शोधणं, यात जे सुख आहे ना, ते जगातल्या कोणत्याही नात्यापेक्षा जास्त सुंदर असतं.

बरं ते श्रोते हो, नेहमी आनंदी रहा, नाते जपत रहा, असंच हसत रहा. मी सविता गुटाळ आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 आणि 27 सेकंद झाले आहेत. आता वेळ झाली आहे कार्यक्रमांची रूपरेषेची. या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात वांगी, मिरची, टोमॅटो पिकांचं रोग किडीपासून संरक्षण याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा विषय होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटील. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या अंतर्गत पर्यावरण प्रदूषण आणि कायदा भाग 4 सहभाग प्राध्यापक डॉ योगेश महाजन. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असेल. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरसिके आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज या कार्यक्रमाचा भाग 100 आपण ऐकू शकाल. सकाळी 11:05 स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम. विषय श्रावणातील खाद्ययात्रा. संवादिका वृषाली ऐगळीकर. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात मालिका आरोग्य संवाद. मेमरी इम्प्रूव्हमेंट विषय डॉ जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा व्यवसायातील ताळेबंद या विषयावर प्रीती रांजेकर यांची मुलाखत. दुपारी 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. सुरुवातीला मालिका सांजवेळ अंकिता पोहरकर, त्यानंतर मालिका अनुभवाचे बोल नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 कामगार सभा. रामदास बलांडे यांचं स्वरचित कविता वाचन. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असेल. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. विषय काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ वैशाली सावंत. रात्री 7:15 लोकसंख्या

0: गीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. महाराणा प्रताप यांचा पोवाडा बापूराव विभूते आणि सहकलाकारांनी सादर केलेला ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असेल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 कंट्री वाईड, रात्री 9:45 इन साईट्स हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. रात्री 10:30 नभोनाट्य कातापुरम भाग 2, मूळ इंग्रजी लेखक डॉ राजाराम, मराठी अनुवाद गोविंद मोकाशी, नादब्रह्म शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत आजचे. सकाळी 10:30 पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग बिलास खानी तोडी, दुपारी 2:30 सौम्य कंटक यांचं गायन राग शुद्ध सारंग, संध्याकाळी 5:02 सिप्ते हसन यांचं सतारवादन राग मारवा आणि रात्री 10:00 सायली तळवलकर यांचं गायन राग दुर्गा. हे होते अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणारे काही ठळक उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 32 सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 26 सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथं 83%, पावसाची नोंद सांताक्रूझ इथं 0.3 मिलीमीटर. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 31 सेल्सिअस ते 26 सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा. हा इशारा 75 किलोमीटर समुद्रापासून प्रतितास आहे. नैऋत्येकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा 65 किलोमीटर वेग वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात वांगी मिरची टोमॅटो पिकांचं रोग किडीपासून संरक्षण याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: श्रोते हो, मिरचीच्या पिकावर बोकड्या किंवा चुरडा मुरडा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रादुर्भाव फुलकिडे आणि कोळी पांढरी माशी यांच्यामुळे होतो. किडे पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पानं सुरकुततात आणि पानांची वाढ खुंटते. काही ठिकाणी विषाणूंपासूनही हा रोग संभवतो. यावर उपाय म्हणून डायमेथोइड 30% प्रवाही 1 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून पुनर्लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावं. फुलकिडीच्या नियंत्रणासाठी गोमूत्र 10% आणि ॲझॅडिरिक्टिन 10,000 PPM 3 मिली प्रतिलिटर पाण्यातून आलटून पालटून लागवडीनंतर 7 दिवसाच्या अंतराने 15 दिवसापासून 3.5 महिन्यापर्यंत फवारण्या कराव्यात. त्याचप्रमाणे ब्ल्यू ट्रॅप वापरावेत. टोमॅटो वांगी आणि मिरची या पिकांवर रोपांची मर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासाठी पेरणीपूर्वी 3 ते 4 दिवस वाफ्यावर 1% बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी. पेरणीपूर्वी थायरम किंवा कॅप्टॉन 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे बियाण्यास चोळावं. वांगी आणि टोमॅटोच्या पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. वांग्याच्या पानांवर तपकिरी आणि काळपट रंगाचे ठिपके दिसतात, तर टोमॅटोच्या पानांवर तपकिरी एककेंद्री अनियमित आकाराचे करपल्यासारखे ठिपके पडतात. यासाठी मॅनकोझेप या बुरशीनाशकाची 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. जमिनी लगतची रोगट पानं काढून टाकावीत. मॅनकोझेप किंवा झायनेब या औषधांची फवारणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम प्रति किलो 2.5 ग्रॅम चोळावं. शक्यतो टोमॅटोची लागवड नोव्हेंबरच्या 1-15 आठवड्यात करावी. काही वेळेला वांगी आणि टोमॅटो या पिकांची पानं लहान राहतात. या रोगाचा प्रसार हिशिमोनास या किडीमुळे होतो, त्यामुळे पानं लहान राहतात, फुलं व्यवस्थित येत नाहीत.

0: आणि फलधारणा सुद्धा होत नाही. यासाठी रोगग्रस्त झाडं त्वरित काढावीत. पुनर्लागवड करताना रोपांची मुळं 0.3% डायमेथोएट आणि 0.5% ॲक्रोमायसिन या मिश्रणात बुडवावीत. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.3% डायमेथोएट फवारावं. वांगी, टोमॅटो आणि मिरची या पिकांवर जीवाणूजन्य मर रोगाची देखील लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं पुनर्लागवडीनंतर साधारणपणे 30 दिवसांनी दिसून येतात. रोगाची तीव्रता पीक फुलोऱ्यात असताना जास्त असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा. टोमॅटोची सोनाली, मलई 66, अर्का, आलोक, कोकण विजय, तर वांग्याची अर्का नीलकंठ, अर्का निधी, अर्का केशव, स्वर्ण प्रतिभा, कोकण प्रभा यांची निवड करावी. सातत्याने मर रोग येणाऱ्या शेतात फेरपालटणी करावी. 3 वर्षांपर्यंत वांगी कुळातील पिकं एकाच शेतात लावू नयेत. वांगी, टोमॅटो आणि मिरचीच्या पिकामध्ये सूत्रकृमीचा देखील प्रादुर्भाव होतो. यामुळे पानं पिवळी होतात आणि झाडांची वाढ खुंटते. झाडं सुकतात आणि मुळांवर वेड्या वाकड्या गाठी येतात. त्याकरता जमीन खोल नांगरून 5 ते 6 दिवस उन्हात तापवावी. लागवडीकरता निरोगी रोपं घ्यावीत. वांगी आणि टोमॅटो पिकाला निमेगॉन हे औषध लागवडीनंतर 15 दिवसांनी जमिनीत द्यावं. कडुनिंब पेंडीचा उपयोग केल्यास प्रादुर्भाव कमी होतो. पिकांची फेरपालट करावी. शेतात अधूनमधून झेंडूची किंवा मक्याची लागवड करावी. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावेत. वांग्याच्या पिकावर पानांवरील भुंगेरे सुद्धा आढळून येतात. ही कीड पानं खाऊन टाकते. त्याकरता मेलेथियॉनची फवारणी करावी. कीडग्रस्त पानं खुडून नष्ट करावीत.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण वांगी, मिरची, टोमॅटो पिकांचं रोग किडीपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:02, सकाळचे 6:45 आणि 28 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हनुमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतं. तसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करतं, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असल्या तर. जसं चिंता करणाऱ्या पेशंटना पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसीजेस होत असतात, तर होमिओपॅथीला पण हे गोष्टी मान्य होत्या आणि म्हणून जुन्या भावनांचं हिलिंग झालं पाहिजे. म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे, ते होमिओपॅथी करते. म्हणजे जसं एखाद्याच्या अपत्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते. म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि

0: छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देते तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या सहाय्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसिजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसिजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्त्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघत आहे. आणि काहींना त्या गोष्टींचं कळतं आहे आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग 4 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोते हो नमस्कार. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने सुद्धा पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत मोठे पावले उचलली आहेत. मोठमोठ्या दुर्घटनेपासून आपण जर विचार केला तर भोपाळ गॅस लिकेज केस, गंगा पॉल्युशन केस, ताजमहल केस, अशा या वेगवेगळ्या घटना ज्या पर्यावरण प्रदूषणाशी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा जीव गेलेला आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने योग्य तो रोल आपला दर्शवला आहे. व प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे. कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे, ते लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. Article 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेसचं रेफर करून कोर्टापुढे मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकेचा संदर्भ आलेला आहे. MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली. MC मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषणमुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे. Article 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ भाट आहे की वी शुड गेट, की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्याय व्यवस्थेची आहे. जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी, पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे. ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याचिका ही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे. त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. श्रावणातल्या कहाणीचा शेवट नेहमीच ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण अशी असते. अर्थाअर्थी या वाक्याचा कहाणीशी संबंध नसतो, पण कहाणी टेकते मात्र या वाक्यावर. तसेच अर्थाअर्थी नाही तरी आजच्या भागात काल अपूर्ण राहिलेली सदानंद रेगेंची कविता आधी साठा उत्तरी पूर्ण करते. आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, उन पावसाचे पक्षी आणि उंजळीमधून. निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरंचकाने, उन कोवळे दाटले केशराच्या रानोराने. आता धरतील फेर, आता धरतील फेर कवडशांची डाळिंब, वर्षातील नभातून शाश्वताची निळी टिंबे. आला श्रावण श्रावण उल्या सोन पावलानी, आला श्रावण श्रावण उल्या सोन पावलानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या सणाची उत्पत्ती कशी झाली असावी यासंबंधी थेट कथा फारशी सापडत नसली तरी हा सण भारतात बहुतेक भागात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल अशा सर्व ठिकाणी पाळतात. श्रीकृष्णानं कालिया नावाच्या नागाचा पराजय करून तो यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे वर आला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. त्यावरून नागपूरच्या प्रचारात आली असावी असा एक मतप्रवाह आहे. ऋग्वेदात नाग किंवा सर्पाचा विशेष उल्लेख नाही, पण यजुर्वेदात आहे. नंतरच्या पुराणातून आणि महाभारतात नाग आणि मनुष्य यांचा निकटचा संबंध आहे. नागकन्या उलुपी हिच्या सौंदर्याला भुलून अर्जुनाने तिच्याशी विवाह केला होता. त्यामुळे सर्प ही एखादी मनुष्य जात असावी याविषयी संशय राहतो. पण ते असो, आला श्रावण शहरांपेक्षा गावातलं हे चित्र कदाचित काही वर्षापूर्वीचं असेल. आषाढधारांच्या सपाट्याच्या पाऊस माऱ्यांनी झुकलेल्या झाडांच्या रुंद फांद्यांना हिंदोळे बांधावेत आणि त्यावर पोरींनी मनसोक्त झोके घ्यावेत. माहेरवाशिणींनी माहेरी यावं. माहेरच्या मंडळींना सुखी ठेवण्यासाठी बंधुराज नागाची पूजा करावी, त्याच्यासाठी उपास करावा. नागपंचमीच्या दिवशी घरादारात अगदी पहाटेपासून धांदल उडावी.

0: जेवणानंतर तिन्ही सांजेला मुलीवाळी बायकांचा खेळ सुरू व्हावा. फुगडी व फुगड्यांचे प्रकार खेळताना घेतले जाणारे उखाणेही मजेदार असत. लाईबाई लाही, मक्याची लाही, लाईबाई लाही, मक्याची लाही, मुक्यानी फुगडी शोभत नाही. तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, आपण दोघी मैत्रिणी फायनल पास. तुझी माझी फुगडी बनात ग, तुझी माझी फुगडी बनात ग, हजाराची कुडी माझ्या कानात ग. व्रत वैकल्य सणांच्या मुळाशी विचार जसा निसर्ग पूजनाचा, तसाच निसर्ग व माणूस यामधील परस्पर संबंध प्रस्थापित करण्याचा. जसा शंकर हा देव ऋग्वेदकालीन केवळ रुद्र म्हणजे भयकारी होता आणि म्हणून त्याची स्तुती होत होती, तसेच ज्या प्राण्यांपासून माणसाला कृषीप्रधान संस्कृतीत शेतकऱ्याला भीती असेल त्या प्राण्याच्या पूजेची प्रथा नागपंचमी सणात रूपांतरित झाली असावी. मात्र त्याभोवतीने धरला आहे तो आनंदाचा फेर नागाला भाऊ मानण्याचा. कालौघात या कल्पना कालबाह्य होणं साहजिकच आहे, पण तरी हेतूचं महत्व उरतंच. आला श्रावण, उद्या पुन्हा एक नवा श्रावण दारी घेऊन येते.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

ऐसे अक्षर ऐसे के हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 1:55 आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतो, आज सकाळी 11:05 आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे श्रावणातील खाद्ययात्रा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45:15:41:29 आणि 45:15:41:30 आणि संवादिका असतील वृषाली ऐगळीकर. तर अवश्य फोन करा आज सकाळी 11:05 ते 11:40 विषय पुन्हा ऐका श्रावणातील खाद्ययात्रा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: केंद्राचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका, केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला। श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTAचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा एकदा नोंदवलं। या संस्थेकडे सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, सायबर सुरक्षा यंत्रणा, संस्थात्मक तज्ज्ञ असावेत, तसंच भविष्यात पेपर फुटीसारख्या घटना टाळण्यासाठी परीक्षेसंदर्भातली कायमस्वरूपी यंत्रणा असावी असंही न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुचवलं। राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं शिक्षण मंत्रालयांच्या सचिवांना दिले। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या। नशामुक्त महाराष्ट्र धोरणाच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते। तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं। नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे। सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळात निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन करावं। निकालाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या। राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे। त्यानुसार अंतिम मतदार यादी आता 7 ऑक्टोबरऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। SIR प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती। आता राज्यातील या प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 17 ऑगस्ट रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे। राज्यात पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार झालेली उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत। फार्म टू फॉरेन या संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यात केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। असोचेम या उद्योग संघटनेच्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात ते काल बोलत होते। कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे। मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। या कालावधीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल। त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्यात

याची कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. राज्यातल्या अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून तो निकाल दिल्यानं बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालय असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. पुणे विभागातल्या रेल्वे विकास कामांना गती देण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ते काल पुण्यात मध्य रेल्वे क्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत बोलत होते. पुणे स्थानकावर 6 अतिरिक्त फलाटांचं नियोजन, अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करणं, सीसीटीव्ही वाढवणं आणि पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित खासदारांनी आपापल्या जिल्ह्यातल्या रेल्वेसंदर्भातल्या मागण्या सादर केल्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचं एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पिंपळवंडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं पूर्ण करून 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं ठरवून दिलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा नवी दिल्लीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते काल पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या
श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी

0: बाद केले. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल अंतिम गटातील सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. या विजयामुळे पाकिस्तानची गटटप्प्यावरील मोहीमही संपुष्टात आली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटात इंग्लंडशी सामना करणार आहे. सामना जिंकणं किंवा बरोबरीत सोडवणं यावर भारताचं पूलमधील भवितव्य ठरणार आहे. मंगळवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा विक्रमी विजय मिळवल्यानंतर महिला संघ आता आत्मविश्वासानं पुढील फेरीसाठी सज्ज झाला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होण्याचं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही 2 घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, सकाळचे 7:22 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाले आहेत. दिनविशेष. देशाचे माजी पंतप्रधान, तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते भारतरत्न राजीव गांधी यांची आज जयंती. योगाचार्य BKS अयंगार, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर तसंच भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि पंचांगकर्ते जयवंतराव साळगावकर यांचा स्मृतिदिन. या सर्व महानुभावांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 7 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पावसाचा प्रत्येक थेंब जपला तरच भविष्यातील पाण्याची गरज भागवता येईल. जलसंधारण ही केवळ पाणी अडविण्याची संकल्पना नसून ती शेती, पर्यावरण, भूजल आणि ग्रामीण विकासाशी जोडलेली व्यापक चळवळ आहे. याच जलसंधारणाच्या विचाराला दूरदृष्टी देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या जलसंधारणाविषयक कार्याची आठवण आणि त्यांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या विशेष दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांची जलदृष्टी, पाणी अडवा पाणी जिरवा या विचारांचं महत्व आणि आजच्या काळातील जलसंधारणाची गरज याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर सर. चला तर मग जाणून घेऊया स्वर्गीय सुधाकर राव नाईक यांच्या जलदृष्टीचा वारसा आणि आजच्या जलसंधारण दिनामागची भूमिका. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: सर, एक अत्यंत महत्वाचा विभाग आणि अत्यंत महत्वाचा दिवस आणि त्यानिमित्तानं आपल्या विभागाचे विविध उपक्रम सुरू आहेत. तर पाणी अडवा पाणी जिरवा हे अत्यंत मोलाचं असा मंत्र त्यांनी दिला आणि त्यानंतर आत्ताही तो आपल्याला उपयोगी पडतोय. आपण बघतोय हवामान बदलतंय, पाणी टंचाई होते, तर काय सांगाल सर सुरुवातीला या बाबतीत?
1: सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्र शासनाचे आणि आमचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त जे आम्ही 21 ऑगस्टला जलसंधारण दिन म्हणून त्याला 7 ऑगस्टला या शासनाने त्याला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी हा पहिलाच त्यांचा उपक्रम असल्यामुळं ह्या वर्षीपासून त्याची मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात करावी हा आजच्या ह्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं माझी पहिली अपेक्षा होती. आणि त्यासाठी आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय संजय राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला आणि 2 प्रोग्राम आम्ही ज्या निमित्तानं खऱ्या अर्थानं घेण्यासाठी सुरुवात केलेली होती. परंतु ह्या जलसंधारणाचं जे काही महत्व जर काही आपण लोकांना पटवून द्यायचं म्हटलं तर पाणी अडवा पाणी जिरवा हा जो काही मूलमंत्र सुधाकर नाईक साहेबांनी त्या काळात दिला होता आजही तो तसाच्या तसा उपयोगाचा आहे. याचं कारण असं की अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आता पाण्याचं सावट, पाण्याचं संकट हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलं.

0: काही ठिकाणी पाणी पाऊस असा पडतो, काही ठिकाणी वेगात पडून निघून जातो, काही ठिकाणी पाऊस पडत नाही, उष्णतामान फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व बाबी विचारात घेता आता या मूलमंत्राच्या अनुषंगाने काम करणे, त्यासाठी एक लोक चळवळ निर्माण करणे, लोकांच्या मनामनात गावागावात घराघरापर्यंत हा मूलमंत्र पोहोचवणे, हे मुळात या आजच्या या जलसंधारण दिनानिमित्ताचं पहिलं काम हे आमच्या विभागाचं राहणार आहे.
1: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
0: ह्या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपुरी पूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते त्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पडणारं पाणी वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2,00,000 एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे जेणेकरून पडलेलं पाण्या पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होत आहे. म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माझी मालगुजारी तलाव आहेत त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही, आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी हे आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
1: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
0: लोकांचा सहभाग, लोकांच्यापर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात. याचं अनेक उदाहरणं आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जी काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो, अण्णा हजारेंचं रायगड सिंधी गाव घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा संभाजीनगरमधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला. आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशनमधून घेतला होता, त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोट्या छोटी जरी कमी वॉटर जलसंधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल त्याच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात, हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता
0: फक्त तोच एक आता ह्या निमित्तानं आम्ही जनजागृती करण्याचं मेनच काम आम्ही या निमित्तानं सुरू करत आहोत. या 21 तारखेच्या निमित्तानं आम्ही 2 प्रोग्राम

0: घेतो आहोत, तो एक म्हणजे वॉक फॉर वॉटर आणि दुसरा आहे की रील चॅलेंज स्पर्धा. वॉक फॉर वॉटरमध्ये आम्ही म्हणतोय की तुम्ही पाण्यासाठी चला, पाण्यासाठी चला हा मूलमंत्र, जसा पाणी अडवा पाणी जरवा सुधाकर नाईक साहेबांनी दिलेला मूलमंत्र होता, तसा पाण्यासाठी तुम्ही जर का सोबत चाललात तर तुम्हाला सोबत पाणी सोबत तुम्हाला घेऊन जाईल, असा असा त्याच्यामागचा इतिहास आहे, असे त्याच्यामागची हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे आज जर का आपण आपलं भविष्य सिक्युअर करायचं असेल तर पाण्यासाठी आपल्याला चलावं लागेल. म्हणूनच आजच्या आमचा जो ब्रीदवाक्य आमचं जे आहे ते तेच आहे की सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो.
1: 21 ऑगस्ट आपण जलसंधारण दिन साजरा करतोय, 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करतो आहोत आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी संपूर्ण जलसंधारण अभियान असे वेगळे वेगळे उपक्रम, भव्य दिव्य उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतायत, आम्हीही बघतोय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून. तर एकूणच हे कार्यक्रम नेमके जर विस्तृत प्रेक्षकांना सांगायचे झाले तर नेमकी जनजागृती नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगाल सर?
0: आम्ही एक पहिल्यांदा तर 15 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आमच्या लोगोचं अनावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं आणि लोगोचं अनावरण करून घेऊन एक शपथ पण आम्ही त्या दिवशी जमलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिली. तोच प्रोग्राम आता पुन्हा आपण 21 ऑगस्टला पण आपण घेतो आहोत. त्याच्यामध्ये हा थोडासा त्याचं स्वरूप वेगळं असणार आहे, त्याच्यामध्ये आपण लोकांना इन्व्हॉल्व्ह करतो आहोत आणि एक आपण वॉक 3 किलोमीटरचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे. त्याची आपण त्याला बक्षिसांची पण व्यवस्था ही जिल्हास्तरावरती करण्याच्यासाठीचं नियोजन करण्यात येत आहे. हा एक प्रोग्राम होणार आहे. त्या दिवशीच्या प्रोग्रामचं साधारणतः नियोजन असं असणार आहे की त्या दिवशी सकाळी 5:30 सगळ्या लोकांनी एकत्र जमणे ग्राउंडवरती, त्याच्यासाठी त्यानंतर 6 ते 7:45 पर्यंत त्यांचा एक योगाचा आम्ही तिथे क्लास त्यांचा ठेवलेला आहे आणि 6:45 एक पाण्याची आपली एक जलसंधारणाची शपथ दिल्या जाणार आहे आणि 7:00 तुमची जलसंधारणाचं वॉक सुरू होईल. 3 किलोमीटर साधारणतः वॉक झाला की मग त्या ठिकाणी आलेल्या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून स्पर्धकांच्या माध्यमातून त्यांना त्यांचं बक्षिसाचं वितरण वगैरे करून हा कार्यक्रम वॉकॅथॉनचा त्या ठिकाणी संपणार आहे. दुसरा जो आम्ही उपक्रम घेतोय तो म्हणजे रील चॅलेंज. रील चॅलेंजमध्ये फक्त आम्ही युवकांना युवतींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय. 15 ते 30 वयोगटातील त्याच्यासाठी आम्ही त्यांचे विषय त्यांना नमूद करून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आकर्षक बक्षिसांची देखील व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच्या सर्वांचं जिल्ह्याच्या स्तरावरती त्याचं स्क्रीनिंग होणार आणि त्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून जे काही चांगले रील्स तयार होतील. रील्स हा आताचा रील्सचा जमाना आलाय. आता तुम्हाला तुमचं प्रिंट मीडियामध्ये जाणे किंवा याच्याकडे जाण्यामध्ये आता लोकांना इंटरेस्ट आला नाही की 2 मिनिटात आम्हाला कसं कळेल आणि म्हणून आम्ही ही रील्सची स्पर्धा आणि त्यानिमित्तानं युवकांमध्ये एक चांगला जागरूकता निर्माण करणे हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पर्यंत जर का तुम्ही एखादा प्रोग्राम नेला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगले मिळतात आणि म्हणून या माध्यमातून लोकांच्या घरांमध्ये पोहोचवणे, लोकांना पाण्याचा वापर काटकसरीने पाण्याचा वापर कसा करावा हे सांगणे, पावसाचं पडलेलं पाणी आपल्याला कसं साठवता येईल त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला कसं मदत करू शकेल याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करणे, या सर्व बाबी ह्या रील फॉर चॅलेंजच्या माध्यमातून पुढे येतील आणि त्याच्याच माध्यमातून त्याचा सर्व ठिकाणी प्रचार आणि प्रसार होईल अशा आम्ही या 2 योजना ह्या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही ठेवलेल्या आहेत. आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी हा जो आम्ही पूर्ण स्पॅन ठेवला आहे तो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असलेले जेवढे काही आमचे वॉटरचे स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्व स्ट्रक्चर्सना व्हिजिट करणे, त्या ठिकाणी जलपूजन करणे, झालेले चांगले कामं लोकांच्यापर्यंत सांगणे, ह्याच्यामुळे झालेला पाण्याचा जो काही संचय तिथे झाला असेल त्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तुमच्या वॉटर लेवल कशा वाढणार त्याच्याविषयी त्यांना महत्त्व समजावून सांगणे, ह्या सर्व बाबींचं मग त्यांना मार्गदर्शन करणे हा ह्या सर्व कार्यक्रम हे या निमित्तानं होणार आहेत. त्याही कालावधीमध्ये आम्ही 2-3 अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम लोकांच्यापर्यंत नेतोय. एक म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तरी गाव हे रेन वॉटर हार्वेस्टिंग, तर 100% घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं असलं पाहिजे. किंवा रिचार्ज पीठ नावाचं एक छोटासा एक स्ट्रक्चर असतं, जे स्ट्रक्चर तुम्ही केलं तर तुम्हाला तिथे पडलेलं पावसाचं पाणी त्याच्या ठिकाणी जमा होतं आणि मग तिथली वॉटर लेवल एकदम वाढते. तर ते एक छोटंसं स्ट्रक्चर जर का आपण प्रत्येक गावामध्ये 1,000 किंवा जिल्ह्यामध्ये 10,000 असं आम्ही 360,000 आपण अशी रिचार्ज पीट्स हे आपण आमचं उद्दिष्ट आम्ही जिल्ह्या राज्यासाठी ठेवतोय, जेणेकरून प्रत्येक गावागावापर्यंत जलसंधारणाची सगळी कामं पोहोचवता येतील आणि खऱ्या अर्थाने लोकांना महत्व त्याचं पटलं की लोकांनी आपोआप मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी जावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे.
1: श्रोतेहो, स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांनी पाण्याचा प्रश्न केवळ शासनाचा विषय न मानता तो समाजाच्या सामूहिक सहभागातून सोडविण्याची दिशा दिली. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणं, स्थानिक जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि भूजल पातळी वाढवणं हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे.

आजच्या भागात आपण त्यांच्या कार्याची आणि जलदृष्टीची माहिती घेतली. पुढील भागात मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभर सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत उन्नती जगदाळेला निरोप द्या, ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 7:40 आणि 9 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
3: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
2: ओके.
3: याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने.

0: तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आत्ताच आपण अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर मला सांगा की आपण गेल्या भागामध्ये बस्ती या विषयावरची माहिती घेतली होती, या भागात तुम्ही डोळ्यांसाठी पंचकर्म कसं महत्वाचं आहे या बाबतीत सांगाल का आणि पंचकर्मातलं वमन, विरेचन आणि नस्य याबद्दलची माहिती ऐकायलाही आम्हाला आवडेल.
6: खरं तर प्रश्न चांगला आहे. मागच्या भागात आपण बस्तीबद्दल बोललो होतो. खरं तर बस्ती केव्हा करावा किंवा थोडक्यातच पंचकर्म केव्हा करावं, लोकांचा समज असा असतो की पावसाळा आला की बस्ती करावा. खरं तर ते योग्य की अयोग्य, तर ते अर्धसत्य आहे. मी मागेही सांगून झाले, विकारानुरूप शारीरिक अवस्थानुरूप आपल्याला ते ठरवावं लागतं. त्यामुळं ज्यावेळेला आपण बस्ती किंवा तत्सम पंचकर्माचा विचार करायला लागतो त्यावेळेला शारीरिक अवस्था, दोष ह्या सगळ्यांचा विचार करून, ऋतू याचा विचार करून मग आपल्याला पंचकर्म करावं लागतं. खरं तर बस्ती हे वातासाठी नाही नुसती, इतर कफ आणि पित्तासाठी असते हेही मी सांगून झालं. आता येतोय पंचकर्मातला दुसरा पार्ट म्हणजे वमन. खरं तर वमन हे कशासाठी आहे, वमन म्हणजे काय, विरेचन म्हणजे काय आणि नस्य म्हणजे काय. वमन म्हणजे उलटी लोकांना समजायच्या भाषेत, विरेचन म्हणजे जुलाब आणि नस्य म्हणजे नाकात ड्रॉप टाकणं. शास्त्रीय भाषेत ज्यावेळेस आपण सांगायला जातो त्यावेळेस वमन आणि विरेचनाची व्याख्या करताना किंवा त्याची माहिती सांगताना आपल्याला असं बोलावं लागतं की जवळच्या मार्गानं शरीरातले दोष बाहेर काढून टाकायची प्रोसेस म्हणजे वमन. जनरली जवळच्या मार्गानं म्हणजे आता सपोज कफाचे विकार असतील, कफ हा जनरली आपण आपल्याला माहिती आहे की तो छातीच्या वरच्या भागात असतो, मग जवळच्या मार्गानं तो कसा काढला जाईल, तर तो उलटीच्या मार्गानं काढला जातो.
5: तर डॉक्टर आत्ता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
6: पित्ताचा विकार आहे तो नाभ्यांना आम्ही सन्निध गोष्टींशी किंवा अवयवांशी निगडीत किंवा त्या भागात असतो, तर त्याचा जवळचा भाग म्हणजे जुलाब

0: हे समजलं जातं. तर जवळच्या मार्गानं बाहेर दोष काढणं म्हणजे वमन किंवा विरेचन. थोडक्यात काय, पंचकर्म आयुर्वेदानुसार ज्यावेळी विचार करतो, थोडक्यात कोणताही विकार उत्पन्न करणारे दोष जे शरीरात साठलेले आहेत ते दोष कोणत्याही जवळच्या मार्गानं, मग तो वात पित्त कफाच्या अनुषंगानं जे काही जवळ आहे, दोष बाहेर काढून टाकायचा जो बहिर्मुख स्रोतस आहे त्याच्यातून ते काढून टाकणं म्हणजे पंचकर्म. त्यातला वमन हा कफासाठी स्पेसिफिक केला जातो आणि त्याचे परिणाम आपल्याला कफज विकारामध्ये घेता येऊ शकतात.
1: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: हे जसं मी सांगितलं, कफज विकार म्हणजे नेमकं कोणतं, म्हणजे आपल्याला माहिती असलेले काय आहे, तर सततची सर्दी होणं, कफाशी संबंधित डोळ्यांचे आजार आहेत, कफाशी संबंधित कानाचे विकार आहेत, कफाशी संबंधित मेंदूशी विकार आहेत, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला ते वमन करता येतं. मग नेमकं वमन म्हणजे काय आणि वमन प्रोसेस कशी केली जाते? कसं होतं की बऱ्याचदा मी दरवेळेला व्याख्यानात सांगत असतो की ज्यावेळेला मलाचा संचय व्हायला लागतो मोठ्या आतड्यात, त्यावेळेला डिकम्पोजिशन होऊन गॅसेस फॉर्मेशन व्हायला लागतात. त्याचं सोल्युशन काय असतं की मळाचं निस्सरण होणं, आणि ते तसं केलं जात नाही मग गॅस फॉर्मेशन व्हायला लागतो. हे जसं मळाच्या बाबतीत आणि कोष्ठगतवात म्हणजे गॅसेच्या बाबतीत होतं, तसं बऱ्याचदा काय होतं, कफ आहार विहार जर असेल सततचा आणि तो दोषांचा संचय होत गेला तर ते कफ जो आहे तो शरीरात फाकत जातो, शरीरात संचय होत जातो, शरीरात साठत जातो. मग हे साठत गेल्यानंतर मग कफामुळे होणारी जिरलेली सर्दी आहे, कफामुळे होणारे बरेच नेत्रविकार आहेत, म्हणजे कफविदग्ध दृष्टी नावाचा एक विकार आहे ज्याच्यात रातांदळेपणा हे लक्षण आहे, किंवा कानाशी संबंधित कफाचे विकार आहेत, किंवा मेंदूशी संबंधित कफाचे विकार आहेत, ह्या सगळ्या विकारांमध्ये हे दोष, आता तो विकार बरा करायचा असेल तर जो संचय कफाचा झाला आहे तो शरीरातून आधी काढून टाकला पाहिजे. तर शमन चिकित्सेला, तर आपल्या पोटातल्या औषधांना फायदा मिळेल किंवा यश येईल, आणि यासाठी म्हणून आपण वमन प्रोसेस करतो. मग त्यात बऱ्याचदा असं होतं, 7 दिवस पूर्ण अंगाचा मसाज, स्टीम देणं, औषधी तूप जी आहे, मग तो विकार कोणता आहे, तो डोळ्याचा विकार आहे, कानाचा आहे, मेंदूचा आहे, घशाचा आहे, घशाच्या छातीच्या वरती कोणता विकार आहे कफाचा, त्यानुसार ते औषध निवडलं जातं आणि ते तूप मग आपल्याला प्यायला दिलं जातं आणि मग 1 दिवस विश्रांती देऊन 9व्या दिवशी आपल्याला वमन केलं जातं.
1: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999.
0: हे जर वमन आहे, हे करत असताना मग आपण म्हणजे जसं 7 दिवस स्नेहन स्वेदन, पोटात अभ्यंत स्नेहपान, 8व्या दिवशी विश्रांती आणि 9व्या दिवशी वमन, ही प्रोसेस केल्यानंतर 7 दिवस संसर्जन क्रम असतो, म्हणजे अगदी पहिल्या दिवशी पाणी, मग भाताचं पाणी, मग भाताचं शीत आणि पाणी, म्हणजे असे टप्प्याटप्प्यात मग 7व्या दिवशी आपल्याला जेवण असतं. ह्याचा फायदा असा, कफ शरीरातला जो संचय आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग त्यानंतर आपण जी ट्रीटमेंट करू त्या विकारांची, त्याला बळ मिळतं, ते दोष कमी व्हायला लागतात आणि त्याचा फायदा, तो दोष कमी केल्यामुळे विकार घालवण्यासाठी खूप मोठा मेजर इम्पॅक्ट येतो. आता कफाचे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जिरलेली सर्दी खूप वर्षांची असते, कंटिन्यू सर्दी राहते आणि ह्या लोकांना, सर्दीच्या विकाराच्या लोकांना, कानाचा विकार किंवा बऱ्याच वेळा रात्री कमी दिसणं, चष्म्याचा नंबर लागणं आणि तो झपाट्यानं वाढणं, मेंदूशी संबंधित विकार यायला लागणं, असे विकार उत्पन्न होतात. अशा केसेसमध्ये ज्यावेळा आपण वमन करतो आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं पोटातली घ्यायला लागतो, त्यावेळेला हे विकार तर जातातच, पण ह्या कफाच्या आजारांमुळं, जिरलेल्या सर्दींमुळं, जे डोळ्यांसारखे रातांदळेपणासारखे जे विकार उत्पन्न होतात, त्यालाही आळा बसवायला मदत व्हायला लागते आणि आपल्याला ह्या आयुर्वेदिक चिकित्सेचा, पण

0: कार्यक्रमाचा या वमनाचा फायदा करून हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. त्यामुळे नुसतंच ऋतूनुसार नाही तर व्यक्तिगत त्या त्या व्यक्तीनुरूप त्या व्यक्तीनुरूप जे दोष आहेत त्यानुसार वमन विरेचन बस्ती की नस्य हे पंचकर्म ठरवून जर प्रोसेस केली गेली तर मग आपल्याला पंचकर्माचा उपयोग कायमस्वरूप विकार शांती करण्यासाठी नक्की करून घेता येऊ शकेल.
1: तर डॉक्टर, आपण या कार्यक्रमामध्ये पंचकर्माविषयीची माहिती खूप छान सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की याची माहिती आम्हाला अजूनही पुढच्या भागात घ्यायची आहे. त्यामुळे पुढच्या भागातही आपण पंचकर्म आणि आयुर्वेदातले डोळ्यांसाठी असलेले उपचार याविषयीची माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:55 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया वसंत निनावे यांची रचना कौस्तुभ दातार यांच्या स्वरात.

कौस्तुभ दातार यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल समाचार प्रभात, हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र. 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज, हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झालेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये. राष्ट्रीय रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 4 रेल्वे प्रकल्प आणि 1 महामार्ग प्रकल्पाचा समावेश आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील 8 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे 4 मल्टी ट्रॅकिंग अर्थात अतिरिक्त मार्गिका प्रकल्प राबवले जातील. 9,450 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 22 मुझफ्फरपूर सीतामढी सोनबरसा या विभागाचे 4 पदरी मार्गात श्रेणी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये होत आहे. यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच वाणिज्य उद्योग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत. ISMR ही यंत्रणा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे. याची पहिली बैठक सप्टेंबर 2022 नवी दिल्लीत, त्यानंतर दुसरी बैठक ऑगस्ट 2024 सिंगापूरमध्ये आणि तिसरी बैठक ऑगस्ट 2025 नवी दिल्लीमध्ये झाली होती. या बैठकांमध्ये प्रगत उत्पादन, संपर्क व्यवस्था, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता यावरच्या चर्चांमधून भारत सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान करण्यात आलं होतं. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर डॉ एस जयशंकर यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही मंत्री सागरी सुरक्षा क्षेत्रातील सखोल सहकार्य तसंच मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत विचारविनिमय करणार आहेत. दरम्यान जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी काल मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख एडमिरल कृष्ण

अन्ना स्वामीनाथन आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांच्याशी चर्चा केली. तामिळनाडूत चेन्नईजवळ महाबलीपुरम इथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 31वी दक्षिणी क्षेत्रीय परिषद होत आहे. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांचे मुख्यमंत्री, दोन वरिष्ठ मंत्री तसंच पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांमधील अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणीवाटप प्रश्न आदी विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या राज्यांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र सरकारशी अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण बाबींवरही यावेळी विचारविनिमय करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंधांचा उत्सव असून तो मॉस्कोमधील गोस्टिनी द्वोर इथं आयोजित करण्यात आला आहे. संस्कृतींची एकता, लोकांची मैत्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम सादर केले जातील. सुमारे 20 विशेष विभागांमध्ये योग, बुद्धिबळ, भारतीय विवाह सोहळे, नृत्य आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या महोत्सवात रशियातील सुमारे 75 योग संस्था आणि इतर देशांमधील प्रशिक्षक सहभागी होतील. तसंच भारतीय नृत्याची विविधता आणि कलात्मक परंपरा दर्शवणाऱ्या सादरीकरणांमध्ये 200 अधिक भारतीय आणि रशियन नर्तक सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाककलेचं प्रात्यक्षिक वर्ग तसंच अस्सल भारतीय पदार्थ रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून भारतीय खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात सत्ताधारी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि 11 पक्षीय विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांच्यामध्ये ही लढत होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या इमारतीमध्ये आज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान पार पडेल. निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष उद्या संध्याकाळी बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच गेल्या महिन्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. युवा संगमच्या 7व्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम मुदत या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. 18 ते 30 वयोगटातील तरुण, उच्च शिक्षण संस्था, एनएसएस स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक हे अधिकृत युवा संगम पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. युवा संगममध्ये निवडले गेलेले विद्यार्थी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा 5 ते 7 दिवसांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावांमध्येच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघानं काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटामध्ये आज इंग्लंडशी सामना करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून

0: संपूर्ण 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 8 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया नंदा परचुरे यांनी गायलेलं विंदा करंदीकर यांचं गीत

0: भावधारा सुगम संगीत असा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

0: 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. स्वरसंवाद या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आहे. श्रोतो, श्रावण महिना हा देवाधर्माचा, उपवासाचा आणि सुग्रास भोजनाचा सुद्धा, निसर्गातली हिरवळ, पावसाचं आगमन आणि पारंपरिक पदार्थ यामुळे श्रावणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. श्रावणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पारंपरिक पदार्थ घरोघरी बनत असतात. या पारंपरिक पदार्थांची सांगड आरोग्याशी घातलेली आपल्याला दिसते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं म्हटलं जातं. गुरुवारच्या स्वरसंवाद म्हणजेच आज बोलूया आरोग्याशी सांगड घालणाऱ्या श्रावणातील पदार्थाविषयी. विषय आहे श्रावणातील खाद्ययात्रा. आज सकाळी 11:05 11:40 फोन करायला विसरू नका. फोन नंबर्स असे आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड अवश्य लावावा. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत वृषाली ऐगडीकर. तर अवश्य फोन करा 11:05 11:40. विषय श्रावणातील खाद्ययात्रा. निवेदन संपलं.

वसंत निनावे यांची रचना आपण ऐकलीच साकार बर्वे यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथ मित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय ग संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. 20 सप्टेंबरपर्यंत आपापल्या अर्ज पाठवावेत. निवेदन संपलं.

वंदना विटाणकर यांची रचना आपण ऐकली विद्या करलगीर यांच्या स्वरात. याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज या वाचनाचा भाग 100 आपण ऐकू शकाल.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: वरळीच्या लाला लजपतराय रस्त्यावरून जाताना हाजी अली दर्ग्याच्या समोर दिसणारं महालक्ष्मी रेसकोर्सवरचं हिरवगार विस्तीर्ण मैदान पाहणाऱ्यांच्या नजरेत भरतं. अनेकदा या रेसकोर्सच्या बाहेरच्या बाजूला उंच देखणे घोडे दिसतात. काही वेळेला अत्यंत महागड्या गाड्या आणि त्यांना खेटून उभे हास्य विनोद करणारे उंची कपड्यातले देखणे स्त्री पुरुषही तिथं असतात. त्यातच रेस इज द किंग ऑफ गेम अँड द गेम ऑफ किंग्स हे वाक्य कुठतरी वाचलेलं होतं. त्यामुळं घोड्यांची रेस हा श्रीमंती शौक, तिथं आपलं काय काम, असा आपला सर्वसामान्य मुंबईकरांसारखाच माझाही समज. साहजिकच तिकडं अलिप्तपणे पाहणं आणि आपल्या रस्त्यानं निघून जाणं अगदी नैसर्गिक. त्यामुळे रेसकोर्स विषयी सामान्य माणसाला कुतूहल असण्याचं काहीच कारण नाही. साहजिकच त्याचं सुरुवातीचं ठिकाण हेच होतं की आणखी कुठे, याविषयी माहिती असण्याचंही काही कारण नाही.
2: पण रेसकोर्स भायखळ्याला होता असा उल्लेख एकदा सहज वाचनात आला आणि मी दचकलो. सहज कुतूहल म्हणून त्या माहितीचा मागोवा घेत गेलो आणि काय सांगू, रेसकोर्सचा जन्म, त्याची आजवरची वाटचाल याबाबतची अफाट माहिती समोर येत गेली. तो काळ होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाचा. देशाच्या बहुतेक भागावर कंपनीचा प्रशासकीय आणि लष्करी अंमल प्रस्थापित झाला होता. घोडा हा लष्कराचा अविभाज्य भाग, त्यामुळे ब्रिटिश सैन्याच्या तळांवर घोडे असायचेच. त्या ठिकाणी विरंगुळा म्हणून घोड्यांच्या शर्यती खेळल्या जात असत. त्या जिथे खेळल्या जात तिथे घोड्यांच्या टापांमुळे आपोआपच रेस ट्रॅक्स तयार होत असत. यातूनच कुणाला तरी बक्षीस लावून शर्यत खेळावी अशी कल्पना सुचली. यात बाजी मारली तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीनं. सन 1777 मध्ये देशातल्या पहिल्या रेसकोर्सचा जन्म या प्रेसिडेन्सीमध्ये झाला.
1: आणि त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी मुंबईतल्या काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुंबईतही घोड्यांच्या शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना पहिलं यश मिळालं 1797 सालच्या उत्तरार्धात. दिनांक 25 नोव्हेंबर 1797 द बॉम्बे कुरियर या दैनिकात त्यासंबंधी रितसर जाहिरात देण्यात आली. शर्यत 1798 जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार होती. जिंकणाऱ्या घोड्यासाठी 50 पाऊंडांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. शर्यतीचा खर्च आणि बक्षिसाची रक्कम उभी करण्यासाठी देणग्या देण्याचं आवाहन करण्यात आलं. पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम होता तो. सकाळी ब्रेकफास्ट शिवाय संध्याकाळी नृत्यासहित डिनर असं भरगच्च मनोरंजन होत.
2: शर्यतीच्या जाहिरातीला मुंबईतल्या ब्रिटिशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

0: 10 जानेवारीला मरीन स्ट्रीटवरच्या म्हणजे आताच्या शहीद भगतसिंग मार्गावरच्या ओल्ड कस्टम हाऊस समोरच कर्नल लॉयड जोन्स यांच्या घरासमोरच्या मैदानात तंबू ठोकण्यात आले. थंडीच्या दिवसातलं ते वातावरण उत्साहानं भरलेलं होतं. शर्यतीसाठी आलेली मंडळी सकाळी 7 वाजताच तंबूत येऊन बसली होती. मुंबईत काहीतरी नवीन सुरू होतंय याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. जमलेल्या सर्वांना ब्रेकफास्ट देण्यात आला. शर्यत सुरू होण्यापूर्वी बंदुकांच्या 15 फैरी झाडून सलामी देण्यात आली. इंग्लंडच्या पोर्टस्माउथ बंदरातून सुलिवन नावाचं जहाज मुंबईत घेऊन आलेल्या कॅप्टन हॉल यानं हिरवा झेंडा दाखवला आणि घोडे चौखूर उधळले आणि मुंबईतल्या घोड्यांच्या शर्यतीचा ओनामा झाला.
1: शर्यतींना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून उत्साह वाढलेल्या आयोजकांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 1799 मध्ये पुन्हा फोर्ट मध्ये शर्यतीचं आयोजन केलं. यावेळी जिंकणाऱ्या घोड्यासाठी 100 सोन्याच्या मोहरांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. त्याशिवाय शर्यतीला जमलेल्या लोकांकडून काही पैसे जमा करून जिंकणाऱ्या घोड्याच्या मालकालाही स्वीपस्टेक म्हणून बक्षीस देण्यात येणार होतं. घोड्याच्या मालकाला बक्षीस देण्यामागं खास कारण होतं. त्या काळी भारतीय वाणाचे घोडे लष्करी कामासाठी फारसे उपयोगी पडत नसत. इंग्लिश घोडे ब्रिटनमधून आयात करणं सोयीचं नव्हतं. एकतर ते जिकिरीच्या प्रवासात मरून जात, त्यातून वाचलेले घोडे इथल्या उष्ण हवेत तग धरत नसत. म्हणून पुढे अरबस्तानातून मुंबईत घोडे आयात करून इथल्या काठियावाडी किंवा सिंध प्रांतातल्या देशी वाणांशी संकर करून इथल्या वातावरणात टिकाऊ घोडे पैदा करण्यात येऊ लागले. अशा पद्धतीनं पैदा केलेल्या घोड्यांच्या शर्यती लावून जिंकणाऱ्या घोड्याच्या मालकाला अधिकचं बक्षीस स्वीपस्टेक देण्याची पद्धत होती.
0: या घोड्यांच्या शर्यतींना मुंबईत मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून शर्यतींसाठी एखादी कायमस्वरूपी संस्था उभी करणं आवश्यक वाटू लागलं. त्यासाठी सन 1800 ते 1801 मध्ये सर चार्ल्स फोर्ब्स, गॉर्डन हॉल, सर आर्चिबाल्ड कॅम्बेल आणि पी हॅडो या चौघांनी पुढाकार घेऊन बॉम्बे टर्फ क्लबची स्थापना केली. बॉम्बे टर्फ क्लब या नावातला बॉम्बे हा जो उल्लेख आहे तो केवळ मुंबई शहराचा निदर्शक नसून संपूर्ण मुंबई प्रांताचा निदर्शक होता. हा क्लब म्हणजे आज महालक्ष्मीला असलेल्या द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड या रेसकोर्सचा मूळ पुरुष. केवळ मुंबई शहरच नव्हे तर पुढच्या काळात मुंबई प्रांतातल्या पुणे आणि इतर ठिकाणी सुरू झालेल्या सर्व ठिकाणांच्या रेसकोर्सचा आदिपुरुष. क्लबच्या या चार संस्थापकांपैकी सर चार्ल्स फोर्ब्स यांचा मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेतही हातभार लागला होता. त्यांचा पुतळा एशियाटिक सोसायटीमध्ये पाहायला मिळतो.
1: टर्फ क्लबच्या सदस्यांनी पहिलं लक्ष समोर ठेवलं ते रेसकोर्ससाठी कायमस्वरूपी जागा मिळवण्याचं. त्यावेळेची मुंबई मुख्यतः फोर्ट परिसरापर्यंतच मर्यादित असल्यामुळं प्राधान्य त्याच भागाला देण्यात आलं होतं. परंतु किल्ल्याची तटबंदी आणि आधीच दाटी असलेल्या फोर्टमध्ये शर्यतींसाठी आवश्यक असणारी विस्तीर्ण जागा उपलब्ध होणं अशक्यच होतं. फोर्टच्या तटबंदीबाहेर एस्प्लनेडवर भरपूर जागा उपलब्ध होती, परंतु त्या ठिकाणी सैन्याच्या पलटणींचं ठाणं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव तिथंही जागा उपलब्ध होणं अशक्यच होतं. आता एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे फोर्टच्या बाहेर जागा शोधणं.
2: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा पहिला भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य क्षितिजा सहकारी आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या नितीन साळुंखेलिकेत क्रमशः पुस्तक वाचनाचा भाग 100 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 9:10 आणि 42 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया देऊळबंद या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं प्रणित कुलकर्णी यांचं गीत. संगीत आहे नरेंद्र भिडे यांचं.

0: प्रणित कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांच्या स्वरात. संगीत होतं नरेंद्र भिडे यांचं आणि चित्रपट होता देऊळबंद. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 9:18 आणि 57 सेकंद झाले आहेत. घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा.
3: RBI म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.

गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अबोली या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं नादो महानोर यांचं गीत. संगीत आहे निशिकांत सदाफुले यांचं.

अबोली या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं ना दो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निशिकांत सदाफुले यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीत असा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथ मित्र आणि आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय ग संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

कळत नकळत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं विंदा करंदीकर यांचं हे गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोते, श्रावण महिना हा देवाधर्माचा, उपवासाचा आणि सुग्रास भोजनाचा सुद्धा. निसर्गातली हिरवळ, पावसाचं आगमन आणि पारंपरिक पदार्थ यामुळे श्रावणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. श्रावणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पारंपरिक पदार्थ घरोघरी बनत असतात. या पारंपरिक पदार्थांची सांगड आरोग्याशी घातलेली आपल्याला दिसते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं म्हटलं जातं. गुरुवारच्या स्वरसंवाद म्हणजेच आजच्या कार्यक्रमात बोलूया आरोग्याशी सांगड घालणाऱ्या श्रावणातील पदार्थांविषयी. विषय आहे श्रावणातील खाद्ययात्रा. आज सकाळी 11:05 11:40 अवश्य फोन करा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45151 आणि 45151 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड अवश्य लावावा. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत संवादिका वृषाली ऐगळीकर. तर अवश्य फोन करा सकाळी 11:05 11:40 आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. विषय पुन्हा एका श्रावणातील खाद्ययात्रा. संवादिका वृषाली ऐगळीकर. निवेदन संपलं.

0: शंकर देव यांची रचना आपण ऐकलीत अशित देसाई यांच्या स्वरात. श्रोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
1: पण ताई
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड

0: पद्मिनी बिलिवले यांनी यांचं गीत आपण ऐकलं, श्यामा चित्तार यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: मनोहर रणपिसे यांचं गीत आपण ऐकूया, रंजना जोगळेकर यांच्या स्वरात.

0: रंजना जोगळेकर यांनी गायलेलं मनोहर रणपिसे यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151

0: 44 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:42 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

असा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद मोडक यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे सुधीर मोघे यांचं आणि चित्रपट आहे कळत नकळत.

श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोतो, श्रावण महिना हा देवाधर्माचा, उपवासाचा आणि सुग्रास भोजनाचा सुद्धा. निसर्गातील हिरवळ, पावसाचं आगमन आणि पारंपरिक पदार्थ यामुळे श्रावणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. श्रावणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पारंपरिक पदार्थ घरोघरी बनत असतात. या पारंपरिक पदार्थांची सांगड आरोग्याशी घातलेली आपल्याला दिसते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं म्हटलं जातं. गुरुवारच्या स्वरसंवाद म्हणजेच आजच्या कार्यक्रमात बोलूया आरोग्याशी सांगड घालणाऱ्या श्रावणातील पदार्थांविषयी. विषय आहे श्रावणातील खाद्ययात्रा. आज सकाळी 11:05 11:40 फोन करायचंय आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. फोन नंबर्स असे आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा स्टडी कोड अवश्य लावावा. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत संवादिका वृषाली ऐगडीकर. तर अवश्य फोन करा. विषय पुन्हा ऐका श्रावणातील खाद्ययात्रा सकाळी 11:05 सकाळी 11:40 निवेदन संपलं.

गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतर संसार पाखरांचा या चित्रपटातलं सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे श्रावणातील खाद्ययात्रा. श्रावण महिना हा देवाधर्माचा, उपवासाचा, नेमधर्माचा आणि सुग्रास भोजनाचा सुद्धा. निसर्गातली हिरवळ, पावसाचं आगमन आणि पारंपरिक पदार्थ यामुळे श्रावणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. श्रोतेहो, हा श्रावण आता आलेला आहे आणि श्रावणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पारंपरिक पदार्थ घरोघरी बनवले जातात. या पारंपरिक पदार्थांची सांगड आरोग्याशी घातलेली आपल्याला दिसते. असं म्हणतात की आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. तर आरोग्याशी सांगड घालणाऱ्या श्रावणातल्या पदार्थांविषयी बोलूया आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात. विषय आहे श्रावणातील खाद्ययात्रा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 4515 41 29, 4515 41 30 आणि मुंबईबाहेरील श्रोत्यांनी 02

हा एसटीडी कोड अवश्य लावावा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात आज पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग बिलास खानीतोडी, त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांची आहे. मध्यलय गत झपतालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग बिलास खानीतोडी.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन ऐकलं. राग बिलासखानी तोडी आपण ऐकला. तबल्याची साथ प्रवीण करकरे यांची होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दुपारी 2:30 आमच्या केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण
0: श्रोते हो, 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमात अवश्य संपर्क करा. आता 11:00 आहे. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. वित्त मंत्री निर्मला सीतारामन ने आज सिंगापुर में वहां के प्रधानमंत्री लॉरेंस वोंग से मुलाकात की. बैठक में विदेश मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य एवं उद्योग मंत्री पीयूष गोयल और इलेक्ट्रॉनिक्स तथा सूचना प्रौद्योगिकी राज्य मंत्री जितिन प्रसाद भी उपस्थित थे. वित्त मंत्रालय ने सोशल मीडिया पोस्ट में बताया कि दोनों नेताओं ने व्यापक रणनीतिक साझेदारी के रोडमैप के क्रियान्वयन में हुई प्रगति की समीक्षा

हा श्रावण आणि श्रावण म्हणजे स्वयंपाकघरात दळवळणारा पूर्णावरणाचा सुगंध. श्रोते हो, आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं म्हटलं जातं, कारण आरोग्याशी सांगड घालणारे हे सगळे पदार्थ या श्रावण महिन्यात केले जातात. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आरोग्याशी सांगड घालणाऱ्या श्रावणातील पदार्थांविषयी, अर्थातच विषय श्रावणातील खाद्ययात्रा. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29, 45 15 41 30, आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 02 2 हा एसटीडी कोड अवश्य लावावा. सुरुवात एका श्रावणातल्या छानशा गाण्याने करूया.

0: सो ते हो, हा श्रावण आता आपल्यामध्ये आलेला आहे आणि मला असं वाटतं एक आठवडा वगैरे उलटून गेल्यानंतर ज्यांच्याकडे घरी काही झालेलं नाही, असे पदार्थ केले गेले नाही श्रावणातले, त्यांना नक्कीच उत्सुकता असेल की या शुक्रवारी तरी निदान आपल्याकडे पुरणपोळी नक्की बनेल. तर श्रोते हो, पारंपरिक पदार्थही घरोघरी श्रावणात या निमित्तानं केले जातात आणि या पारंपरिक पदार्थांची सांगड आपल्याला आरोग्याशी घातलेली दिसते आणि म्हणूनच आजचा विषय आहे आरोग्याशी सांगड घालणाऱ्या श्रावणातल्या पदार्थांविषयी आपण बोलणार आहोत. श्रावणातील खाद्ययात्रा अवश्य संपर्क करा 4515-4129 4515-4130 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर. बघूया हा आपला पहिला फोन आपल्याला काय सांगतं. नमस्कार. नमस्कार.
1: हा बोला. नीता पाटील बोलते ठाण्याहून.
0: बोला ना.
1: श्रावणातील खाद्ययात्रा का बोलूच नाही. श्रावण महिन्यात उपास आणि सात्विक आहाराच्या निमित्ताने मिळणारे विशेष खाद्यपदार्थांचा आस्वाद.

0: बरोबर,
1: कारण हा एक आपण पवित्र महिना मानतो आणि
0: अगदी
1: श्रावण म्हणजे सणांचा राजाच असतो.
0: खरंय.
1: कारण ऍक्च्युली मी सांगू, आषाढी याला आपण अमावास्येला दीप अमावास्या करून आपल्या त्याला गेलेल्या महिन्याला आपण निरोप देतो आणि येणाऱ्या श्रावणाचं
0: स्वागत करतो. खरंय खरंय.
1: हो, तर कारण तो सणांचा राजा आहे.
0: अगदी.
1: श्रावणात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा
0: केली
1: असतो, त्यामुळे प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो. पण मेन आपण सुरू करतो श्रावणी सोमवार पासून, तो शंकराचा दिवस आहे, शंकराची पूजा करतो वगैरे. आणि नंतर मग लाईनीत सगळे सण सुरूच होतात. तसा पहिला सण येतो तो नागपंचमी. हा, नागपंचमीला आपण उकडलेला पाहिजे म्हणून मोदक वगैरे करतो.
0: हो हो.
1: कारण काय तळायचं नाही, भाजायचं नाही म्हणून मोदक करतो.
0: बऱ्याच ठिकाणी दिंड केली जातात, पुरणाची दिंड केली जातात यानिमित्त.
1: पुरणाची दिंड करतो. नंतर मग आता येणारे नारी पौर्णिमा, नारी पौर्णिमेला आपण नारळ नारी भात करतो किंवा मोदक करतो. नारळाचे आपण करंज्यासारखं करतो.
0: बरोबर.
1: असं
0: वेगळ्या वेगळ्या काही पाककृती तुम्हाला माहिती आहेत का, किंवा वेगळ्या प्रांतामध्ये केल्या
1: जाणार ना? आम्ही अगदी झटपट गोड पदार्थ, काहीतरी गोड पदार्थ हवाच ना, म्हणून ना आम्ही एक उंबर किंवा दाम असं म्हणतात, असं रव्याचा पदार्थ आहे.
0: थोडक्यात सांगा ना रेसिपी.
1: हा, तर रवा घ्यायचा, दोन वाट्या, त्यात दोन तीन केळी घालायची, केळी घालायची, मग त्याच्यात थोडी साखर घालायची आणि वेलची जायफळ पूड, आणि ते संघ मिक्स करून घ्यायचं, क्रश करून, आणि त्याचा असा गोळा तयार होतो. आणि त्याच्यात आपण थोडं दूध घालायचं ओलं करायला, बाकी पाणी वगैरे काही घालायचं नाही. आणि मग ते त्याचे गोळे करून कढईत सोडून द्यायचे.
0: अच्छा.
1: आणि ते खूप टेस्टी लागतं.
0: अच्छा, म्हणजे तळून करायचा पदार्थ. तळून करायचा पदार्थ.
1: उंबर म्हणतो.
0: अच्छा अच्छा, धन्यवाद, तुम्ही छान रेसिपी सांगितली. धन्यवाद नीता. नमस्कार. हा बोला.
2: नमस्कार ऋषाली ताई.
0: बोला बोला.
2: जोशी बोलते खारघरहून.
0: नमस्कार. बोला बोला.
2: म्हणजे नागपंचमी पासून जी सुरुवात होते ते बैल पोळ्यापर्यंत सण आपले चालू राहतात श्रावण महिन्यामध्ये, नाही का? आणि त्याची म्हणजे श्रावणाची नागपंचमीला तुम्ही म्हणाल तसं आमच्याकडे पण पुरणाची दिंड केली जातात. आणि पोळ्याला पुरणाच्या पोळीनी सांगता होते, म्हणजे सुरुवातही पुरणानी होते श्रावणाची, आणि सांगता पण पुरणपोळीने होते, म्हणजे पुरणानीच होते. कारण बैल पोळ्याला बैलांना तो पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
0: पुरणच का हे सांगू शकाल का तुम्ही, पुरणच का घातलं जातं?
2: कारण ते पूर्णांना आहे, त्याच्यामध्ये आता चण्याची डाळ, म्हणजे त्याच्यात प्रोटीन्स भरपूर आहेत,
0: अगदी,
2: नंतर गुळामध्ये आयर्न भरपूर आहे, म्हणजे असा तो पौष्टिक पदार्थ तयार होतो ना.
0: म्हणजे सगळे आपले सणवार जे आहेत आणि आपण जे काही पदार्थ करतो पारंपरिक
2: करतो,
0: त्याच्यामध्ये आरोग्याची सांगड नक्कीच घातलेली आहे. हे खाऊन खाल्लं जावं.
2: मध्ये आपले कार्बोहायड्रेट्स मिळतात, म्हणजे पूर्णांना तयार होतं त्याच्या.
0: बरोबर बरोबर,
2: असं मला वाटतं.
0: आणि
2: शिवाय साजूक तूप घेतलं जातं, त्याच्यामधून हव्या तेवढ्या कॅलरीज मिळतात आपल्याला, पाहिजे त्या आवश्यक असतात त्या शरीराला.
0: बरोबर.
2: आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे याच्यामधलं मला ना मंगळागौरीचा मेनू फार आवडतो.
0: अच्छा.
2: मंगळागौरीला जे संध्याकाळी जागरण करतात ना, पिंगा झिम्मा फुगड्या करून मस्त मजा करतात सगळ्या,
0: खूप दमदूप झाल्यानंतरचं जे काही खाणं असतं,
2: त्याच्यानंतरचा जो मेनू असतो तो फार भन्नाट असतो. भाजणीचे वडे, दही, त्यानंतर मटकीची उसळ,
0: अगदी
2: मुगाच्या डाळीची खिचडी, कढी आणि भाजणीचे वडे सगळ्यात महत्वाचे, गरम गरम भाजणीचे वडे, दही आणि नारळाची चटणी, म्हणजे असा तो लाजवाब सगळा बेत होतो ना, सगळा शीण निघून जातो खेळल्यातला वगैरे जमलेला.
0: अगदी अगदी.
2: आणि ते सुद्धा त्यासाठीच आहे ते पदार्थ, की मुली सगळ्या नाचून त्यांना असा पौष्टिक आहार मिळाला
0: पाहिजे,
2: पुन्हा एनर्जी मिळते ना खेळायला, आणि पहाटेपर्यंत मग मंगळागौर जागवता येतो. असे अनेक पदार्थ आहेत.
0: हो अगदी अगदी, तुम्ही पण छान सांगितलं. आणि आरोग्याची सांगड घालणारे हे दोन्ही पण पदार्थ आहेत जे पहिल्यांदा सांगितले. ती
2: खांडवी म्हणून एक पदार्थ आहे, एका पदार्थाबद्दल सांगते तुम्हाला.
0: हा सांगा.
2: खांडवी म्हणून एक पदार्थ आहे, गूळ खोबरं आणि असं ते सगळं उकडून करतात, रवा म्हणजे एकत्र करून ते उकडतात, त्याच्या वड्या पाडतात, तर ती खांडवी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. असंच आहे, त्याच्यामध्ये नारळ गुळ असं

0: सगळं वापरलं जातं, जायफळ आणि त्या जायफळ आणि त्याला छान सुगंध पण येतो.
1: अगदी अगदी. आणि पूर्वी मला आठवतं की पूर्वी तो बन्सी नावाचा एक गहू मिळायचा आणि तो घरात त्याच्या हे केले जायचं, रवा काढला जायचा आणि त्याची ही खांडवी केली जायची बऱ्याचदा.
0: लापशी रव्यासारखा जाड थोडा रवा असायचा, रवाळ म्हणजे
1: बरोबर,
0: त्याच्याने ते जास्त छान व्हायचं खमंग पदार्थ. असे बरेच पदार्थ आहेत खरं म्हणजे, मुली तेवढं थोडं आहे.
1: धन्यवाद.
0: श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी एन्जॉय करा श्रावण महिने. धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार
1: नमस्कार. बोला.
2: मुंबई.
1: बोला ना अनिकजी.
2: श्रावण महिन्यात म्हणजे सणांची रेल केली.
1: अगदी.
2: सणांची रेल उठ.
1: बरोबर.
2: आपण रोज वरण पाठ भाजी पोळी नेहमीच खातो, पण कधी कधी श्रावण महिना असा आहे की आहारात बदल झालाच पाहिजे.
1: अगदी.
2: काकडीची कोशिंबीर, कोथमीर वाडी, आळूवाडी, हळदीच्या पानांच्या पातोळ्या.
1: हो हो खरंय.
2: तवाचे कानवले हे जर खाल्लं या दिवसात तर अतिशय म्हणजे खाताना आनंद वाटतो आणि मन प्रसन्न होत.
1: खरंय.
2: आणि श्रावण कोण पावसाचा खेळ श्रावण महिन्यात असतो ना.
1: खरंय खरं.
2: म्हणजे पाऊस बघत म्हणून म्हणतो कविता आहे ना श्रावण मासी हर्षमानाची सेवा जायचं कोळीकडे. ते खरंच आहे.
1: खरंय खरं.
2: श्रावण महिन्याचे वर्णन किती करावं त्या भावना कमी पडतात, शब्द कमी पडतात.
1: खरंय खरंय.
2: असा हा श्रावण वर्षात नाही का फार आनंद घेऊन जातो.
1: अगदी खरं. अगदी.
2: गणपती पर्यंत हळदीच्या पानं बाजारात मिळतात.
1: होय होय होय.
2: गणपती पर्यंत आपण पातळ खाऊ शकतो.
1: बरोबर बरोबर. पर्वणी आहे, खाण्यापिण्याची छान पर्वणी असलेला हा श्रावण. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही फोन केला. धन्यवाद. श्रोते हो, श्रावणातली खाद्य यात्रा आजचा स्वरसंवादचा विषय आहे. आता आपल्या श्रोत्यांनी पण बऱ्याच रेसिपीज, बरेच पदार्थ आपल्याला सांगितले. आपण सुद्धा अवश्य संपर्क करा 4515 41 29 आणि 4515 41 30 या आमच्या फोन नंबरवरती.

0: नमस्कार.
1: हॅलो, नमस्कार. अस्मिता वाहिनी.
0: बोला बोला बोला. सूरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार. वाशिवन कुलकर्णी बोलते.
0: हा बोला ना.
1: आता आपला जो श्रावण महिन्यातील खाद्य महोत्सवाच्या विषयी त्याविषयी मी सांगते. मी पर्टिक्युलर ह्या श्रावण महिन्यात शीतला सप्तमी असते ना, तर त्यावेळेला आम्ही तांदळाची सांजणी करतो. हा, तर त्या तांदळाची सांजणी त्याला एक पेला तांदळाचा रवा, त्याला एक पेला एक नारळाचं दूध आणि पाऊण वाटी साखर असं हे सगळं प्रमाण असतं.
0: बरं.
1: पण पहिला तो तांदळाचा रवा त्याच्यातला थोडासा मिडियम पाहिजे, एकदम जाडा नको.
0: बरं.
1: आणि तो तांदळाचा रवा थोडासा बारीक तो भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नारळाचं पण दूध आता हल्ली काय रेडीमेड पण मिळतं, पण त्याच्या नारळाचं दूध काढलं तर थोडंसं पातळ दूध काढायचं आणि बाकीचं सगळं दूध जाडसरच ठेवायचं. आणि त्या पातळ दुधामध्ये तो ह्याचा रवा असतो तांदळाचा जाडा रवा, तो शिजवून म्हणजे खळा आपण करतो ना, तसा तो खळा करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये तो बारीक रवा तांदळाचा आणि राहिलेलं नारळाचं जाड दूध आणि ती साखर ते सगळं मिक्स करून ठेवायचं. म्हणजे एक दीड सव्वा तास लागतं ते भिजायला.
0: बरं.
1: आणि ते पण हा, आणि ते नंतर मग आपण जसं कुकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह कुकरमध्ये ठेवतो, शिट्टी ठेवायची नाही आणि ते दोन तीन शिट्ट्यामध्ये ते जरा छान चांगलं म्हणजे रवा पण शिजला पाहिजे ना.
0: उकडून करण्याचा पदार्थ आहे हा.
1: उकडून किंवा मायक्रोमध्ये पण आपल्या काचेच्या प्लेट मायक्रोच्या प्लेट असते ना, तर त्याच्यामध्ये खाली तूप लावायचं.
0: बरं.
1: आणि त्याच्यामध्ये तो रवा म्हणजे आता जास्त प्रमाण असेल तर दोन त्याच्यात करायला लागतं, एकदम मोठं तर रवा शिजणार नाही ना.
0: बरं.
1: मायक्रोवेव्ह करून पण चालतं.
0: अच्छा.
1: आणि मग तो नंतर गरम गरम म्हणजे साजूक तुपाबरोबर खायला मग छानच लागतो तो पदार्थ.
0: याचं नाव काय म्हणाला तुम्ही?
1: तांदळाचं सांजणं. म्हणजे जसं आपण काय केलं काकडीचं वगैरे
0: करतो
1: ना, तांदळाचं सांजणं एक तर नारळाचं दूध असल्यामुळे चांगलंच मधुरच लागतं.
0: बरोबर. आणि सारक आहे हा पदार्थ, कारण पावसाळ्यामध्ये थोडस अग्निमंदी आपल्याला झालेलं असतं, त्यामुळे खोबरं खाल्ल्यानं बऱ्यापैकी पोट चांगलं राहत.
1: आणि आता हल्ली काय जास्त नारळाचं दूध वगैरे काढण्याचा तसा त्रास असतो,
0: कष्ट घेतले जात नाही, रेडीमेड मिळतं. बरं. धन्यवाद. तुम्ही एक वेगळा पदार्थ सांगितला. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
2: हॅलो.
0: हा नमस्कार. बोला.
2: हा मी प्रतिभा म्हात्रे बोलून येऊन बोलते.
0: बोला प्रतिभा. ते
2: सगळ्यांच्या रेसिपी सगळ्यांच्या सगळं आनंद हे केलेलं का श्रावण महिना असं सगळं सांगता सांगता आमच्याकडे उरलं पाहिजे ना.
0: हो नक्की. तुम्ही वेगळा पदार्थ सांगा नवीन एखादा.
2: हो हो बरोबर. आता ना म्हणजे ज्या रीतीबीती ना, पण ती गावागावातून जसे पुढे पुढे येतात तशा रीती बदलत जातात.
0: खरं
2: पदार्थांच्या
0: बरोबर
2: प्रत्येक जण त्यांच्यासारखंच आपण करू असं नाही. त्यामुळे आमच्यामध्ये म्हणजे आमच्या याच्यात जास्त केळ्याचं गोड म्हणतो आम्ही गोड.
0: बरं.
2: ती पद्धत म्हणजे तुम्हाला तूप जागती नको हे नको असं करून ती मी रेसिपीच सांगते डायरेक्ट. आता
0: हो चालेल.
2: ती थोडस साजूक तुपामध्ये आम्ही दोघेच जण आहोत, त्यामुळे दोघांसाठी मी दोन चमचे तूप घेतो. एकच चमचा पण बस आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ.
0: बरं.
2: ते चांगलं त्याच्यावरती खरपूस भाजायचं. तुम्हाला डोळ्यांचा प्रॉब्लेम असला तर एक दुसरे जण डायरेक्ट पाणी टाकतात, पण मी तसं नाही करत. मी काय करते, आपल्याला आपल्याप्रमाणे आलं पाहिजे पण जरा प्रॉब्लेम आहे ना, मी ते काय करते थंड करते. थंड केल्यानंतर ना त्याच्यात थोडस पाणी करून बॅटर तयार करते. ते बॅटर तयार केलं की त्याच्यामध्ये मग दूध घालते. मग ते दूध मग आपल्याला पहिली ते व्यवस्थित घेतो बॅटर तयार. ते उकळायचं थोडं किंचित मीठ घालून ते उकळायचं आणि उकळवून दूध घातलं आपण त्याच्यामध्ये ते उकळून थंड करायचं. थंड थंड केल्यामुळे थोडी साखर घालायची, कारण साखर पण जास्त हे केलेली चांगली नाही उकळलेली. मग ती साखर घालून ती पण विरघळवायची. मग ते थंड झालं की केळं असते ना, त्या केळं आपल्या हिरव्या चालाचा केळं, ते केळं ते केळ्याच्या चकत्या, तर माझा मुलगा काय सांगतो चकत्या नको घालू, जा आपल्या मुलाला कसं आवडतं तसं करूया. एरवी

0: घा मैं ना केळ्याचे चार भाग करते थंड झाल्यानंतर कारण केळ्याचा कलर बदलला नाही पाहिजे
1: जास्त वेळ झाला तर काळं पडू शकतं केळं
0: आणि त्याच्यावर एक पापुद्रा येतो वेगळा दिसायला पण चांगलं नाही दिसत तर ते थंड झाल्यानंतर केळ्याचं चार तुकडे घालून करायचे आणि त्याने तुमची वेलची पावडर घाला का तुमचं ताज तुरुंगार करा चालेल पण हे साधं सुद्धा असं करतो
1: आम्ही
0: थंड चपातीला चांगलं पुरी तर माझ्या मुलाला पुरी नाही पण तो चपातीला आवडीने नाही नंतर तो नुसतं पण खाणार इतकं त्याला ते आवडतं
1: केळ्याचं
0: गोड आमच्याकडे बोलतात
1: खूप छान धन्यवाद तुम्ही फोन केला धन्यवाद नमस्कार
2: हॅलो
1: हा बोला बोला बोला
2: हा मी गणेश पाटील बोलतोय
1: बोला बोला
2: मला हे रेसिपी म्हणजे तुम्ही बोललात तर नीट काय कळणार नाही मला खायचं
1: नाही पण तुम्ही पारंपरिक खाल्लं असेल ना काही त्या पदार्थांची नावं जरी सांगितली तरी पुष्कळ आहे
2: काय असतं की शनिवारी आमच्याकडे वालाचं भाजी त्याला बिरड तर ती वालाची भाजी शनिवारी असते आणि त्याच्याबरोबर गोडे वडे असतात
1: बर
2: म्हणजे वडे आणि गोड गोडामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये ते तांदळाचं पीठ घेऊन ते 1.5 कप पाण्यामध्ये घ्यायचं आणि ते भिजवून मग एकजीव करायचं आणि त्यात थोडस गूळ टाकायचं आणि थोडस मीठ
1: अच्छा
2: आणि गरम गरम करायचं आणि पिठाच्या त्या नाहीतर काय होतात ते पिठाच्या अशा गुठळ्या तयार होतात म्हणून ते थोडस थोडस ढवळत ठेवायचं आणि गरम करतानाच मग केळीचे बारीक काप त्याच्यात टाकायचे आणि ते आणि त्यात मग नारळाचं दूध घालून थोडस ते गरम करायचं
1: मला वाटतं आता प्रतिभाताईंनी सांगितलेला हा पदार्थ आहे आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं तर तुम्ही एकत्रच लहान पण घालवलंय त्यामुळे पदार्थ पण तुमचे सारखेच झालेत असं दिसतंय आणि मला जास्त छान हे वाटलं की तुम्ही नुसतंच ते खाल्लं नाही तर तुम्हाला ती रेसिपी पण माहिती आहे याचं जास्त कौतुक वाटतं
2: हो कारण आमची आई नेहमी बनवायची
1: हो
2: आता या श्रावणामध्ये काय असतं तुम्ही खाद्य यात्रा म्हणता मी तर म्हणेन की खाद्य महोत्सव असतो
1: खरंय
2: काय वेगवेगळे प्रकार आणि माझ्या मिसेसला फार आवड आहे ती रेसिपी शोधून काढते
1: अरे वा
2: आणि वेगवेगळे प्रकार मला खायला घालते
1: चांगली गोष्ट आहे लकी आहात तुम्ही
2: अगदी एकमेकांचं आम्ही कौतुक करत असतो का म्हटलं हा प्रकार चांगला झालाय घावणे करतात त्या घावण्यामध्ये सुद्धा इतकं छान हे असतं चव लागते त्याला आता एकच छोटीशी मी आठवण सांगतो ही थोडीशी मजेदार आठवण आहे
1: हा सांगा ना
2: मी परदेशात असताना नेमका तो श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये काय असतं की तिथे त्यांना माहित नाही कुठला श्रावण महिना आणि कुठला भाद्रपद आणि काय तर आम्ही सगळे एका रविवारच्या पार्टीमध्ये बसलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की बाबा माझा श्रावण आहे म्हणजे आम्ही खात नाही नॉनव्हेज वगैरे तर नॉनव्हेज काय आणू नका त्यांनी सगळ्यांना प्रत्येकाला डिशमध्ये नॉनव्हेज वाटलं आणि माझ्या डिशमध्ये पण तो घेऊन आला म्हणाला की साहेब तुमच्यासाठी म्हटलं अरे मी खाणार नाही खाऊ शकणार नाही तर त्यांनी ते बाउलमध्ये ह्याचे पीसेस होते नॉनव्हेजचे तर त्यांनी सिम्पली ते पीसेस फक्त काढले म्हणाला हे झालं व्हेज झालं म्हणे आता तुम्ही काय पीसेस ते खाणार नाहीये अरे म्हटलं असं नाही चालत बाबा नाही तुम्हाला खायलाच पाहिजे कारण व्हेज आहे म्हणून तर अशी ती मजा झाली होती श्रावणामध्ये
1: खरे ऍक्च्युली असं असतं की हे जे आहेत पदार्थ आता तुम्ही सांगितले ते जरा पचायला जड असतात आणि म्हणून खरं तर नेम धर्म उपवास हे सगळं करून थोडस आपल्या पोटाला सुद्धा या काळामध्ये विश्रांती दिली जाते हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे धन्यवाद तुम्ही फोन केला धन्यवाद श्रोते हो पारंपरिक पदार्थ आणि हा जो श्रावण आहे या श्रावणात केले जाणारे हे पारंपरिक पदार्थ आणि त्याची आरोग्याशी घातलेली सांगड असा आजचा स्वरसंवादचा विषय आहे तर तुम्ही अवश्य संपर्क करा एका छानशा गाण्यानंतर आपण पुन्हा बोलणार आहोत

0: नमस्कार.
1: हॅलो, मी बोरिवलीहून बिपिन म्हात्रे बोलतोय.
0: बोला बोला.
1: आता बहुतेकांनी सर्व पदार्थांनी सांगितलेले आहेत, पण मी एकदम शेवटचा क्षण, शेवटचा सण त्या श्रावण महिन्यातला, म्हणजे मातृदिन, आम्ही पिठोरी अमावस्या असते त्या दिवशी आमच्याकडे वाण देतात, म्हणजे मुलांना, लहान मुलांना, आणि आई आपल्या मुलांना वाण देते. त्यावेळेस एक पदार्थ आम्ही करतो, म्हणजे तांदळाची खीर आणि मोदक लाडू,
0: बर,
1: आपला नारळाचा मोदक लाडू असतो तो, असं देऊन ती आई मुलांना वाण देते. तर हा एक शेवटचा श्रावणातला पदार्थ आम्ही करतो, शेवटचा म्हणून त्यावेळेला.
0: अरे वा, चांगले तुम्ही सांगितलं की बऱ्याच जणांकडे होतं की नाही माहिती नाही, पण बऱ्याच जणांकडे ही पद्धत आहे, ऐकलेली आहे.
1: लहान ती केळड्याची झाडं असतात, पाहे पाच, आणि त्या ती देवी म्हणून हे करतात, पिठोरी म्हणून. आणि त्यावेळेला आई बसून मग ते हे देते, वाण देते मुलांना.
0: अच्छा.
1: त्याच्यात प्रत्येकाला त्या मागे धरून ती देते आणि सांगते माझ्या पाठीमध्ये कोण, मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मीच वगैरे वगैरे असं म्हणून ते वाण शेवटी हातात असेल तर घेऊन जा वगैरे असं काय ते असतं, आणि मग ती घेते. ते फक्त म्हणजे तो पदार्थ आम्ही करतो त्यावेळेला.
0: अच्छा अच्छा अच्छा, धन्यवाद, तुम्ही छान सांगितलं.
1: ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद.
0: श्रोत्या हो, श्रावण महिना हा देवाधर्माचा, उपवासाचा, आपण सगळं बोलतोय, नेम धर्म असतात, सुग्रास भोजन असतं, निसर्गात हिरवळ असते आणि पावसाचं आगमन झालेलं असतं, आणि त्यामुळेच काही पारंपरिक पदार्थ श्रावणात आपण या पदार्थांची आतुरतेने वाट पाहत असतो. आज आपण बोलतो आहोत श्रावणातली खाद्ययात्रा याविषयी. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो, हा, तुमचा रेडिओ सेट थोडा लांब ठेवाल का, म्हणजे तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचू शकेल आमच्यापर्यंत. बोला.
2: वेळ आतुरून बोलतोय मॅडम.
0: हा बोला.
2: आपलं सोमवारचा कार्यक्रम 11:05 कधी मिळणार?
0: सोमवारी सहज संवाद असतो. आज आपण स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे, तर तुम्ही सांगू शकाल का काही श्रावणातल्या खाद्यपदार्थांविषयी?
2: नाही, आम्ही ऐकत आहोत सगळं.
0: धन्यवाद धन्यवाद, तुम्ही फोन
2: कार्यक्रम कधी आहे म्हणला.
0: धन्यवाद, तुम्ही फोन केला. सोमवारी सहज संवाद नावाचा कार्यक्रम असतो.
2: डायलिंग पण झालंय ना?
0: डायलिंग नाहीये.

0: असतो, कधी कधी डायली नसतो, पण तो गीतांवरती आधारित असा असतो. धन्यवाद तुम्ही फोन केलात. श्रोते हो, श्रावणातले हे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ आज या कार्यक्रमात बऱ्याच श्रोत्यांनी त्याविषयी सांगितलं. श्रावणातले हे जे पदार्थ असतात त्यांचा आरोग्याशी संबंध असतो त्याविषयी बरेच श्रोत्यांनी सांगितलं. बेंद्राला नाचणीचे कानुले करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे नाचणीमध्ये असलेलं कॅल्शियम आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतं. आणि मगाशी एका आपल्या ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे त्यात जे पुरण घातलेलं असतं त्याच्यामध्ये आयर्नही भरपूर असतं आणि प्रोटीन्सही असतात. आणि त्यामुळेच असे जे काही पदार्थ आहेत किंवा नागपंचमीला ज्या लाह्या असतात त्या ज्वारीच्या वगैरे केल्या जातात आणि त्या भाजलेल्या असतात त्यामुळे त्या पचायला सोप्या जातात. आणि म्हणून नागपंचमीला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य खरं तर नागासाठी हे केलं जातं पण आपणही भाजलेलं खावं असं त्या दिवशी सांगितलेलं आहे. नारळी भातात सुद्धा आपण खरं तर ते तांदूळ छान भाजून घेतो, त्याच्यामध्ये तूप, वेलदोडा, लवंग यासारखे पदार्थ जे मसाल्याचे आपण म्हणतो ते घातलेले असतात आणि ते भाजून केलेले असतात आणि त्यामुळे हा नारळी भात सुद्धा पौष्टिक असा होतो. नमस्कार. हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
1: हा नमस्कार, मी हिमांगी देशमुख म्हणून बोलते पुण्याहून.
0: हा बोला ना.
1: हा पहिल्यांदाच केलाय मी फोन.
0: अच्छा, बोला.
1: छान आहे या कारण लहानपणच्या आठवणी खूप जाग्या झाल्या.
0: अगदी खरं.
1: हा, ते श्रावणी सोमवार म्हणजे शुक्रवार आणि शनिवार, शनिवारी आमच्या इथे एक हे होती पद्धत की शनिवारी ते भरण्याचे वडे करायचे आणि मारुतीला त्याची माळ घालायची.
0: हो हो,
1: अशी पद्धत.
0: थोडक्यात रेसिपी सांगाल का त्याची? थोडक्यात रेसिपी सांगाल.
1: हा, ते म्हणजे मला वाटतं तांदूळ आणि उडदाची डाळ वगैरे असं कच्चं काहीतरी दळून आणतात आणि त्याचे वडे करून असं भूक भूकवाले वडे करायचे आणि मग त्याची माळ मारुतीला घालायची आणि मग जेवायला असा एक मुंजा किंवा असं म्हणजे मारुतीचा आणि जेवायला वगैरे असं.
0: बरोबर. आणि त्याच्याबरोबर खारातली मिरची दह्यात कालवून मला वाटतं असं दिली जाते किंवा नुसतं दही पण हे करतात त्या दिवशी.
1: आणि मी म्हणजे कल्याणला माझं माहेर आहे.
0: बर.
1: तर तिथे मी म्हणजे पारनाका म्हणून एक भाग आहे तिथे म्हणजे मग केळीची पानं वगैरे अशा सणांच्या वेळेला
0: मिळतात.
1: खूपच असायची त्या आदिवासी बायका वगैरे असं घेऊन यायचं आणि चिवड्याची पाला.
0: बरोबर.
1: आणि फुल काळजी वगैरे असं खूप मिळायचं.
0: बरोबर.
1: सगळं मिस करते म्हणजे मोठ्या शहरामध्ये.
0: पण अजूनही शहरांमध्ये सुद्धा काही ठिकाणी केळीची पानं मिळतात आणि त्याच्या मागचं शास्त्र आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आपण जर गरम भात किंवा गरम भाज्या त्या केळीच्या पानावरती ठेवल्या की ते पान थोडस काळसर होतं असं म्हणतात की कॅन्सर पासून लढण्याची ताकद त्या केळीच्या पानांमध्ये असते. आणि म्हणून आपल्या पारंपरिक असं सांगितलं गेलं की ताटांपेक्षा केळीच्या पानावरचं जेवण हे जास्त चांगलं आरोग्याच्या दृष्टीने असं म्हटलं जातं. धन्यवाद तुम्ही फोन केला. धन्यवाद. श्रोते हो, या महिन्यात म्हणजे या श्रावणात आपण असेच पारंपरिक पदार्थ करूयात. आरोग्याच्या दृष्टीने जे योग्य आहे ते सेवन करण्याचा नक्की प्रयत्न करूया आणि हा श्रावण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आरोग्यदायी, सुखदायी, संपन्न करणारा आणि आपली परंपरा जपणारा असू देत ही अपेक्षा इथे करते या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि ह्या श्रावणातल्या आरोग्याशी संबंधित असणारे पदार्थ आपण सगळ्यांनी घरोघरी बनवावेत, पारंपरिक पदार्थ, आणि त्याचा आस्वाद नक्कीच घ्यावा. पुन्हा भेटू या नवीन विषयासह स्वरसंवाद कार्यक्रमात. आत्ता मी वृषाली आयगळीकर आपला निरोप घेते. नमस्कार.

स्वरसंवाद कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला तनुजा देशपांडे यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर भगवंत कुलकर्णी यांनी गायलेलं विजया जहागीरदार यांचं गीत ऐकूया.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल.
1: मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम ऐकूयात वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छानच असणार आहे, कारण सध्या सर्वांचा आवडता श्रावण महिना सुरू आहे. तेव्हा श्रावण महिन्याचा भरभरून आनंद घ्या आणि आपल्या कार्यक्रमाची आणि आपल्या कार्यक्रमाचा सुद्धा. मैत्रिणींनो, आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये नेहमी छान छान विषय घेऊन येत असतो, वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकत असतो. आजचा

0: आपला विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, स्मरणशक्ती सुधारणं. बरेचदा आपल्याला वयानुसार किंवा काही गोष्टींमुळे लक्षात राहणं कमी होतं, विसराळूपणा वाढायला लागतो, किंवा मुलांमध्येही हल्ली आपण एकाग्रतेची कमी बघतो, तेव्हा काही गोष्टी लवकर विसरून जाणं, लक्षात न राहणं आणि त्याचा परिणाम आपल्या कामांवर, आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होतो. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये याच विषयी म्हणजेच मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून. चला तर
1: मैत्रिणींनो, स्मरणशक्ती ही केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळे वाढते ताणतणाव, धावपळीची जीवनशैली आणि डिजिटल साधनांचा वापर यात ही मेमरी कशी इम्प्रूव्ह करता येईल या महत्वाच्या विषयावर आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे बालरोगतज्ञ आणि बालमानसशास्त्रतज्ञ डॉक्टर जयश्री शिवलकर. भरपूर वर्षाचा अनुभव मॅडमचा या क्षेत्रातला आहे, तर आजचा विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, त्यावर सविस्तर मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर.
2: नमस्कार.
1: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: प्रत्येकाला वाटतं आपली बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढायला हवी आणि मेमरी सुद्धा, तर बुद्धी आणि मेमरी याचा काय संबंध आहे, काय सांगाल?
2: खूप छान प्रश्न विचारला. माणसाने जी उत्क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये माणसाची बुद्धिमत्ता हा एक खूप महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. आणि या बुद्धिमत्तेमधला एक खूप महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे आहे आपली स्मरणशक्ती, किंवा आपण ज्याला पॉप्युलरली मेमरी असं म्हणत असतो. तर आपल्या बुद्धिमत्तेचं हे खूप महत्वाचं लक्षण आहे, कारण आपल्याला जर मेमरी नसती तर आपण आपल्या ज्ञानाची पुढची पायरी घेऊ शकलो नसतो, कारण आपण तिथेच अडकलेलो राहिलो असतो. आणि जितकी तुम्ही ही मेमरी तुमची चांगली राहणार आहे, जितकी ती स्ट्रॉंग राहणार आहे, तितकं तुमची बुद्धिमत्ता उत्तम राहणार आहे, तितके तुमचे विचार डेव्हलप होणार आहे, तितकं तुमची जाणीव डेव्हलप होणार आहे. आणि एकूणच म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थी म्हटलं किंवा आपण जनरलीही असं म्हटलं, या सगळ्यांच्याच आयुष्यात स्मरणशक्ती हा एक खूप महत्वाचा भाग आहे.
1: बरोबर. भविष्याचा हा पुढचा पायाच म्हणायला हरकत नाही. जर स्मरणशक्ती आपली नीट असेल तर नक्कीच आपण प्रगती करू शकू. जे विचार आपण मनामध्ये ठेवतो, जे ध्येय गाठतो, ते अगदी इझिली आपण ते मिळवू शकू.
2: आता याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन की पूर्वीच्या काळी जेव्हा लिखित गोष्टी उपलब्ध नव्हत्या तेव्हा लोकांनी पाठांतराने अनेक गोष्टी लक्षात ठेवलेल्या होत्या, आणि हे पाठांतर त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं. तसंच आता जर आपण ह्या बुद्धिमत्तेतला हा जो आपला मेमरीचा एक स्किल आहे ते वापरणं जर हळूहळू कमी केलं, कारण आता सगळ्या गोष्टी डिजिटली आपल्याला उपलब्ध आहे, तर कुठेतरी ही मेमरीची आपली स्किल कमी होणार का काय, ही पण एक शंका आता तज्ज्ञांच्या मनात येत आहे.
1: हो, पण त्यावरही कारण आपण आपली शोधू शकतो.
2: नक्कीच.
1: बरं, आता स्मरणशक्ती म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा ना.
2: हो, स्मरणशक्ती म्हणजे आपल्या संवेदनातनं, म्हणजे आपण जे बघतो किंवा आपण जे ऐकतो किंवा जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत त्याच्यातनं जी इन्फॉर्मेशन माहिती आपल्या मेंदूला पोहोचते, ती मेंदू एका विशिष्ट पद्धतीने कोडिंग करून ती आपल्या ब्रेनमध्ये ठेवत असतो.
1: बरं.
2: परंतु प्रत्येकच माहिती ठेवल्या गेलीच पाहिजे असं नसतं. त्यामुळे काय आहे की मेमरी जी आहे ही दोन ह्याच्यात विभागली गेलेली आहे, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी.
1: बरं.
2: जसं आता एखादी कारचा प्रकार आहे तो लॉंग टर्म मेमरीत माझ्या आलेला आहे की हा कारच्या प्रकाराला असं म्हणतात, तर माझ्या बाजूनी जेव्हा ती कार जाईल तेव्हा माझा मेंदू मला सांगेल की ही कार माझ्या बाजूनी गेली, पण ती कार माझ्या बाजूनी गेली ही तशी नगण्य गोष्ट, अशा अनेक गोष्टी माझ्या बाजूनी जात असतात. म्हणून ती गोष्ट ती घटना मेंदू रजिस्टर नाही करणार.
1: बरं.
2: ती फक्त शॉर्ट टर्म मेमरीमध्ये की ती कार मला दिसली, मी ओळखते त्या कारला, पण ती लॉंग टर्म ह्याच्यामध्ये जाणार नाही की माझ्या बाजूनी ही कार गेली. पण एखादी अशी अद्भुत कार माझ्या बाजूनी गेली की मी जी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती, तर माझा मेंदू ती कार रजिस्टर पण करेल आहे आणि ती माझ्या आठवणीत पण ती लॉंग टर्म मध्ये जाईल. आणि जर मी ती घटना अजून दोन तीन जणांना सांगितली की आज मी तसं पाहिलं, तर ती घटना हळूहळू माझ्या मेंदूमध्ये पक्की बसून जाईल.
1: बरं.
2: कदाचित 5 वर्षांनी मला आठवेल, अरे तिथून जाताना मी ती अशी गाडी बघितलेली होती.
1: हो.
2: तर हे मेंदूचं हे जे अजब रसायन आहे हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे. परंतु सांगण्याचा उद्देश असा की शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आपला मेंदू रजिस्टर करतो, पण ती गोष्ट लॉंग टर्म मेमरीमध्ये जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
1: बरोबर.
2: आणि ते जो बॅलन्स आहे

0: तुमच्या मेंदूला ते रजिस्टर होतं की हा फोन नंबर आहे आणि हा मला लक्षात ठेवायचा आहे. तुमचा मेंदू ताबडतोब त्या नंबरला ऑर्गनाईज करतो, 3 3 4 किंवा 5 5 नंबर, किंवा हे दोन नंबर माझ्या फोनची मॅचिंग आहे. सो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ टाइम तुमचा मेंदू त्या नंबरला अनालाइज करतो आणि तो स्वतः तो नंबर कसा लक्षात ठेवायचा हा विचार करून मग तो नंबर आपला डोक्यामध्ये रजिस्टर होतो.
1: बरं,
0: पण एखादा 10 आकडी असाच रॅन्डम नंबर तुम्ही पाहिला आणि म्हटलं की आता मला तो आठवून दाखव, तर आपण तो आठवू नाही शकणार कदाचित.
1: बरं,
0: पण जेव्हा आपल्या मेंदूला ती इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे किंवा ती जाणीव झाली की हा मला लक्षात ठेवायचा आहे, आपला मेंदू त्याला क्लासिफाय करतो आणि ही पद्धत आपला मेंदू सतत वापरत असतो. तर हा पण एक मेमरीचा भाग आहे. किंवा जसं आता आपण अभ्यासाचं म्हटलं की अभ्यास हा एक मेमरीच्या माध्यमातून होत असतो, पण आपण ज्या कला शिकतो किंवा आपण जे स्किल शिकतो, जसं सायकल चालवणं आहे किंवा स्वयंपाक करणं आहे, हे पण आपल्या मेंदूमध्ये एका पर्टिक्युलर, ज्याला परफॉर्मन्स मेमरी आपण म्हणत असतो, त्याद्वारे आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर्ड असतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे तुम्ही सायकल लहानपणी शिकला असलात तरी सुद्धा मोठेपणी तुम्ही 10 वर्षाच्या गॅप नंतर सायकल चालवू शकता. अजून खूप मोठी गॅप गेली तर तुम्हाला कदाचित थोडी प्रॅक्टिस लागेल आहे, पण तुम्ही ते करू शकता.
1: हो, आणि अशा काही घटना असतात ज्या घडून गेलेल्या असतात पण आपल्याला त्याचा थोडा विसर पडलेला असतो.
0: हो,
1: पण त्या घटनांचे पडसाद कुठेतरी दैनंदिन जीवनात उमटतात, कुठेतरी आपली ती बॉडी रिएक्शन तशी व्हायला लागते.
0: हो,
1: तर याचं काय कारण आहे?
0: याचं कारण म्हणजे जसं आता एखादी घटना घडली तर ती आपल्या जसं अजाणतेपणात घडली, म्हणजे जेव्हा आपल्याला तेवढी जाणीव नव्हती त्या घटनेची की घरी काही घटना घडली, मला कुत्रा चावला किंवा काही पण, पण 5 वर्षाच्या आधीच्या या घटना कदाचित आपल्याला नाही आठवणार, पण त्या घटना काही विशिष्ट भावना म्हणून आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जातात आणि मग त्याची भावना जी आहे ती आपल्याला येते. म्हणजे ज्या घटना आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये गेल्या त्याची जाणीव नाही आपल्याला घटनांची, पण त्या घटनांच्या सोबत जी भावना आहे ती मात्र बरेचदा राहते.
1: बरं,
0: हा, आणि काही घटना आपण प्रयत्नपूर्वक विसरायचा प्रयत्न करतो की बॉ ती नकोशी आठवण आहे, मला नाही आठवण काढायची आहे त्या गोष्टीची, असं करत काही काही हळूहळू त्या फरगेटमध्ये चालल्या जातात.
1: बरं,
0: किंवा जसं एखादी मी भाषा शिकली आहे, जसं 10वीमध्ये 4 होत्या, संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्लिश, त्यातली संस्कृत चांगली भाषा यायची किंवा पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले असतील तेव्हा, पण त्याच्यानंतर मी ती नाही वापरली आहे तर आज मला ती भाषा येत नाही आहे, परंतु मराठी आणि इंग्लिश भाषा मी तेव्हापासून वापरत आलेली आहे तर माझी त्या भाषेमध्ये प्रगती होऊन राहिलेली आहे.
1: हो,
0: तर काही गोष्टी आपण काही नाही वापरलं तर हळूहळू फरगेटमध्ये चाललं जातं.
1: बरं,
0: हा,
1: तर आता मुलांच्या बाबतीत आपण अर्थात सगळ्याच वयानुसार आपण यावर प्रकाश टाकणार आहोत, खास करून विद्यार्थी दशेतल्या मुलांना त्यांची मेमरी कशा पद्धतीने ते वाढवू शकतात, स्ट्रॉंग बनवू शकतात, काय सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन आहे की विद्यार्थ्यांसाठी मेमरी हे खूप मोठं टूल आहे आपली बुद्धिमत्ता वाढवण्याचं, किंवा आपला जो एक अभ्यास आहे त्याच्यामधला आपला कौशल्य वाढवण्याचं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मेमरी स्किल्स जे आहे ते वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे ते प्रयत्न आपल्याला करायला लागतात. तर आता ह्याचे काही टेक्निक्स असतात आणि दुसरी गोष्ट असं आहे की पहिल्या 10 वर्षांमध्ये आपला मेंदू सुद्धा डेव्हलप होत आहे, तर तुम्ही जशी जशी तुमची मेमरी वाढते किंवा जसं जसं तुम्ही ज्ञान ग्रहण करता तेव्हा आपला मेंदू विकसित होत जातो. एक छोटंसं उदाहरण देईन मी की जसं आता मराठी मीडियममध्ये शिकलेला व्यक्ती टेबल्स मराठीमध्ये शिकला असेल आणि पुढे त्यांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं असेल, पण टेबल्स म्हणताना कदाचित तो मराठीमध्येच म्हणेल आहे, किंवा लहानपणच्या बऱ्याच गोष्टी, श्लोक असतील, आरत्या असतील, ह्या आपल्याला अगदी खूप नंतरपर्यंत आठवत राहतात, कारण त्या म्हणजे ऍक्च्युली आपल्या ब्रेनचे कनेक्शन्स वाढलेले आहे, सायनॅप्टिक कनेक्शन्स आपण त्याला म्हणत असतो, ते प्रत्येक तुमच्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी सोबत वाढत असतात. हे बालपणीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून लहानपणी जितकं मुलं वाचतील, जितकं ज्याला आपण रिसायटेशन म्हणतो, पाठांतर म्हणतो, जितकं पाठांतर करतील आहे किंवा त्यांना मिळालेलं ज्ञान ते पुन्हा पुन्हा ते रिपीट करतील आहे, आणि एवढंच नव्हे तर त्या ज्ञानाचा उपयोग ते बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, अधिक ज्ञान घेण्यासाठी किंवा प्रत्यक्ष करून बघण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी जर ते वापरत गेले तर त्यांची स्मरणशक्ती लहानपणी खूप जास्त विकसित होते, त्याचा त्यांना आयुष्यभर फायदा होतो.
1: बरोबर. जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतात, पण अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते, मी तर भरपूर वाचलं, मी तर खूप अभ्यास केला, पण वाचलेलं आठवतच नाहीये.
0: हो,
1: असं का होतं?
0: असं याच्यासाठी होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की एक शॉर्ट टर्म मेमरी असते, एक लॉंग टर्म मेमरी असते, आणि ह्याची एक प्रोसेस असते.

0: प्रत्येक गोष्ट आपण शॉर्ट टर्मची लॉंग टर्म मध्ये नाही टाकत. आपला मेंदू ते जज करतो की खरंच हे महत्वाचं आहे का. तर त्या विद्यार्थ्यांनी ते महत्व त्या कंटेंटला देणं आवश्यक आहे. विद्यार्थी जर लिहितो आहे सिम्पल, जसं आता स्पेलिंग आपण म्हटलं की तो स्पेलिंग लिहितो आहे पण त्याचं लक्ष समोर टीव्हीकडे आहे, किंवा तो प्रश्नोत्तर लिहितो आहे पण लक्ष त्याचं टीव्हीकडे आहे, तर भलेही त्यांनी ते लिहिलं असेल पण त्याला ते पाठांतर होणार नाही. पण त्यांनी जर त्याच्याकडे बघितलं त्या कंटेंटकडे आणि सांगितलं की हे मला लक्षात ठेवायचं आहे, ही जेव्हा इन्स्ट्रक्शन मेंदूला जाईल तेव्हा तो अधिक चांगल्या रीतीने ते लक्षात ठेवू शकेल.
1: हो,
0: किंवा तीच गोष्ट त्यांनी वारंवार ऐकली तरी सुद्धा तो लक्षात ठेवू शकतो. पण जसं जसं विद्यार्थी मोठा होतो तसं तसं त्याला हे कोणी वारंवार ऐकवत नाही जसं लहानपणी ऐकतो.
1: हो,
0: मग त्याला ते स्वतःच प्रयत्न करायला लागतात. तर आता विद्यार्थ्यांमध्ये काय समस्या येते की ते जर अभ्यासाला बसले असताना त्यांनी जर त्या अभ्यासाला प्रक्रियेला तेवढं महत्वच दिलं नाही की मला हे काबर करायचं, किंवा त्यांना हे नाही कळलं की मला आज वाचलेलं 8 दिवसांनी परीक्षा आहे किंवा 10 दिवसांनी आहे किंवा महिनाभरांनी आहे लक्षात ठेवायचंय, हे जर नाही सांगितलं तर मेंदू ते कदाचित लक्षात ठेवणार नाही. आणि एक जी साधारण पद्धत आहे की तुम्ही आज जसं शिक्षकांनी शिकवलं तर तुम्ही घरी जाऊन वाचलं, 4 दिवसांनी तुम्ही ते तो लेसन पुन्हा थोडा रिवाईज केला, पुन्हा 4 दिवसांनी तुम्ही तो पुन्हा थोडा रिवाईज केला, तर ते तुमचे जे कंटेंट आहे ते तुमच्या ब्रेनमध्ये पक्क जाणार.
1: हो,
0: आणि मग तुम्ही जेव्हा परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला ते खात्रीनी असेल.
1: बरं,
0: पण काही विद्यार्थ्यांची सवय असते की मी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करीन.
1: हा,
0: इतका सारा कंटेंट
1: एका दिवसात
0: जर तुम्ही आधी काहीच वाचलेलं नाही तर ते होणार नाही. मग भले ते जागरण करो तेव्हा का दिवसभर अभ्यास करो, तर मेमरीमध्ये गोष्टी जाण्यासाठी ही एक पद्धत असते.
1: हो, मग आता या विद्यार्थ्यांनी एक्झाम पिरियडच्या दरम्यान कशी काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा जेणेकरून त्यांची स्मरण शक्ती वाढेल.
0: हा, तर एक्झामच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा मी विद्यार्थ्यांना हे सांगते की तुमच्यासाठी एक्झाम हे काही सरप्राईज नाही आहे. आपल्याला माहिती आहे की एवढा कोर्स झाल्यानंतर युनिट टेस्ट होते, एवढा कोर्स झाल्यानंतर दुसरी युनिट टेस्ट होते, मग तिमाही मग वार्षिक, त्यामुळे आपल्याला हे सरप्राईज नाही. मग तुम्ही आज जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमचा तो थॉट प्रोसेस जो आहे ती तशीच राहिली पाहिजे की मला हे आठवायचं आहे, मी आता अभ्यास करतोय कारण टीचर रागवतील किंवा आई तिथे बघते तर मी आपलं पुस्तक घेऊन बसलाय. अशा पद्धतीने अभ्यास केला तर ते होणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं सिलेबस जे आहे त्याचा पण त्यांना अंदाज असतो. साधारण 4थी-5वीपासून मुलांना ती आयडिया येऊन जाते की युनिट टेस्ट असेल तर 3 लेसनची किंवा ही असेल तर 6 लेसनची किंवा 9वी-10वीच्या मुलांना पूर्ण पुस्तक कदाचित कोर्सला असेल आहे. तर हे एवढं कंटेंट, एवढा पिरियड आणि मग परीक्षा, हे ज्याला समजतं तो बरोबर पहिल्या दिवशीपासून आपल्या ब्रेनला तशा इन्स्ट्रक्शन देतो.
1: बरोबर, इथे डॉक्टर एकाग्रतेचं खूप महत्व येऊ
0: शकतं. एकाग्रता खूप जास्त महत्वाची आहे कारण आपला मेंदू काही गोष्टी जेव्हा रजिस्टर करतो आहे किंवा त्याचं मी तुम्हाला सांगितलं की ती एक इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आहे, त्याचं कोडिंग होत असतं आपल्या ब्रेनमध्ये, तर अशा वेळेस तुमच्या कानावर खूप आवाज पडले आहे, तुमच्या मनात काहीतरी दुसरंच आहे, समोर टीव्हीच सुरू आहे, तर मग तुमचं ते कोडिंग बरोबर होणार नाही आणि ते लॉंग टर्म मेमरीत जाणार नाही. तसंच तुमच्या भावनांचा पण त्याच्यावर परिणाम होत असतो. आपण खूप रागात आहो, आपण खूप दुःखी आहो किंवा इव्हन आपण खूप आनंदात आहो, अशा वेळेस सुद्धा जर मुलांनी ते अभ्यास करायचा आणि ही एवढी इन्फॉर्मेशन माझ्या ब्रेनमध्ये टाकायची असं म्हटलं तर कदाचित ते होणार नाही. त्यामुळे मानसिकदृष्ट्या सुद्धा अभ्यास करताना शांत राहणं, आपल्या अभ्यासाला महत्व देणं आणि त्या व्यतिरिक्त काही जसं तुम्ही मेमरी टेक्निक्स विचारताय तर असे पुष्कळसे टेक्निक्स असतात की ज्याद्वारे आपण त्या गोष्टी रजिस्टर करत असतो आपल्या ब्रेनमध्ये.
1: बरं,
0: तर तुमचा ब्रेनच तुम्हाला सांगत असतो, फक्त तुम्ही ते वापरलं पाहिजे. जसं आता एखादा चॅप्टरचं सुरुवात दिसली आणि त्यांना दिसलं की अरे हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग शिकवत आहे, तर आपला ब्रेन ऑटोमॅटिकली एका साईडला लिव्हिंग एका साईडला नॉन लिव्हिंगचा विचार करतो. मग तुम्ही जर लिहून पाहिलं की हे असे असे, मग लिव्हिंगचं काय 1, 2, 3, मग नॉन लिव्हिंगचं काय 1, 2, 3, म्हणजे तुमचा ब्रेन त्याला एक स्कीम देत आहे किंवा एक चार्ट देत आहे आणि त्याच्याने तुम्ही अच्छा हे असे असे हे असे असे त्या गोष्टी ज्या आहे त्या तुमच्या ब्रेनमध्ये पक्क्या राहतात.
1: बरोबर,
0: किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी विचार केला की मला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहे तर मी ते लाल पेनने लिहितो किंवा हिरव्या पेनने लिहितो, तर तुमचा ब्रेन ते पण रजिस्टर करेल की ही गोष्ट हिरव्या पेनने लिहिलेली होती, मग परीक्षेत कदाचित अरे हे ग्रीन पेनने लिहिलेलं होतं मी.
1: बरं,
0: कारण त्या ब्रेननी ते कशाशी तरी असोसिएट केलं कारण त्या विद्यार्थ्यांनी एफर्ट

0: घेतला ना,
1: बरोबर.
0: त्यांनी त्याच्या ब्रेनला सांगितलं की हे महत्वाचं आहे, मी निळा पेन ठेवून मी हिरवा घेतोय आणि मी हे लिहितो आहे, मी ह्याला स्क्वेअर मध्ये लिहिलेलं आहे, तुमचा मेंदू ते रजिस्टर करतो.
1: विचारांना चालना देणं किती
0: गरजेचं आहे,
1: आणायला पाहिजे.
0: हो, ते आणायला पाहिजे.
1: म्हणजे एकाग्रता ही हे स्मरणशक्ती वाढवण्याचं हे पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही.

0: आता सोशल मीडिया इतका वाढत चाललेला आहे, तर कसं या मुलांनी त्या सोशल मीडियाचा कसा वापर करायला हवा, कारण अभ्यासाच्या दृष्टीनेही ते महत्वाचं ठरतं आणि थोडे घातक परिणामही दिसून येतात, तर कसं मुलांनी त्यावर नियंत्रण ठेवायला हवं?
1: याच्यासाठी पुन्हा मी तो एक शब्द वापरेन की आपला ब्रेन जेव्हा गोष्टी मेमराईज करतो किंवा स्मरणशक्तीत टाकतो, विशेषतः अभ्यास जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो काहीतरी विशिष्ट कोडिंग करत असतो ब्रेनमध्ये, ते होत असतं. आता मुलांनी जर विचार केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा स्क्रीनच्या माध्यमातून मी ऐकतो आहे बॉ, किंवा कोणीतरी मला समजवत आहे बॉ, तर तुमचा ब्रेन ती कोडिंगची प्रोसेसच करणार नाही आणि मग असं वाटेल की मी तर शिकतोय पण मला काही लक्षातच येत नाही. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचा हा स्क्रीन टाइम वाढलेला असतो, म्हणजे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टॅब असेल, काही पण असेल, तर त्यांनी काय होतं की तुमच्या ब्रेनमध्ये असं होतं की हे मला थोडीच लक्षात ठेवायचंय, मी इतकं कंटेंट पाहतो की सगळं मला लक्षात नाही ठेवायचंय, तर मेंदू हळूहळू गोष्टी रजिस्टर करणंच विसरून जातो किंवा त्याच रजिस्टर करेल ज्या मला खूप आवडल्यात, आणि मग त्याच्यामध्ये जर अभ्यास बसत नसेल तर अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता हळूहळू कमी होते.
0: बरं बरं डॉक्टर, एक महत्वाचा प्रश्न, विसरणं आणि लक्षात ठेवणं याचा काय संबंध आहे?
1: खूप जास्त आहे, कारण जसं आपण काही गोष्टी म्हटलं लक्षात ठेवतो, तर काही गोष्टी आपण लक्षात नाही पण ठेवत, त्याला आपण दोन तीन टर्म्स वापरल्या जातात. एक आपण म्हणतो अनलर्निंग. अनलर्निंग म्हणजे एक पद्धत मी शिकली आहे, आता त्याच्यावर मला दुसरी पद्धत शिकायची आहे तर ही मला विसरायची आहे. तर हे अनलर्निंग आपलं एक तर वेळेनी होतं, जर आपण ती गोष्ट वापरली नाही तर हळूहळू ती अनलर्न होते, किंवा आपल्याला ती दुसरी शिकावी लागते. जसं आता आपण कॉम्प्युटर वापरतो तर त्या कॉम्प्युटरमध्ये फास्ट डेव्हलपमेंट होत असते, तर तुम्ही जी पद्धत आधी शिकले असता ती तुम्हाला अनलर्न करावी लागते. जसं पूर्वी तो माऊस वापरायची तर ती सवय होऊन गेलेली असते, मग त्याचं ते वेगळं आलं, मग आपल्याला तो माऊस वापरण्याची पद्धत अनलर्न करून दुसऱ्या पद्धतीने स्क्रोल करण्याची पद्धत शिकावी लागली. असे अनेक गोष्टी आपल्या रोजच्या याच्यात होत असतात, तर हे अनलर्निंग होतं कारण आपल्याला नवीन शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे विसरणं. विसरणं म्हणजे आपण ज्या गोष्टी आधी लक्षात ठेवलेल्या होत्या त्या मला आता आठवत नाही आहेत.
0: बरं,
1: मग त्या वेळेनुसार असतील, त्या मी पर्पजफुली गेलं असेल, किंवा कदाचित मेंदूची लक्षात ठेवायची क्षमताच कमी होत असेल, तर त्याचे कारण काही राहू शकतात. आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या नाही तो आपला मेंदू आपोआप विसरतो, कारण नाहीतर मग आपल्यावर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल. जसं आपण बालपणी काही कविता शिकलो असतो, सपोज 15 कविता शिकलो, आपल्याला एकच आठवणार जी खूप छान होती, पण त्या 15 विसरणं पण गरजेचं आहे, कारण आपण अजून शिकलो आहेत. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पण त्या 15 जेव्हा आपण शिकलो त्या कविता जरी नाही आठवल्या, पण त्या शिकण्यामुळे ब्रेनची जी डेव्हलपमेंट झाली ती राहते.
0: बरोबर,
1: म्हणून तुम्ही नवीन शिकू शकता.
0: म्हणून सतत नवीन शिकत राहायला
1: पाहिजे,
0: मेंदू आपला चालू राहील.
1: बरोबर आहे.
0: आता विसरणं हे वयानुसार होत जातं का?
1: याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की काही लहान मुलांची लक्षात ठेवण्याची क्षमताच कमी असते.
0: बरं,
1: ज्याला आपण म्हणतो की ओव्हरऑल कदाचित त्याची बुद्धिमत्ताच कमी असेल आहे, तर हा एक ज्याला आपण डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम म्हणतो, विकासात्मक समस्या आहे की त्या मेंदूची क्षमताच कमी आहे. मग या मुलांना शिक्षणात प्रॉब्लेम येतात आणि असे 10 ते 15% मुलं आपण बघत असतो. हे झालं मुलांमधलं. मग जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपल्याला जाणवायला लागतं की अरे काही गोष्टी आपण विसरतोय किंवा काही चेहरे आपण विसरतो आहे. तर हे एक ती वयानुरूप प्रोसेस असते. कधी कधी इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं असतं.
0: बरं,
1: कधी कधी ताणतणाव असतो, कधी कधी आपण चुकीच्या दिशेने खूप ओव्हर थिंकिंग करत असतो एका वेळेचं की आपण दुसऱ्या गोष्टी आयुष्यातल्या विसरूनच जातो. तर असे अनेक कारण असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कधी कधी नाही आठवत.

0: बरं, विसरायला तो नको, मग वयाचा कुठलाही टप्पा असो, तर अशांनी आपला मेंदू सक्षम राहायला हवा, कार्यान्वित राहायला हवा, सतत मेंदूला चालना देण्यासाठी मेमरी इम्प्रुव्हमेंट थोडक्यात ती वाढवण्यासाठी काय मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे?
1: तर एक तर आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आपण ज्याला म्हणतो, ती जर बॅलन्स्ड लाईफस्टाईल असेल तर ऑटोमॅटिकली आपली मेमरी चांगली राहते. म्हणजे आपला आहार जो आहे, पुरेशी झोप घेणं हा खूप महत्वाचा आहे. किंवा खूप जास्त थकवा आला असेल तरी मग आपला मेंदू तेवढा कार्यक्षम राहत नाही. किंवा आपण भावनिकरित्या खूप टोकाच्या भावनांमध्ये जास्त गुंतलो आहे तरी सुद्धा तुमची हे कमी होते. व्यायाम जर नसेल, कारण व्यायामाने सुद्धा आपली ओव्हरऑल बॉडी सिस्टम चांगल्या रीतीने काम करत असते, मेमरीवर पण होते. आणि सामाजिकरण, म्हणजे समाजात जाणं, लोकांशी बोलणं, नवीन गोष्टी शिकणं, ह्या गोष्टींचा सुद्धा मेमरीवर खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. त्याच्यामुळे योग्य जीवनशैली जर ठेवली तरी सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. पण एका पर्टिक्युलर वयानंतर जर आपण आपल्या मेंदूला चालना नाही दिली तर जे एजिंगने जे कमी होणार असते ते जरा लवकर व्हायला लागतं. त्याच्यामुळे आजकाल त्याला न्यूरोबायोलॉजिक्स म्हणतात. किंवा 50 नंतर 60 नंतर तुम्ही चेस खेळा, तुम्ही काय बोर्ड खेळा, कोडं सोडवा,
0: संवाद साधणं,
1: संवाद साधणं, ते सामाजिकरणाचा भाग आहे की तुम्ही बोलत राहा, ऐकत राहा कानावर चांगल्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची मेमरी अजून चांगली कार्यान्वित राहते.
0: आणि सकारात्मक विचार,
1: कारण नकारात्मक विचार आले की त्या भावनांचं प्रमाण वाढतं, निगेटिव्ह भावनांचं. त्याच्यामुळेच पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणू.
0: बरं.
1: आणि एक एफर्ट्स, किंवा मला आता हे वाचन कंटिन्यू ठेवलं, रोजचा पेपर मी वाचला पाहिजे, काय घटना झाली तर मग माणूस विचार करतो, मग त्यांनी तुमची मेमरी वाढायला मदत होते.
0: बरोबर. आता ही मेमरी वाढवण्यासाठी व्यायामाची जोड कितपत योग्य ठरेल, किती महत्वाची ठरेल?
1: व्यायामाची जोड म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला काही ना काही स्टिम्युलेशन, आपण ज्याला म्हणतो, तसं मिळत असतं. त्यांनी तुमचं ओव्हरऑल सर्क्युलेशन वाढत असतं, तुमचं मेटाबॉलिझम त्याच्यामुळे हे होत असतं, त्याचा ब्रेनवर नक्कीच सकारात्मक परिणाम होत असतो. तुम्हाला एक चांगलं गुड फिलिंग येतं, ती तुमची गुड डिसिप्लिन आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मेमरीवर सकारात्मक परिणाम होत असतो.
0: एक 60 नंतरच्या वयाच्या टप्प्यातील व्यक्ती म्हणतात की मला मधल्या काळातलं आठवतं, आताच आठवतच नाही, किंवा मी एक क्रिया करायला जातो आणि नेमकं काय काम करायला आलो तेच विसरलो. सामान्य विसरभोयपणा किंवा गंभीर आजार, जसं उदाहरणार्थ डिमेन्शिया आपण म्हणतो, अशा आजारांमधला फरक कसा ओळखायला हवा?
1: एकतर जेव्हा तुम्हाला असं अचानक एखादी गोष्ट आठवत नाही, तर मी जसं म्हटलं की काही गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या असतात कारण आपण त्या कधी वापरल्या नाही.
0: हो.
1: गाणे म्हणणं किंवा आता ते गाणं मला नाही आठवत आहे, पूर्वी मी म्हणायचो, तर हे कसं आहे, तुमचं यूज न केल्यामुळे ती मेमरी गेलेली आहे. पण मी आत्ता केलेली घटना मला आठवत नाही, मी आंघोळ करून आलो की मला हे आठवत नाही.
0: हो.
1: असं जेव्हा रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतं की अरे मला हे नाही आठवत आहे किंवा आठवायला मला त्रास व्हायला लागलेला आहे, तेव्हा मला असं वाटतं थोडं अलर्ट होणं गरजेचं आहे. आणि हे जे इतर कारणं तुम्ही आता म्हटले की खूप भावनात्मक झालेलं आहे का, किंवा तुमचा आहार व्यायाम योग्य नाही आहे का, सोशली तुम्ही खूप
0: इन्वॉल्व नाही,
1: जोडलेले नाही आहे का, तर हे कारणं जर नसतील आणि तरी सुद्धा तुम्ही विसरत असाल तर मला असं वाटतं तज्ञांचं, तुमचे जे फिजिशियन असतात त्यांना सांगणं गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा असं होऊ शकतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ती ओव्हरऑल आपली एक तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर. आता आहार, झोप, याचा कसा स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि ती सायकल व्यवस्थित त्या व्यक्तीने ठेवणं गरजेचं आहे, काय सांगा?
1: झोपेचा आणि ह्याचा खूप संबंध आहे. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शांत झोपता तरी तुमचा ब्रेन ती इन्फॉर्मेशन त्याचं कार्य करत असतो, म्हणजे त्याचं कोडिंगचं काम सुरू असतं, कारण तुम्ही बाकीच्या गोष्टींपासून त्या ब्रेनला आता आराम दिलेला आहे. तर तुम्ही जे शिकला आहात ते अजून झोपेमुळे, म्हणजे योग्य झोपेमुळे ते अजून चांगल्या रीतीने रजिस्टर होतं, सकाळी उठून तुम्ही त्याला आठवू पण शकता.
0: हो.
1: पण तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही किंवा खूप झोपेत असताना तुम्ही अभ्यास केला किंवा खूप थकलेला आहात तुम्ही, तर अशा वेळेस मात्र आपला मेंदू तेवढा सक्रिय राहत नाही.
0: हो.
1: कारण मी तुम्हाला सांगितलं हे मेंदूचं कार्य आहे.
0: बरोबर.
1: तर बाकीच्या कार्यांमुळे जर तो मेंदू थकला असेल तर मात्र तुमची मेमरी थोडीशी प्रॉब्लेमॅटिक
0: होऊ शकते. तर जाता जाता सगळ्याच व्यक्तींना, सगळ्यांनाच तुम्ही आपली मेमरी इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय मंत्र सांगाल?
1: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन की तुम्ही एक तर विद्यार्थी असाल नाही तर पालक असाल, तर विद्यार्थ्यांनी स्वतःला हे सांगायचं आहे की हा माझा मेमरीच्या दृष्टीने खूप महत्वाचा पिरियड आहे. तसंच पालकांनी हे जाणून घेतलं

0: पाहिजे की मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने लहानपण हे खूप महत्वाचं आहे, त्यांचं जे शैक्षणिक आपण वय म्हणतो, आणि तेव्हा तुम्ही हर तऱ्हेने मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, लिहून आठवून लिहून पाहिलं पाहिजे. वेगवेगळे न्यूमोनिक्स असतात, वेगवेगळे चार्टिंग असतं, माइंड मॅपिंग असतं, टेक्निक्सचा वापर करून आपण मुलांची बुद्धिमत्ता आणि मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे थोडेसे मोठे आहे त्यांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाचन करत राहिलं पाहिजे, चर्चा करत राहिली पाहिजे, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे, आजूबाजूला घटणाऱ्या घटनांवर विचार केला पाहिजे, सामाजिकरण केलं पाहिजे, तर तुमची सुद्धा मेमरी तेवढी स्ट्रॉंग राहील, मेंदू तुमचा फ्रेश राहील, आणि आपले जे रोजचे व्यवहार आहे ते करण्यासाठी म्हणा किंवा एक पुढे आपल्याला विकासात्मक पाऊल घेण्यासाठी सुद्धा मेमरी हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर, मेंदू हा आठवणींचा खजिना आहे, फक्त त्या खजिन्याची दारं उघडण्याची योग्य किल्ली आपल्याला सापडायला हवी.
0: बरोबर,
1: आणि मग अशी मी आठवणींचा विषय काढला होता, अनेक अशा आठवणी आहेत, त्या प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. कदाचित जुनंही आपल्याला आठवायला लागेल किंवा मी विसरायला लागली आहे, आता मला आठवतच नाही, ही जी भावना सतत अनेक महिलांना त्रास देत असते ती भावना कमी करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. तर हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून राहील. तर डॉक्टर जयश्री शिवलकर आपण इथे आलात आणि मेमरी इम्प्रुव्हमेंट याविषयी सविस्तर माहिती दिलीत. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू, नमस्कार.
1: आणि डॉक्टर, आज आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: एक नाम सिनेमामध्ये एक चिठ्ठी आई है असं गाणं आहे, खूप फेमस गाणं आहे ते. तर त्या चिठ्ठीसोबत ती नुसती चिठ्ठी नाही, तो नुसता संदेश नाही, तर तो एक भावनांचा आठवणीचा पेटारा आहे असं ते गाणं आहे.
1: बरोबर,
0: तर तुम्ही ते वाजवू शकता.
1: नक्की ऐकूया.

0: आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉ जयश्री शिवलकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, यानंतर आपल्या कार्यक्रमात जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट प्रीती राजंदेकर यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये अतिशय छान विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे व्यवसायातील ताळेबंद. एखादा व्यवसाय, एखादी कंपनी चालवायची म्हणजेच आर्थिक उलाढाल ही आलीच, त्यात त्या कंपनीची बॅलन्स शीट ही खूप महत्वाची असते. त्या बॅलन्स शीटवरच कंपनीचा नफा तोटा, वर्षाची आर्थिक उलाढाल ही अवलंबून असते. पण बरेचदा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विषय आहे व्यवसायातील ताळेबंद आणि यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या प्रीती राजंदेकर यांना. तर प्रीती राजंदेकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.

0: माहितीताई, आपल्या आजच्या विषयानुसार व्यावसायिक ताळेबंद म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरलं जातं?
1: व्यावसायिक ताळेबंद, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो, जसं नॉर्मल इन्व्हेस्टर असेल आहे, जसं आपण कंपनी म्हणू तर कंपनी काही शेअर्स इश्यू करते, त्याच्यासाठी शेअर होल्डर्सनी त्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्याची बॅलन्स शीटची परिस्थिती कशी आहे, म्हणजे त्याच्यावरून ती किती हेल्दी बॅलन्स शीट आहे हे बघतात. तसंच जसं इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे आपण स्वतःच व्यवसाय करतो आहे, तर त्याच्यामध्ये पण आपण काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो, आपले देणे किती आहे, येणे किती आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण ताळेबंद पूर्ण जाणून घेण्याच्या आधी आपल्याला एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यावी लागते, ती म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे नफा तोटा विवरण. तर नफा तोटा विवरण आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये काय फरक आहे हे पण आपण पहिले जाणून घेऊया.
0: अगदी.
1: नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर सगळ्यात पहिले हे महत्वाचं असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती वेळा बनवता येतो. तर तसं पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एक महिन्याचाही बनवू शकतो. हा एक असा पिरियड दाखवतो, म्हणजे जसं 1 एप्रिल ते 31 मार्च, जसं आपलं जे आर्थिक वर्ष असतं, भारतात जे आर्थिक वर्ष फॉलो केलं जातं हे 1 एप्रिल पासून चालू होतं आणि 31 मार्च 2027 ला संपतं. पण ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे किंवा असे छोटे पण व्यावसायिक जे आहे, हा आपला प्रॉफिट जो आहे 1 महिना 2 महिना असे त्यांची जी काही ठरलेली त्यांच्या ऑफिसमध्ये ठरलेली सिस्टीम आहे त्याच्यानुसार ते काढतात. त्याचा फायदा त्यांना असा होतो की जसं आपण ठरवलं की 3 महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा विवरण बनवायचं, तर आपल्याला जेव्हा आपण 3 महिन्याचं बघतो तर आपण आधी काहीतरी ठरवलं होतं की जसं आपले सेल्स 3 महिन्यात 10 लाख रुपये व्हायला पाहिजे, पण नाही झाले. मग का नाही झाले याचे कारण आपल्याला शोधता येतात.
0: बरोबर.
1: आता नफा तोटा, जसं नावच त्याचा नफा तोटा आहे, तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला याच्यातनं काय बघायला मिळेल.
0: प्रीतीताई, आताच तुम्ही म्हणाल्या की नफा तोटा यावर सुद्धा व्यावसायिक ताळेबंद जे आहे ते अवलंबून असतं, तर नफा तोटा म्हणजे नेमकं काय?
1: नफा तोटा म्हणजे एक असं विवरण आहे, जसं नावावरूनच आपल्या लक्षात येईल की आपण जो पण काही बिझनेस करतोय त्याच्यात आपल्याला नफा होतोय का, म्हणजे प्रॉफिट होतोय का, की लॉस होतोय. आता ऍक्च्युली कोणताही व्यवसाय हा जेव्हा आपण चालू करतो तर त्याचा मागचा जो उद्देश असतो हा प्रॉफिट होणं हाच महत्वाचा असतो.
0: बरोबर.
1: पण त्याचं वेळोवेळी कम्पॅरिझन करून काय होतंय याचं अनालिसिसही आपल्याला याच्यातनं करता येतं. तर या विवरणाच्या 2 बाजू असतात. याच्या उजवीकडे असतो रिव्हेन्यू, म्हणजे सेल्स. जसं मी एखादी वस्तू बनवली आणि विकली तर सेल्सची जी फिगर असेल ती येते. तसंच जर का मी वस्तू मॅन्युफॅक्चर करून विकत आहे किंवा मी वस्तू विकत घेते आणि विकत आहे, तर अशा वेळेस त्या काही वस्तू राहून जातात. जसं मी आता 200 वस्तू आणल्या तर सगळ्या 200 वस्तू विकल्या जातील असं नाही होत. म्हणजे ज्या काही वस्तू विकल्या त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, तो आपण सेल्सच्या खालोखाल क्लोजिंग स्टॉक येतो. ही झाली आपली नफा तोटा विवरणाची उजवी बाजू. आता डाव्या बाजूला काय येतील, तर आपण जे काही सेल्स केले किंवा आपण जे काही बनवलं किंवा विकत घेतलं त्याची पण आपल्याला पैसे द्यावे लागले. मग ते जे एक्सपेन्स असतात, तर याच्यामध्ये मुख्यतः 2 एक्सपेन्स डिवाइड होतात, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ की मी एक नारळाचं तेल काढायचा माझा व्यवसाय आहे, तर मग नारळाचा तेलाचा जो व्यवसाय आहे तर मला रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल काय लागेल आहे, तर नारळ लागतील आहे. मग आता त्या नारळाच्या याच्यासाठी मला वर्कर पण लागतील आहे काही, मग त्या वर्करला मी पैसे दिले, मग जे नारळ मी आणले ते मी गाडीत आणले, ट्रान्सपोर्टनी मागवले, तर त्याचं पण एक भाडं येईल आहे. तर ते सगळे झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस.
0: अच्छा.
1: याच्यामध्ये अजून एक आहे की जसं इकडे क्लोजिंग स्टॉक आहे, असं मागच्या वर्षीचं पण काहीतरी उरलं असेल, तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये पहिले आपल्याला ओपनिंग स्टॉक दिसतो, मग आपले परचेसेस, मग आपण लेबरला काही काही पेमेंट केले, म्हणजे त्या गोष्टी की जर का आपण त्या गोष्टी आपण पे केल्या नाही तर ते कामच पुढे सडकणार नाही, त्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्स.
0: अच्छा.
1: मग आता आपण वस्तू बनवली, आता आपण नारळाचं तेल बनवलं, पण आता त्याचा पुढचा प्रश्न येतो की हे सगळं मला विकायचंय, मग मला सेल्स लोक लागतील, मग याचं मला अकाउंटिंग पण करायचं आहे, मग मला अकाउंटिंगवाले लोक लागतील, मला एक थोडी ऑफिसची जागा लागेल आहे. आता कसं आहे की या लोकांना मी सगळ्यांना पैसा देते, ऑफिस भाड्याने घेतलं किंवा विकत घेतलं, आपण समजू की आपण ऑफिसची जागा भाड्याने घेतली, मग अशा वेळेस काय होईल, हे जे एक्सपेन्सेस आहे हे इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. कारण एका बाटलीवर मी किती नारळ यूज केले हे मी सांगू शकते, पण एका बाटलीवर म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे की जर का मी नाही केलं प्रोडक्शन पण मला यांचे पैसे ते द्यायचेच आहे, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स तुम्हाला नाही होणार पण इनडायरेक्ट एक्सपेन्स तर तुम्हाला होतीलच. मग डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. मग आता प्रश्न येतो मशिनरीचा. मी आता काही मशीन घेतली आहे विकत, पण जसं आपण पाहतो की आपल्याकडे आपण एक कार घेतली, ती पहिल्या वर्षी जितकी छान असते ती दुसऱ्या वर्षी नाही राहत, ती तिसऱ्या वर्षी पण नाही राहत. मग याला आपण काय म्हणतो की ही डिप्रिशिएट होते, म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो घसारा.

0: मग अशा जवळपास जे पण व्यावसायिक आहे, जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, तुम्हाला बघायला मिळेल की ते बरोबर डिप्रिसिएशन लावतात. आता डिप्रिसिएशन म्हणजे कसं की आपण डायरेक्ट एक्सपेन्स दिसतात, इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण पे करतो, पण डिप्रिसिएशन आपण पे नाही करत. तर आपण काय करतो की तो नफ्याचा जो काही भाग आहे तो आपण वेगळा काढून ठेवून देतो.
1: अच्छा,
0: असं. मग हा पुढे आपल्याला जेव्हा दुसरी मशीनरी का घ्यायची असेल तेव्हा तो आपल्याला कामात येतो.
1: खरंच म्हणजे नफा आणि तोट्याची बॅलन्सशीट पण अशीच तयार होते.
0: आता पुढे काय होतं की हा जो नफा आला, आता आपण बॅलन्स शीटकडे म्हणजे ताळेबंदाकडे वळूया. ताळेबंदाच्या पण दोन बाजू आहे, उजवी आणि डावी. तर डाव्यामध्ये असेट्स येतात म्हणजे मालमत्ता. तर हा जो प्रॉफिट अँड लॉस मधून जो प्रॉफिट आला हा आता पुढे ताळेबंदा पत्रकात जातो.
1: अच्छा, तर त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो म्हणजे प्रामुख्यानं?
0: जसं आता आपण पाहिलं प्रॉफिट अँड लॉस मध्ये दोन बाजू होत्या, अशा बॅलन्स शीटच्या पण दोन बाजू आहेत. तर एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू. तर याच्या उजव्या बाजूला काय येतं हे आपण पहिले जाणून घेऊया. याच्यात सगळ्यात पहिले तर दायित्व आणि भांडवल बाजू म्हणजे लायबिलिटीज आणि कॅपिटल. जसं आता एखादा व्यक्ती स्वतःच बिझनेस करतो आहे, तर आपण काय म्हणू की यांनी किती भांडवल इन्व्हेस्ट केलंय आपल्या व्यवसायात. पण मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये कसं असतं की जसं तुम्ही बघितलं असेल की एखाद्या कंपनीचा शेअर इश्यू होतो तर लोक शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. आणि लायबिलिटी म्हणजे मला काही द्यायचं आहे. जसं मी लोन घेतलंय, आता मी तर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले पण माझ्या 1 लाखामध्ये तर मशीन नाही आलं ना, मग मी लोन घेईल. मग ते जे असतात ते लायबिलिटीज या सेक्शनच्या खाली येतात. तर लायबिलिटीज पण दोन प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये असतात लॉंग टर्म लायबिलिटीज, ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन दायित्व. तर हे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कशावरनं ठरतं, तर याचा अगदी सोपा उपाय म्हणजे जर का मी एखादं लोन घेतलं आहे आणि ते मला लोनचा जो परतावा परत करायचा आहे हे मला 1 वर्षानंतर जर का करायचं असेल तर त्याला आपण म्हणू लॉंग टर्म डेट्स.
1: अच्छा,
0: जसे लॉंग टर्म डेट्स तसंच शॉर्ट टर्म डेट्स असतात, त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो किंवा चालू दायित्व. जसं मी आता लेबरला पेमेंट करते आहे हे नेहमीच आहे. नंतर माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. आता कधी कधी असं होतं की माझी तर बॅलन्स शीट बनून जाते आणि इलेक्ट्रिसिटी बिलचं नंतर येतं. तर हे मला द्यायची आहे. असं जर का आपण पाहिलं की मी ज्यांच्याकडनं काही माल खरेदी केला आहे, जसं नारळाचा पण एक्झाम्पल घेतलं, पण नारळ घेतले तर मला त्यांना पैसे द्यायचे, त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो म्हणजे धनको, मराठी भाषेत धनको म्हणतो. तर त्यांना आपण पैसे देणार हे सगळे जे आहे करंट लायबिलिटीज आहे.
1: अच्छा,
0: जसं आता इलेक्ट्रिसिटीचं बिल तर अजून पे करायचं आहे पण येऊन तर गेलंय ना, मग ती आपली करंट लायबिलिटी आपल्याला पे करायचीच आहे. म्हणजे पुढे जाऊन हे नफा तोट्यामध्ये चाललं जाईल. तर अशी थकीत बिलं जे आपण नाही दिलेले आहे खूप दिवस झाले, किंवा क्रेडिटर्स आहे जे हे आहे. आता जसं मी म्हटलं करंट लायबिलिटीज, जसं आपण पाहिलं लॉंग टर्म हे 1 वर्षाच्या नंतर असं, असं करंट लायबिलिटीज अर्थ असा असतो की ते आपल्याला 1 वर्षाच्या आत देऊन द्यायचे आहे, त्याचं पेमेंट करून टाकायचं आहे. हे आहे करंट लायबिलिटी.
1: अच्छा,
0: आणि आपण जसं वरती पाहिलं होतं की कॅपिटल किंवा इक्विटी किंवा भांडवल आपण जे म्हणतो, तो जो नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मध्ये जो प्रॉफिट आला होता तो याच्यामध्ये ऍड होतो, भांडवलामध्ये तो ऍड होतो.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो जेव्हा आपण एक बॅलन्स शीट तयार करतो.
0: आणि थोडस कंपनीमध्ये तो आपल्याला वेगळा दिसतो, म्हणजे तर थोडस आपण काय म्हणू त्याला प्रेझेंटेशनचा पार्ट म्हणतो.
1: बरोबर.
0: बॅलन्स शीटची एक बाजू सांगितली जी होती लायबिलिटीज आणि कॅपिटल, अशी त्याची दुसरी बाजू आहे असेट्स. तर असेट्स मध्ये पहिली जी येते ती येते फिक्स असेट्स म्हणजे स्थिर मालमत्ता. जसं मी म्हटलं की आपण मशीन घेतली ही स्थिर आहे, कारण आपण ती मशीन एका जागेवर बसवून देऊ, फिक्स करून टाकू आणि मग आपण आपलं प्रोडक्शन म्हणजे जे पण काही उत्पादन आहे ते करणार, म्हणून ती फिक्स आहेत. तर फिक्स असेट म्हणजे जसं मशीनरी आहे, लँड अँड म्हणजे जागा आणि आपली जी बिल्डिंग आहे, ह्या सगळ्या फिक्स असेट्स मध्ये. त्याच्यानंतर येते करंट असेट्स. करंट असेट्स म्हणजे जसं अगदी आपल्या हातात आज किती आहे कॅश आहे, करंट असेट आहे. नंतर मी कोणाला तरी माल विकला, जसं आपण कोणाकडनं घेतला तर ते क्रेडिटर्स होते, आपण माल ज्यांना विकतो आहे ते आपले डेटर्स आहे. मला त्यांच्याकडनं पैसे पाहिजे, त्यांनी पैसे नाही दिले आहे, तर ते आहेत डेटर्स. हे पण करंट असेट मध्ये येतात. आणि आपल्या बँकेत आता किती पैसे आहेत हे असंच क्लोजिंग स्टॉक म्हणजे आता जसं 200 वस्तू बनवल्या पण माझ्याकडे अजून 20 वस्तू शिल्लक आहे, तर तो क्लोजिंग स्टॉक मला त्याच्यात दिसतो. हे सगळं जे येतं हे करंट असेट्स मध्ये. म्हणजे थोडक्यातच असं सांगायचं, जसं करंट लायबिलिटी 1 वर्षाचं लिमिट असतं तसं करंट असेट्सचं 1 वर्षाचं हे राहतं की विदिन 1 वर्षामध्ये आपण काय काय घेतो त्याचा.
1: अच्छा,
0: आणि अदृश्य मालमत्ता हा एक तिसरा आणि महत्वाचा पॉईंट आहे. अदृश्य म्हणजे इनटँजिबल असेट, म्हणजे आपल्याला दिसत नाही. जसं कॅश दिसते, मशिनरी दिसते, असं तर ते आपल्याला दिसत नाही. मग हे काय असतं, तर आपण ज्याला म्हणतो गुडविल किंवा एक ब्रँड नाव आहे. जसं एखादं कोल्ड्रिंकचं ब्रँड नाव असतं किंवा आपण त्यात आपण खूप ऐकतो की एखाद्या औषधाचं पेटंट करतो.

0: शकतो आपण. तर हे जे आहे हे त्यांची इंटेंजिबल असेट आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप आहे. जर का त्यांनी ते पेटंट विकायचं ठरवलं तर त्यांना खूप पैसे येतात असं एक एस्टिमेशन असतं, ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने असतं आणि येतात ते, तर त्याला आपण म्हणतो इंटेंजिबल असेट.
1: प्रीतीताई, व्यवसायातील अॅन्युअल शीट कशी तयार करायची किंवा बॅलन्स शीट कशी तयार करायची?
0: जसं मी आता तुम्हाला क्रम सांगितला की जनरली आपल्या देशामध्ये काही फॉर्मॅट ठरलेले आहे, तर त्याच्यामध्ये हा जो मी जनरल फॉर्मॅट सांगितलं की पहिले तुम्हाला लायबिलिटी साईड म्हणजे जी दायित्वाची जी हे आहे डावी बाजू जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली पहिला याच्यावर कॅपिटल भांडवल दिसेल तुमचं, प्रॉफिट जो आता आपण प्रॉफिट अँड लॉस मधनं घेतला तो दिसेल, मग तुमचे लॉंग टर्म जे काही लायबिलिटीज तुम्हाला द्यायच्या आहेत त्या दिसतील आणि नंतर सगळ्यात शेवटी करंट लायबिलिटी दिसतील. असं असेटला सुद्धा पहिले फिक्स असेट दिसतात, मग नंतर करंट असेट्स म्हणजे चालू जे काही ते, आणि नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की इंटेंजिबल असेट जर का त्यांनी दाखवले असेल तर ते दिसतात. आता हे शेवटी कसं आहे की हा एक जनरल हे आहे म्हणजे हा सर्व ठिकाणी जवळपास वापरला जातो, पण याच्यामध्ये काही काही कंपनीज अशा आहेत जसं बँक्स आहेत यांचा थोडासा फॉर्मॅट वेगळा असतो. जसं आपल्यासाठी कॅश करंट असट आहे, पण त्यांच्यासाठी कॅश ही सगळ्यात वरची असते कारण बँकांचं कामच पैसे देणं.
1: बरोबर.
0: तर बँकांची जी बॅलन्स शीट बनते ही त्यांच्या जो ऍक्ट आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे बनत असते.
1: अच्छा.
0: आणि आपल्याकडे इन्कम टॅक्समध्ये किंवा याच्यामध्ये हा जो मी फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं की फिक्स असेट करंट असेट अशा प्रकारे ती बनत असते, म्हणजे जनरली हा फॉर्मॅट फॉलो होतो.
1: बरोबर. तर जास्तीत जास्त नफा होण्यासाठी व्यावसायिकाने काय करायला हवं किंवा आपल्या नफ्या तोट्याचं गणित कसं मांडायला हवं?
0: आपण एक शब्द ऐकतो नेहमी कॉस्ट कटिंग, हा आपण एक शब्द ऐकतो. कधी कधी आपल्याला एक नवीन कार जेव्हा बाजारात येते तेव्हा ती अशी खूप मोठी वाटते आणि मग नंतर तुम्ही बघाल की त्याचं एक थोडंसं वर्ष ते आपल्याला छोटं वाटायला लागतं. तर आपण याला कॉस्ट कटिंग म्हणतो, म्हणजे जसं काय पर्याय उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की एखादी जर का खूप चांगली विक्री होणारी वस्तू असेल आहे तर कॉस्ट कटिंग करताना तिची क्वालिटी आपण खराब नको होऊ द्यायला. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते की आपण कॉस्ट कटिंग केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण आपलं सेल्स वाढवायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आपण सेल्स वाढवायला पाहिजे जेणेकरून आपलं टर्नओव्हर वाढेल तर मग आपला जो रेव्हेन्यू पण आहे तो पण चांगला होईल.
1: बरोबर. तर प्रीतीताई, आपण आपल्या या कार्यक्रमात थोडं थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: परिणीता चित्रपटातलं कैसी ये पहेली है, हे वालं मला गाणं आवडतं.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद या विषयावर प्रीती राजंदेकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर प्रीतीताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रीतीताई, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद या दोन्ही विवरण पत्रांमध्ये काही फरक आहे का?
1: नफा तोटा पत्रक आणि ताळेबंदी जे विवरण असतं याच्यामध्ये फरक हा आहे की जसं नफा तोटा पत्रक जे आहे एका पिरियडसाठी म्हणतात, म्हणजे एका काळासाठी म्हणतात, जसं एक महिना दोन महिने. पण आपण जे म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं फायनान्शियल इयर, तर जेव्हा आपण इन्कम टॅक्समध्ये फायलिंग वगैरे करतो तेव्हा ते संपूर्ण वर्षाचं एक वर्षाचं असतं. पण जनरली जसं आपला परफॉर्मन्स काय आहे हे बघण्यासाठी मोठ्या कंपनी किंवा नॉर्मल व्यावसायिक पण एक महिना दोन महिने किंवा तीन महिने अशा यांनी ते बघत असतात. पण तसं नॉर्मली आपण एका वर्षाचा प्रॉफिट पाहतो. बाकी पण मग बरेच एक्सेप्शन असतात, जसं अचानक एखादी पार्टनरशिप आहे ते बंद करायची वेळ आली, तर मग अशा वेळेस तो जो काही पिरियड तीन महिने चार महिन्यांनी ते जर का करत आहे तर त्याचा पण होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचा मुख्य उद्देश जो असतो ते आपल्याला नफा, म्हणजे आपलं केंद्र जे असतं की आपल्याला किती नफा होतो हे जास्ती महत्वाचं.
0: बरोबर. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे,
1: म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता वर्षभर किंवा महिनाभर हे असं. पण बॅलन्स शीटचं काय आहे, बॅलन्स शीट ही त्या दिवशीची असते. म्हणजे जसं प्रॉफिट तर वर्षभर झालं पण बॅलन्स शीट ही त्या दिवशीच असेल. तसं आता आपण फायनान्शियल इयर जर का घेतले 1/4/26 ते 31/3/27, तर 1/4/26 ते 31/3/27 पर्यंतचा प्रॉफिट झाला म्हणून आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द पिरियड एंडेड असं आपण म्हणतो. आणि बॅलन्स शीटला काय म्हणतो, बॅलन्स शीट एज ऑन डेट 31 मार्च असं आपण म्हणतो. ते ही त्या दिवशीची बॅलन्स शीट असते, म्हणजे त्या दिवशी माझ्याकडे किती असेट्स आहे आणि त्या असेट्स मधनं मी किती लोकांना देणं लागते, त्याच्यात माझी कॅपिटल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीट मध्ये असतात.
0: अच्छा. प्रीतीताई, ताळेबंदातील गुणोत्तर विश्लेषण म्हणजे नेमकं काय किंवा ते कसं करायला हवं?
1: मी जसं काही व्यवसाय करते आहे तर माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी झाली का, मागच्या वर्षी बक्षीस चांगला झाला का किंवा काय झालं हे बघणं पण माझंच काम आहे. तर मी अशा वेळेस काय करते, दोन गोष्टी आपण यांनी कम्पेअर करू शकतो. एक असतो तुलनात्मक ताळेबंद, म्हणजे कम्पेरेटिव्ह बॅलन्स शीट बनवणं. कम्पेरेटिव्ह म्हणजे मी या वर्षीचं ऋण घेईल आहे आणि त्याच्या बाजूला मी मागच्या वर्षीचे पण आकडे दिले, तर मग मला कळले की माझे असेट्स वाढले का, मग माझा यावर्षीचा नफा किती होता जो मी आता ऍड करून टाकलाय कॅपिटल मध्ये, नंतर मला आता किती लोकांना पैसे द्यायचे आहे. ही तुलनात्मक बॅलन्स शीट असते. याच्यातनी आपल्याला कळतं की आपल्याला आपण मागच्या वर्षीपेक्षा कमी केलंय का जास्ती केलंय, जास्ती चांगला प्रॉफिट झालाय किंवा आपली आर्थिक आरोग्य जे म्हणतो ते चांगलं आहे की नाही बॅलन्स शीटचं, हे पण आपण बघू शकतो. आणि दुसरा जो एक असतो की आपल्याला क्विक, जसं जनरली हे जे मी रेशो सांगते हे कंपनीज मध्ये खूप फॉलो केल्या जातात आणि नॉर्मली पण ज्या ज्या लोकांना माहित असतं, जसं मी आता एखाद्याला पैसे देते त्याच्या पैशात इन्व्हेस्ट करते तर त्याच्यासाठी फॉलो केले जातात. तर याला आपण म्हणतो रेशो अनालिसिस म्हणतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे महत्वाचे तीन आहे मी तुम्हाला सांगते, ते एक वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे पहिले आपण थोडं समजून घेऊया. मगाशी म्हटलं की असेट्सच्या साईडला करंट असेट्स असतात, असेट्स लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटी असतात. तर करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज, म्हणजे थोडक्यात अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कधी पण आपल्या लायबिलिटीज कमी राहिला पाहिजे, म्हणजे तो बरोबर राहील ना, नाहीतर माझी निगेटिव्ह मध्ये चालली जाईल आणि मग ते काही उपयोगाचं नाही राहणार. हे सगळ्यात पहिले आपण पाहतो. दुसरं पाहतो आपण करंट रेशिओ. करंट रेशिओ म्हणजे जसं मी तुम्हाला करंट असेट जे असतात त्याला आपण लायबिलिटीने डिवाइड करतो, म्हणजे परत तेच आलं की माझा करंट रेशिओ हा कमीत कमी एक पाहिजे. म्हणजे जर का मला 100 असेट आहे तर मला 100 लायबिलिटीज येतात पण मला 110 लायबिलिटी नाही चालणार.
0: बरोबर.
1: तर मग मिनिमम तो एक पाहिजे,
0: तेवढं बॅलन्स करावा लागतो.
1: हा, नाही तर मग तुम्हाला तुमच्या असेट्स मग एक पेक्षा जास्ती असेल तर चालेल पण कमी नको.
0: खरंच खरंच.
1: असा तिसरा शेवटचा रेशिओ होतो तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशिओ. म्हणजे जसं आपण आपलं तर भांडवल गुंतवलंय पण आता नाही होते त्यांनी तर आपण पैसे घेतले, मग आपण ते जे पण काही लोकांकडनं पैसे घेतले आहे आणि आपलं भांडवल याचा जो रेशिओ असतो त्याला आपण डेट टू इक्विटी रेशिओ म्हणतो.

0: देखील आपलं भांडवल जास्ती पाहिजे.
1: अच्छा,
0: जर का आपण घेतलेले पैसे जास्ती आहे तर आपण याला हेल्दी बॅलन्स शीट नाही म्हणत. कारण काय, त्या गोष्टीचं आपल्याला इंटरेस्ट जास्त द्यावं लागतं आणि त्याचा म्हणजे देणं जास्त होऊन जातं ना. म्हणजे तो रेशो हे डिनेट करतो की आपण बाहेरून खूप जास्ती पैसे घेतले आहे, सो इट इज रॉंग, असं नको व्हायला.
1: बरोबर.
0: हे मी तीन आपण बॅलन्स शीट साठी रेशिओ अनालिसिस करतो, या तीन. बाकी पण खूप सारे रेशिओ असतात, पण हे मी आपण पाहतो की किती यांचं वर्किंग कॅपिटल तरी यांच्या याच्यामध्ये होत आहे का, यांच्या याच्यात. नंतर करंट रेशिओ मध्ये म्हणजे लायबिलिटीज कमी आहे की नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी रेशिओ अनालिसिस मध्ये आपण बघतो.
1: बरोबर.
0: आणि तसं ते कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट पण मी तुम्हाला म्हटलं, तो पण एक चांगला हे असतो की तो म्हणजे त्याच्यात आपल्याला ग्रोथ बघता येते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काय झालं, बघ ग्रोथ झाली का, मग आपण जे काही डिसाइड केलं तेवढं झालं की नाही झालं, हे सगळं आपल्याला त्याच्यात कळतं.
1: खरंच. प्रीतीताई, एखाद्या कंपनीने आपली बॅलन्स शीट कशी तयार करावी किंवा कशी मेंटेन करावी, तर काही उदाहरणं सांगता येतील का?
0: तसं मी आता तुम्हाला सांगितलं की जे बेसिक मिनिमम रेशिओ आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे नेहमी. म्हणजे जसे आपले असेट्स जे आहे हे चांगले, म्हणजे लायबिलिटीजच्या हिशोबाने आपले असेट्स नेहमी चांगले असले पाहिजे. असंच आपलं वर्किंग कॅपिटल, म्हणजे आपण म्हणतो की हातात खेळता पैसा असला पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल पण चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही लोन घेतलं आहे तर आपण लोन तितकं घ्यायला पाहिजे जितकं आपण आपल्या व्यवसायातनं आलेल्या इन्कम मधनं प्रॉफिट राखून त्याचं इंटरेस्ट आणि ईएमआय वगैरे भरू शकतो इतकं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं अजून एक असं असतं की खूपशा ठिकाणी आपल्याला असे फ्रॉड वगैरे ऐकू येतात की असं, तर असं का होतं? मी एक सिम्पल एक्झाम्पल देते की आपण लोन घेतो, जसं एखाद्या कंपनीने लोन घेतलं की मला मशिनरी परचेस करायची, पण ती मशिनरी परचेस करायच्याऐवजी त्या पैशांनी फिरायला चालल्या जातात बाहेर.
1: अच्छा.
0: म्हणजे काय झालं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी लोन घेतलं हे त्या लोनला अप्रोप्रिएट नाही झालं. मग जर का तुम्ही ती मशीनच घेतली नाही तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार आणि तुम्ही ते लोन कसं फेडणार?
1: तर
0: या अशा गोष्टी ज्या आहे या आपण नको करायला. पण ज्या गोष्टीसाठी लोन घेतोय किंवा जसं आता हे सेबी आहे, आपण पाहतो कोणती शेअर्स इश्यू होण्याच्या आधी त्यांचे ते सगळे पर्पज, त्यांचं एक प्रॉस्पेक्टस निघतं, म्हणजे एक पुस्तक निघतं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं असतं की आम्ही लोकांना शेअर्स विकतोय आणि ते जे फंड्स येतील आपल्याला त्याचं आम्ही कसं अप्लिकेशन करणार आहे. तर हे पण खूप आवश्यक असतं की म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसे घेताय त्या गोष्टीसाठी वापरा. आणि जसं आता तुम्ही एक्झाम्पल घेतलं की आपण लोन घेतलं आणि आपल्याला कमी पैसे लागले तर ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपण ते जास्तीचं लोन आपण परत करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कसं असतं, कोणत्याही बिझनेसमध्ये नेहमी एकदम खूप मोठी ग्रोथ होते, कधी कधी असं बघायला मिळतं की मोठी ग्रोथ होते आणि तितकेच पटकन ते खाली येतात. तर अशाऐवजी आपण आपली ग्रोथ कशी कॉन्सिस्टंट होत राहील आहे आणि स्टेडी राहील आहे हे बघायला पाहिजे. कारण कोणती गोष्ट तुम्ही हळूहळू पुढे जाल ना तर मग तुम्हाला त्याच्यात चांगलं यश पण मिळतं आणि तरी ग्रोथ पण चांगली राहते.
1: खरंच. जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार?
0: मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की आता इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. याच्यामध्ये काही जे आपण म्हणतो की कमी जोखीमवाले, जसं आपल्याला मिळतं की फिक्स्ड डिपॉझिट आहे किंवा रिकरिंग डिपॉझिट आहे, पण याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पण कमी मिळतं. आता जसं आपण कंपनीजची गोष्ट करतो आहे तर आता कधी कधी काय होतं की कंपनीचे शेअर्स एक शेअर 6,000-7,000 असा पण असतो, मग आपण ते नाही घेऊ शकत. तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला जो आता पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर माझ्या मैत्रिणींना मी अगदी सांगू इच्छिते की जेव्हा पण त्या कुठे पैसे इन्व्हेस्ट करत असतील आहे तर मी जसे तुम्हाला वेगवेगळे रेशिओ अनालिसिस सांगितले आणि अगदी सेफ इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SIP म्हणून एक प्लॅन असतो, तो पण खूप चांगला असतो. म्हणजे एकदम खूप सारी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत, तर मग दर महिन्यात आपण RD सारखे 2,000-3,000 जसं आपल्याला जमतं तसं आपण इन्व्हेस्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तुम्हाला म्हणतो, जसं आपल्या इथे नागपूरमध्ये मागे केव्हा तरी झालं होतं की तुम्हाला 10 दिवसात डबल पैसे करून मिळतील वगैरे, हे सगळं खोटं असतं. म्हणजे तो तुम्हाला देईल आहे, पहिल्या व्यक्तींना ते पैसे मिळतात मग नंतर मिळत नाही. याचं कारण आहे, जर का मार्केटमध्येच रेट ऑफ रिटर्न 8% असेल आहे तो तुम्हाला डबल देऊच शकत नाही.
1: बरोबर.
0: तर नेहमी सतर्क राहा. म्हणजे आर्थिक साक्षरता जितकी जरुरी आहे तेवढी आर्थिक सतर्कता पण जरुरी आहे.
1: खरंच. आणि म्हणूनच आपण आपल्या मालिकेचं नाव ठेवलंय की जागर आर्थिक साक्षरतेचा. तर प्रीती राजंदेकर, आपण या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या प्रीती राजंदेकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, आपल्या देशात सणांना फार महत्व आहे आणि श्रावण आला की वेगवेगळे सण आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते. अनेक पूजापाठ सुरू होतात, अनेकांना उपवास असतात. याच उपवासाला काही हटके आणि पारंपरिक पदार्थ आपण बघूया. तर एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, रताळ्याचे थालीपीठ. त्याला लागणारं साहित्य असं आहे, दोन रताळी, वाटीभर भिजवलेला साबुदाणा, वाटीभर वरईचे तांदूळ, वाटीभर दाण्याचा कूट, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, मीठ आणि चवीपुरतं तूप. तर रताळ्याचे थालीपीठ तयार करताना वरईचे तांदूळ 3 तास आधी भिजत ठेवायचे. रताळी उकळून घ्यायची, वरईचे भिजवलेले तांदूळ चांगले भाजून मग मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे. मग या पिठात रताळी किसून घालायची, नंतर भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, मीठ, बारीक केलेली मिरची, कोथिंबीर, चवीपुरती साखर घालून त्यांचा गोळा तयार करायचा. तव्याला छान तूप लावून थालीपीठ तयार करून तव्यावर तूप घालून खमंग असे भाजून घ्यायचे आणि चटणीबरोबर गरम गरम खायला द्यायचे. तेव्हा मैत्रिणींनो, हे रताळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा. आणि आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचे जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानंतर मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं.

कार्यक्रमात यानंतर निळकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल निघालेलं गजेंद्र आहिरे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उमज पडेल तर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत सुधीर फडके यांचं आहे.

0: उमज पडेल तर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 वाजता भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच झालेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारतानं आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले.
2: हमारी आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं, लेकिन बदलती

0: वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा।
1: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची आज भेट घेतली। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते। या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे। या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे। यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे। याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे। माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली। देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली। राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो। सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला। 1978 निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं। 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्णालय, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं। न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुआन यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला। हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं। दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली। येत्या 12-13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली। मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे। निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं। या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात

0: झाली होती, त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी एनआरसी अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा जिल्ह्यातून एका ट्रकमधून गांजा भरून मुंबईच्या दिशेनं नेला जात असताना पोलिसांनी रात्री गस्त घालत साकोलीजवळ ट्रकमध्ये 200 किलो गांजा पकडला. त्याची एकूण किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. भंडारा नगर परिषदेत सभा सुरू असताना तांत्रिक अभियंता वंजारी यांना काँग्रेसच्या नगरसेविकेनं काही प्रश्न विचारले, मात्र सभा संपून देखील या प्रश्नांची उत्तरं मिळाली नसल्यानं काँग्रेसचे 4ही नगरसेवक नगर परिषदेत आंदोलनावर बसले. वंजारी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. अखेर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. भंडारा शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि नगर परिषदेच्या अत्यंत बेजबाबदार कारभाराच्या निषेधार्थ खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीत भंडारा नगर परिषदेचे बांधकाम अभियंता लाडे यांनी शहरात खड्डे नसल्याचं सांगितलं. यानंतर पडोळे यांनी थेट भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची भेट घेतली आणि शहरातील रस्त्यांची दुर्दशा सांगत प्रशासनाला धारेवर धरलं. देशात वारंवार पेपर फुटीच्या घटना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून धाड टाकून कारवाईत 6 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 53 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आषाढी एकादशीचं औचित्य साधून भंडारा शहरासह जिल्ह्यात विठूनामाचा गजर पाहायला मिळाला. विविध मंदिरं धार्मिक संस्था आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शहरातील 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातले. गोंदिया शहरात प्रथमच किन्नर समाजाच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय संमेलन उत्साहात पार पडलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून किन्नर समाजाचे प्रतिनिधी गोंदियात दाखल झाले होते. राष्ट्रीय प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सामाजिक एकात्मता शिक्षण स्वाभिमान आणि समाजातील सकारात्मक सहभागाबाबत मार्गदर्शन केलं.

0: समारोपाच्या दिवशी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. निशा नायक यांनी कन्या मौसी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संमेलनाचं आयोजन केलं होतं. गोंदिया जिल्ह्यात चालकाला मारहाण करून झाडाला बांधत 30 टन 765 किलो तांदळानं भरलेला ट्रक चोरणाऱ्या टोळीचा एलसीबीनं पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 दिवसात कोहका इथल्या संजय कुमार दमाहे याला ताब्यात घेतलं. 18,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकारातून सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी इथं सेवा सप्ताहाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं. शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हृदयविकारासह विविध तपासण्या करण्यात आल्या. राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत काटंगी इथं पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा सौंदळ रेल्वे स्टेशन परिसरातील घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेनं 5 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला. सुमारे 5,86,000 रुपयांच्या मुद्देमालासह 53 वर्षीय अनिता मोहनकर हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त फुलचूर येथील जलाराम लॉनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेण्यात आलं. आतापर्यंतच्या 3 समाधान शिबिरात 16,000 नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला. येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र जैन यांनी दिली. सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी आणि अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या निर्णयाला आयएमए, मार्ड आणि आसामी संघटनेनं विरोध केला. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली. आयएमएच्या 227 डॉक्टरांनी संपाला पाठिंबा दिला असून सकाळच्या सत्रात ओपीडी बंद ठेवण्यात आली होती. न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेटवर कर्तव्यावर असलेल्या वनपाल शामू शरणागत यांच्यावर अस्वलानं हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुंडीपार जंगलात रानडुकराची बेकायदेशीर शिकार करून 20 किलो मांस तयार करून मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीचा वन विभागानं पर्दाफाश केला. मुख्य आरोपी राजेश कुंभरेसह 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण होतं. पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. खासदार राजेंद्र जैन यांनी रॅलीचं स्वागत करून आदिवासी बांधवांना पुलाव वितरित केला. आताच आपण ऐकलं भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 17 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला अहिंसा तिरपुडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत ऐकूया.

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. श्रावणातल्या कहाणीचा शेवट नेहमीच ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी असते. अर्थार्थी या वाक्याचा कहाणीशी संबंध नसतो, पण कहाणी टेकते मात्र या वाक्यावर. तसेच अर्थार्थी नाही तरी आजच्या भागात काल अपूर्ण राहिलेली सदानंद रेगेंची कविता आधी साठा उत्तरी पूर्ण करते. आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, उन पावसाचे पक्षी आणि उंजळी मधून. निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरंचकाने, उन कोवळे दाटले केशराच्या रानोराने. आता धरतील फेर, आता धरतील फेर कवडशांची डाळिंब, वर्षातील नभातून शाश्वताची निळी टिंबे. आला श्रावण श्रावण उल्या सोन पावलानी, आला श्रावण श्रावण ओल्या सोन पावलानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या सणाची उत्पत्ती कशी झाली असावी यासंबंधी थेट कथा फारशी सापडत नसली तरी हा सण भारतात बहुतेक भागात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल अशा सर्व ठिकाणी पाळतात. श्रीकृष्णानं कालिया नावाच्या नागाचा पराजय करून तो यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे वर आला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. त्यावरून नागपूरच्या प्रचारात आली असावी असा एक मतप्रवाह आहे. ऋग्वेदात नाग किंवा सर्पाचा विशेष उल्लेख नाही.

0: पण यजुर्वेदात आहे. नंतरच्या पुराणातून आणि महाभारतात नाग आणि मनुष्य यांचा निकटचा संबंध आहे. नागकन्या उलुपी हिच्या सौंदर्याला भुलून अर्जुनाने तिच्याशी विवाह केला होता, त्यामुळे सर्प ही एखादी मनुष्य जात असावी याविषयी संशय राहतो. पण ते असो. आला श्रावण. शहरांपेक्षा गावातलं हे चित्र कदाचित काही वर्षापूर्वीचं असेल. आषाढधारांच्या सपाट्याच्या पाऊस माऱ्यांनी झुकलेल्या झाडांच्या रुंद फांद्यांना हिंदोळे बांधावेत आणि त्यावर पोरींनी मनसोक्त झोके घ्यावेत. माहेरवाशिणींनी माहेरी यावं. माहेरच्या मंडळींना सुखी ठेवण्यासाठी बंधुराज नागाची पूजा करावी, त्याच्यासाठी उपास करावा. नागपंचमीच्या दिवशी घरादारात अगदी पहाटेपासून धांदल उडावी. भिंती सारवून घ्याव्यात. तिच्यावर हळदीने पिवळा नागोबा काढावा. गंधाना नऊ नागकुळं काढून घ्यावीत. चुन्याच्या आणि काजळ्याच्या टिकल्यांनी त्यात सजवावं. मातीचा नाग करून घ्यावा, त्यांची पूजा करावी. नागपंचमीला नागाच्या रूपानं वाडवडील घरात येतात आणि घराचं रक्षण करतात अशी आख्यायिका आहे. त्या दिवशी भाजी चिरत नाही, कोणताही पदार्थ तळत नाहीत, शेतकरी जमीन नांगरित नाहीत, कोणीही फावड्यानं जमीन खणत नाहीत. सर्पांपासून कुटुंबातल्या कोणालाही इजा पोचू नये या हेतूने नागपूजा केली जाते. पक्वान्न म्हणून पूर्णाची दिंड करावी. जेवणानंतर तिन्ही सांजेला मुली बाळी बायकांचा खेळ सुरू व्हावा. फुगडी व फुगड्यांचे प्रकार खेळताना घेतले जाणारे उखाणेही मजेदार असत. लाईबाई लाही मक्याची लाही, लाईबाई लाही मक्याची लाही, मुक्यानी फुगडी शोभत नाही. तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, आपण दोघी मैत्रिणी फायनल पास. तुझी माझी फुगडी बनात ग, तुझी माझी फुगडी बनात ग, हजाराची कुडी माझ्या कानात ग. व्रत वैकल्य सणांच्या मुळाशी विचार जसा निसर्ग पूजनाचा, तसाच निसर्ग व माणूस यामधील परस्पर संबंध प्रस्थापित करण्याचा. जसा शंकर हा देव ऋग्वेदकालीन केवळ रुद्र म्हणजे भयकारी होता आणि म्हणून त्याची स्तुती होत होती, तसेच ज्या प्राण्यांपासून माणसाला कृषीप्रधान संस्कृतीत शेतकऱ्याला भीती असेल त्या प्राण्याच्या पूजेची प्रथा नागपंचमी सणात रूपांतरित झाली असावी. मात्र त्याभोवतीने धरला आहे तो आनंदाचा फेर नागाला भाऊ मानण्याचा. कालौघात या कल्पना कालबाह्य होणं साहजिकच आहे, पण तरी हेतूचं महत्व उरतंच. आला श्रावण. उद्या पुन्हा एक नवा श्रावण दारी घेऊन येते.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात वांगी मिरची टोमॅटो पिकांचं रोग किडीपासून संरक्षण याविषयीची माहिती ऐकूया.
3: श्रोते हो, मिरचीच्या पिकावर बोकड्या किंवा चुरडा मुरडा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रादुर्भाव फुलकिडे आणि कोळी पांढरी माशी यांच्यामुळे होतो. किडे पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पानं सुरकुततात आणि पानांची वाढ खुंटते. काही ठिकाणी विषाणूंपासूनही हा रोग संभवतो. यावर उपाय म्हणून डायमेथोइड 30% प्रवाही 1 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून पुनर्लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावं. फुलकिडीच्या नियंत्रणासाठी गोमूत्र 10% आणि ॲझॅडिरिक्टिन 10,000 PPM 3 मिली प्रतिलिटर पाण्यातून आलटून पालटून लागवडीनंतर 7 दिवसाच्या अंतराने 15 दिवसापासून 3.5 महिन्यापर्यंत फवारण्या कराव्यात. त्याचप्रमाणे ब्ल्यू ट्रॅप वापरावेत. टोमॅटो वांगी आणि मिरची या पिकांवर रोपांची मर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासाठी पेरणीपूर्वी 3 ते 4 दिवस वाफ्यावर 1% बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी. पेरणीपूर्वी थायरम किंवा कॅप्टॉन 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे बियाण्यास चोळावं. वांगी आणि टोमॅटोच्या पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. वांग्याच्या पानांवर तपकिरी आणि काळपट रंगाचे ठिपके दिसतात, तर टोमॅटोच्या पानांवर तपकिरी एककेंद्री अनियमित आकाराचे करपल्यासारखे ठिपके पडतात. यासाठी मॅनकोझेप या बुरशीनाशकाची 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. जमिनी लगतची रोगट पानं काढून टाकावीत. मॅनकोझेप किंवा झायनेब या औषधांची फवारणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम प्रति किलो 2.5 ग्रॅम चोळावं. शक्यतो टोमॅटोची लागवड नोव्हेंबरच्या 1 पंधरवड्यात करावी. काही वेळेला वांगी आणि

0: टोमॅटो या पिकांची पानं लहान राहतात. या रोगाचा प्रसार हिशिमोनास या किडीमुळे होतो, त्यामुळे पानं लहान राहतात, फुलं व्यवस्थित येत नाहीत आणि फलधारणा सुद्धा होत नाही. यासाठी रोगग्रस्त झाडं त्वरित काढावीत. पुनर्लागवड करताना रोपांची मुळं 0.3% डायमेथोएट आणि 0.5% ॲक्रोमायसिन या मिश्रणात बुडवावीत. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.3% डायमेथोएट फवारावं. वांगी, टोमॅटो आणि मिरची या पिकांवर जीवाणूजन्य मर रोगाची देखील लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं पुनर्लागवडीनंतर साधारणपणे 30 दिवसांनी दिसून येतात. रोगाची तीव्रता पीक फुलोऱ्यात असताना जास्त असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा. टोमॅटोची सोनाली, मलई 66, अर्का, आलोक, कोकण विजय, तर वांग्याची अर्का नीलकंठ, अर्का निधी, अर्का केशव, स्वर्ण प्रतिभा, कोकण प्रभा यांची निवड करावी. सातत्याने मर रोग येणाऱ्या शेतात फेरपालटणी करावी. 3 वर्षांपर्यंत वांगी कुळातील पिकं एकाच शेतात लावू नयेत. वांगी, टोमॅटो आणि मिरचीच्या पिकामध्ये सूत्रकृमीचा देखील प्रादुर्भाव होतो. यामुळे पानं पिवळी होतात आणि झाडांची वाढ खुंटते. झाडं सुकतात आणि मुळांवर वेड्या वाकड्या गाठी येतात. त्याकरता जमीन खोल नांगरून 5 ते 6 दिवस उन्हात तापवावी. लागवडी करता निरोगी रोपं घ्यावीत. वांगी आणि टोमॅटो पिकाला निमेगॉन हे औषध लागवडीनंतर 15 दिवसांनी जमिनीत द्यावं. कडुनिंब पेंडीचा उपयोग केल्यास प्रादुर्भाव कमी होतो. पिकांची फेरपालट करावी. शेतात अधूनमधून झेंडूची किंवा मक्याची लागवड करावी. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावेत. वांग्याच्या पिकावर पानांवरील भुंगेरे सुद्धा आढळून येतात. ही कीड पानं खाऊन टाकते. त्याकरता मेलेथियॉनची फवारणी करावी. कीडग्रस्त पानं खुडून नष्ट करावीत.
1: वांगी, मिरची, टोमॅटो पिकांचं रोग किडीपासून संरक्षणाविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. तो वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्झ वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हनुमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतं. जसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करतं, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये न

0: दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या साह्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसीजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्त्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघत आहे. आणि काहींना त्या गोष्टींचं कळतं आहे आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग 4 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने सुद्धा पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत मोठे पावले उचलली आहेत. मोठमोठ्या दुर्घटनेपासून आपण जर विचार केला तर भोपाळ गॅस लिकेज केस, गंगा पॉल्युशन केस, ताजमहल केस, अशा या वेगवेगळ्या घटना ज्या पर्यावरण प्रदूषणाशी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा जीव गेलेला आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने योग्य तो रोल आपला दर्शविला आहे. व प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे. कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे, ते लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. आर्टिकल 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेसचं रेफर करून कोर्टापुढे मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकाचा संदर्भ आलेला आहे. एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली. एमसी मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थाने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषण मुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे.

0: आर्टिकल 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ चा भाट आहे की वी शुड गेट की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्यायव्यवस्थेची आहे, जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे. या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याची काही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे, त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सौम्या कंटक यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशू घारपुरे यांनी केलेली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत आओ सखी बात कीजे. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे बोल आहेत सखी रे मोरी ना समझत समझ दे रे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सौम्या कंटक यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सौम्या कंटक यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकला. तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशु घारपुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजेरियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि आयएनएस चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांनी माणेकशॉ मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच आलेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारताने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामुग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापन करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
1: हमारी आर्मी, नेवी और एयरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
0: अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
2: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी

0: संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे, ही गुलामगिरीची मानसिकता आहे.
1: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गूज कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र ते केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तीकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 20% पाऊस झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 56.5% पाऊस झाला, तरी जुलैमध्ये जास्त म्हणजे सरासरीच्या 131.5% पाऊस झाल्यानं एकूण मान्सूनची स्थिती समाधानकारक आहे असं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओबीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षयरोगावर गुणकारी पण पाण्यात विद्राव्य नसणारं औषध देण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आणि त्याच्या वापराचं पेटंट नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. हे पेटंट 20 वर्षांसाठी आहे. नॅनो तंत्रज्ञान प्रणालीच्या वापरामुळे हे औषध रुग्णाच्या शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जाऊन औषधाची परिणामकारकता वाढेल असं विद्यापीठाने या निवेदनात नमूद केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने पीडितेला जीव घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर पॉक्सो तसंच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विद्यापीठाने अपार आयडी, एबीसी आयडी जोडणी तसंच आधार प्रमाणीकरण याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयोजित केलेलं विशेष सुविधा शिबिर उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आगामी परीक्षांच्या हॉल तिकिटांसाठी अपार आयडी अनिवार्य असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजून याबाबतीत अडचणी येत आहेत त्यांनी उद्यापर्यंत संबंधित कागदपत्र आणि तपशिलासह शिबिराला भेट द्यावी असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीजन या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली.

0: यांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात एफआयआर दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातूनही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता सुरुवातीला जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजता नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काल पाऊस झाला. 20 आणि 21 तारखेच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, नॉर्थ कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात इथं पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तसंच घाट परिसरातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गल्फ ऑफ मन्नार अॅडजोनिंग कोमोरियम एरिया इथं समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. ओमन कोस्टर वेस्ट सेंट्रल अॅडजोनिंग साऊथ वेस्ट आणि नॉर्थ अरेबियन समुद्रात वाढत्या वाऱ्यांचा वेग लक्षात घेता 20 ते 24 ऑगस्ट मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला. तर आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. प्रसारित करीत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सफर वारसा स्थळांची मालिकेचा भाग पहिला आपण ऐकूया. सादरकर्त्यांनी हा खरे

महाराष्ट्राला अतिशय वैविध्यपूर्ण आणि संपन्न असा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि पुरातात्विक वारसा लाभलेला आहे. भूगर्भशास्त्र, पर्यावरण आणि इतिहास या तिन्ही गोष्टींच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असणारे ठिकाण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात असलेलं लोणार हे गाव. लोणार हे तिथे असलेल्या लोणार क्रेटर सरोवरासाठी जगप्रसिद्ध आहे. हे सरोवर साधारण 52,000 वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे तयार झाले. या क्रेटरचा व्यास किंवा डायमीटर 1.83 किलोमीटर इतका आहे. लोणार क्रेटर हा एक मीटिओराइट इम्पॅक्ट क्रेटर आहे. या क्रेटरमध्ये एक खाऱ्या पाण्याचे सरोवर निर्माण झाले आहे आणि तज्ज्ञांच्या मते हा क्रेटर साधारण 60 मीटर व्यास असणाऱ्या आणि 1 दशलक्ष टन वजन असणाऱ्या मीटिओरच्या पातामुळे अस्तित्वात आला. हे सरोवर साधारण गोलाकार आहे आणि यातले पाणी कधीही आटत नाही. पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त धारा आणि सीता नहाणी नावाचे 2 जलप्रवाह या सरोवराला पाणी पुरवठा करतात. या सरोवराचे पाणी खारे आणि अल्कलाईन आहे. सरोवराचा परिसर दाट वृक्षराजीने नटलेला आहे. इथे अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि पक्षी देखील आहेत. लोणार हे गाव धार्मिक, ऐतिहासिक आणि पुरातात्विक दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे. पौराणिक वाङ्मयात आपल्याला लोणारचे संदर्भ सापडतात. असं सांगितलं जातं की लोणार या गावाची स्थापना कृतयुगात झाली. स्कंद पुराणात दिलेल्या कथेनुसार या ठिकाणी लवणासुर नावाचा एक दैत्य जमिनीखाली राहत होता. या दैत्याने या परिसरात उच्छाद मांडला होता. तो देवांशी युद्ध करण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. देवांनी भगवान विष्णूंना या दैत्याचा नायनाट करण्यासाठी प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी एका देखण्या तरुणाचं रूप घेतलं आणि त्याच्या सौंदर्याची भुरळ लवणासुराच्या 2 बहिणींना पडली आणि त्यांनी भगवान विष्णूंना लवणासुराच्या वसतीस्थानाबद्दल माहिती दिली. लोणार क्रेटर म्हणजेच लवणासुराची गुहा आहे अशी एक समजूत आहे. भगवान विष्णूंनी आपल्या पायाच्या अंगठ्याने लवणासुराला बाहेर काढले आणि युद्धात त्याचा पराभव करून त्याला जमिनीखाली पुरून टाकले. अशी एक मान्यता आहे की लोणार हे नाव लवणासुरावरून या गावाला देण्यात आले आणि लोणार हा शब्द लवणासुराचाच अपभ्रंश आहे. लोणार या गावाचं एक तीर्थस्थान म्हणून महात्म्य देखील उपलब्ध आहे आणि ऐनी अकबरीमध्ये सुद्धा आपल्याला लोणारचे उल्लेख सापडतात. लोणार हे एक धार्मिक स्थळ असून इथे अनेक मंदिरं आहेत. त्यातलं प्रमुख मंदिर म्हणजे दैत्यसूदन मंदिर. हे मंदिर भगवान विष्णूंचे

आहे आणि लोणार गावाच्या मधोमध आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि मंदिरासमोर एक गरुड मंडप आहे. मुख मंडप, दोन अर्धमंडप असलेला गूढ मंडप, अंतराल आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिराच्या कुठल्याही घटकावर छप्पर नाही आणि त्यामुळे काही तज्ज्ञांचे असे मत आहे की या मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण झालं नाही. या मंदिराचा तालविन्यास ताराकृती आहे. मंदिरावर देवता सूरसुंदरी आणि दिक्पाल यांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. हे मंदिर साधारण 13व्या शतकाच्या मध्यावर बांधलं गेलं असेल असं काही तज्ज्ञांचं मत आहे. दैत्यसूदन मंदिराच्या दक्षिणेस एक मंडप वजा मंदिर आहे आणि यात एक देवकोष्ठ आहे आणि या देवकोष्ठामध्ये पूर्वी एका पीठावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. लोणारमधलं एक महत्त्वाचं तीर्थ म्हणजे धारातीर्थ. कृतयुगात जेव्हा भगवान विष्णूंनी लवणासुराचा वध केला तेव्हा त्यांचे चरण ब्रह्मदेवाने गंगा जलाने धुतले आणि हेच गंगाजल धारातीर्थ येथे गोमुखातून प्रकटले. हे गंगाजल म्हणजे भोगवती गंगेचा प्रवाह. धारातीर्थाचा उल्लेख आपल्याला महानुभव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथात सापडतो. महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचं काही काळ वास्तव्य धारातीर्थाजवळ होतं. 13व्या शतकात देवगिरीचा यादव सम्राट कण्हरदेव किंवा कृष्ण आणि चक्रधर स्वामी यांची भेट याच धारातीर्थाजवळ झाली होती. धारातीर्थाजवळ मंदिरांचा एक समूह आहे. त्यातलं एक मंदिर म्हणजे नरसिंह मंदिर. या मंदिराचं बांधकाम दगडी आहे आणि त्याच्या द्वारशाखांवर मानवी आणि गज आकृती आहेत. मंदिराच्या मंडपाच्या खांबांवर नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या ललाट बिंबावर नरसिंहाच्या 3 आकृती आहेत आणि गर्भगृहात नरसिंहाची छोटी मूर्ती आहे. नरसिंह मंदिराजवळच रेणुकादेवीचे मंदिर आहे. इथे जैन यक्षी देवता पद्मावतीची मूर्ती सापडली होती. या मंदिराला वेगळं असं गर्भगृह नाही आणि रेणुकादेवीची मूर्ती मंदिराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पीठावर स्थापन करण्यात आली आहे. नरसिंह मंदिराच्या जवळ एक छोटे खानी गणपतीचे मंदिर देखील आहे. धारातीर्थाच्याच मंदिर समूहात नारदेश्वर, हटकेश्वर आणि पापहरेश्वर ही शंकराची मंदिरं आहेत. त्याचबरोबर एक कार्तिक स्वामींचेही मंदिर आहे. धारातीर्थ येथे गोमुखाच्या वरती 19व्या शतकात लोणारचे सच्चिदानंद स्वामी यांनी एका शिवलिंगाची स्थापना केली आणि या शिवलिंगाला गंगाधर असं म्हटलं जातं. याच समूहात बालविष्णूचेही मंदिर आहे. धारातीर्थाप्रमाणे ब्रह्मकुंड नावाचे तीर्थही अत्यंत पवित्र समजलं जातं. लोणार सरोवराच्या जवळ कुमारेश्वर नावाचं एक मंदिर आहे. तसंच शुक्राचार्य मंदिरही आहे. शुक्राचार्य मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की येथे शुक्राचार्यांनी तप केलं आणि त्यांना संजीवनी विद्या प्राप्त झाली. आज या मंदिराला वेधशाळा असं म्हणतात, पण येथे झालेल्या उत्खननावरून असं समजतं की इथे पूर्वी एक यज्ञशाळा होती. सरोवराजवळच कमलजा देवी मंदिर, वाघ महादेव आणि मोर महादेव अशी काही मंदिरं आहेत. इथेच अंबरखाना नावाचं सुंदर शिल्पांनी युक्त असं एक मंदिर आहे. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या क्लिअरन्सच्या कामादरम्यान येथे एक सूर्यमूर्ती सापडली होती. लोणारमध्ये रामगया या नावाचं देखील एक स्थान आहे आणि असं म्हटलं जातं की इथे राजा दशरथांच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी वनवासात

असताना पिंडदान केलं होतं. असंही मानण्यात येतं की इथे युधिष्ठिराने देखील पिंडदान केलं होतं. लोणार गावाच्या पश्चिमेस मारुतीचे एक मंदिर आहे आणि या मंदिरात मारुतीची मूर्ती झोपलेल्या स्थितीत आहे. मूर्तीवर शेंदुराचा लेप आहे आणि मूर्तीच्या वरती राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. लोणार येथे लिंबी नावाची एक सुंदर बारव आहे. ही बारव स्थापत्याचे एक उत्तम उदाहरण आहे. ही बारव 12व्या शतकात बांधली गेली असे डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांचे मत आहे. अशा प्रकारे लोणार हे गाव नैसर्गिक वारसा म्हणजेच नॅचरल हेरिटेज आणि सांस्कृतिक वारसा म्हणजेच कल्चरल हेरिटेज ह्या दोन्हींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. लोणार येथील नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा या दोन्हींच्या संवर्धनाकरिता अनेक संस्था कार्यरत आहेत.

आदर्श शिंदे कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं हे गीत, संगीत अमित राज यांचं होतं आणि चित्रपट दुनियादारी या गीताबरोबरच आता वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

वनिता मंडळ कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया भावधारा या कार्यक्रमात मंगला नाथ यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

गीत आणि संगीत यशवंत देव यांचं होतं आणि हे गीत गायलं होतं मंगला नाथ यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो चाचा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. इतरांना मदत करणं हा संस्कार आपल्यावर लहानपणापासून होतो, पण आर्थिक मदत, सामाजिक कार्य या पलीकडे जाऊन अवयवदान हे मोठं मानवतेचं कार्य आहे. अवयवदान दिन किंवा मानवता दिन या गोष्टी या सगळ्यांसाठी समर्पित केलेल्या आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्याचे प्राण वाचवणे हीच खरी मानवता असते, आणि अवयवदान हे मानवतेचं मोठं रूप आहे. याविषयी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर हेमा चौधरी, ज्या इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स इथं गेली 30 वर्ष नेत्रविभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसंच फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईच्या सांगली जिल्ह्याच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत. विविध सामाजिक संस्थांशी त्या संबंधित आहेत. नमस्कार डॉक्टर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीलाच असं विचारायचं आहे की अवयवदान दोन प्रकारे करता येतं, म्हणजे जिवंतपणीही करता येतं आणि मरणोत्तरही अवयवदान करता येतं, तर या दोन्ही विषयी थोडक्यात काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे. आज ऍक्च्युली ऑगस्ट महिना, 3 ऑगस्ट हा नॅशनल ऑर्गन डोनेशन डे असतो, 13 ऑगस्ट हा वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असतो, आज 19 ऑगस्ट जो तुम्ही दिवस निवडलाय आज इंटरव्ह्यूसाठी, आज हा आहे वर्ल्ड ह्युमॅनिटी डे. तर ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी ऑनर करण्यासाठी हा साजरा केला जातो, आणि मला वाटतं की यापेक्षा योग्य काळ याच्यासाठी नसावा की आज आपण अवयवदान या विषयावर बोलतोय. तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचे आभार. जो तुम्ही आता मला प्रश्न विचारला, तर जिवंतपण पण अवयवदान होऊ शकतं आणि मृत्यूनंतरही होऊ शकतं, तर हा या प्रश्नाचं मी उत्तर देते. आता जिवंतपण ऍक्च्युली ज्याला आपण म्हणतो ना की जिते जिते रक्तदान, म्हणजे जिते जिते म्हणजे आपलं सगळं आयुष्य आपण व्यवस्थित जगत असतानाच आपण सगळ्यांना माहिती, आपण रक्तदान करू शकतो, आपण बोन मॅरो डोनेशन करू शकतो, आपण हेअर डोनेशन करू शकतो. म्हणजे एखाद्या स्त्रीचे जर लांब केस आहेत तर ती 12 सेंटीमीटर एवढ्या लांबीचे केस कुठल्या कॅन्सरग्रस्त पेशंटच्या किमोथेरपी नंतर जे काही हेअर लॉस होतो त्यासाठी पण ती गो फॉर कॅन्सर अशी एक संस्था आहे, त्यासाठी ती हेअर डोनेट करू शकते. तर अवयवांचं जर आपण म्हटलं तर 2 किडनीपैकी आपल्याच नातलगांपैकी, म्हणजे जवळच्या व्यक्तींपैकी जर कोणाची किडनी खराब झाली असेल तर 2 किडनीपैकी 1 किडनी डोनेट करून आपण त्याला जीवनदान घेऊ शकतो. आपल्याला पोटामध्ये लिव्हर नावाचा एक ऑर्गन असतो, तो आपल्या फॅमिलीतल्या कोणाचा जर खराब झाला असेल काही कारणानं तर मग तिथे आपण पार्ट ऑफ लिव्हर देऊ शकतो, कारण लिव्हर

0: तर तो एकच आहे. मग तुम्ही म्हणाल की कसं काय, तर त्याचा छोटासा तुकडा द्यायचा आहे फॅमिलीतल्या व्यक्तीसाठी. मग त्याच्याही शरीरात तो जरी छोटा दिला असेल तरी तो नॉर्मली जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो, आणि ज्यांना दिलाय त्याच्याही शरीरात जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो. अशी रिजनरेशनची एक उत्तम पॉवर असलेला लिव्हर नावाचा आपला अवयव सुद्धा आपण दान करू शकतो. अशा पद्धतीनं आपण जिवंतपणे हे सगळं डोनेशन करू शकतो. मृत्यूनंतर जर तुम्ही म्हणाल तर मृत्यूचे दोन प्रकार मला पहिल्यांदा सांगावे लागतील. एक नॅचरल डेथ, ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये कार्डियक डेथ असं म्हणतो, म्हणजे हृदय थांबल्यामुळे मृत्यू असं साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तिथे आपल्याला टिश्यू डोनेशन होतं. म्हणजे काय, तर तिथे नेत्रदान होतं, कॉर्नियल डोनेशन ज्याला आपण म्हणतो, नंतर स्किन डोनेशन होतं, त्वचेचा थोडा पायाचा भाग वरचा घेतला जातो, आणि तिथे आपल्याला बॉडी डोनेशन होऊ शकतं. अशा पद्धतीनं नॅचरल डेथ नंतर हे डोनेशन होऊ शकतं. आणि मृत्यूचा दुसरा प्रकार एक असतो ज्याला ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतात. तर तो मृत्यूचा प्रकार काय आहे हेही या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी मला असं वाटतं. तिथे एक अशी कंडिशन असते की रोड ऍक्सिडेंट म्हणा किंवा हेड इंजुरी किंवा इंट्राक्रॅनियल हिमरेज अशा काही कारणांमुळे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जातात, आणि मग नाईलाजानं जेव्हा त्या व्यक्तीचा ब्रेन स्टेम डेथ होतो, म्हणजे ती अशी अवस्था आहे की तिथे ब्रेन डेथ आहे पण त्याचं हृदय काही काळांसाठी चालू आहे. हृदय चालू असल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे आणि त्यामुळं त्या कंडिशनमध्येच फक्त अवयवदान होऊ शकतं. मग तिथे हार्ट, दोन लंग्स, एक लिव्हर, दोन किडनीज, पॅनक्रियास, इंटेस्टाईन हे सगळे ऑर्गन्स, म्हणजे जवळजवळ 8 ऑर्गन्स, मग 8 जणांना 8 फॅमिलीजला नवीन म्हणजे एक जीवनदान मिळतं. किंवा तिथे टिश्यू डोनेशन पण होतं, जसं की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कॉर्नियल डोनेशन, स्किन डोनेशन, टेंडन डोनेशन, बोन डोनेशन. म्हणजे अगदी लहानात लहान जरी आपल्या मिडल इयर मध्ये 3 बोन्स असतात ती बोन्स सुद्धा डोनेट होऊ शकतात. हार्ट व्हाल्व्स म्हणजे हृदयाच्या झडपा डोनेट होऊ शकतात. असं खूप काही दान होऊ शकतं, फक्त याची शास्त्रोक्त माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे, याची भीती दूर झाली पाहिजे, आणि याचं मला वाटतं समाज प्रबोधन 360 डिग्रीज मध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
1: आता तुम्ही म्हणालात की ब्रेन डेड झाल्यानंतर इतकं सगळं अवयवदान होऊ शकतं,
0: बरोबर आहे,
1: पण मग हा निर्णय केव्हा घेतला जातो किंवा कोण घेतं?
0: आता जेव्हा एखादी व्यक्ती ऍडमिट आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितली काही कारणांमुळे, अशा कारणांमुळे जेव्हा व्यक्ती ती ऍडमिट आहे, आयसीयूत आहे, तिचा ब्रेन स्टेम काम करत नाहीये त्यामुळे तिला कृत्रिम श्वसन चालू आहे, व्हेंटिलेटरवर पेशंट आहे, आणि मग म्हटल्याप्रमाणे डॉक्टर पहिल्यांदा वाचवण्याचा तिला प्रयत्न करणार आहे. आणि मग नाईलाजानं जेव्हा सांगितलं जातं खूप सारे टेस्ट असतात. हा असं नाही की बाबा गेलाय आणि काही म्हणजे नाही का कोणी पण सांगितलं, तर हे ब्रेन स्टेम डिक्लेअर करण्यासाठी त्या हॉस्पिटलला एक डॉक्टरांची टीम असते.
1: अच्छा.
0: ती पहिल्यांदा ब्रेन स्टेम पेशंट आयडेंटिफाय करते, ते ब्रेन स्टेम खूप सारा टेस्ट करून ब्रेन स्टेम डिक्लेअर केला जातो. आणि मग जेव्हा ही कंडिशन अशी आहे ना, हे आपल्याला समजून घ्यायचं पाहिजे की एक इरिव्हर्सिबल कंडिशन आहे, म्हणजे याच्यातनं पेशंट कधीच बाहेर येणार नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोमा आहे का, तर कोमाची कंडिशन अशी आहे की त्याच्यातनं पेशंट परत बाहेर येऊ शकतो. पण ब्रेन डेथ ही कंडिशन इट इज दी परमनंट अँड इट इज दी इरिव्हर्सिबल कंडिशन फ्रॉम विच द पेशंट कॅनॉट लाईव्ह, म्हणजे तो परत नाही जिवंत होणार आहे. ही मृत्यूचीच अवस्था आहे, मृत्यूच आहे हे जेव्हा त्या नातेवाईकांना सांगितलं जातं त्यांच्यासाठी हा खूप मोठा शॉक असतो खर तर. पण मग अशा वेळेला त्यांना एक डॉक्टर काउन्सिलिंग करतात, त्या प्रत्येक हॉस्पिटलचा एक ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो, तो त्यांना व्यवस्थित ही कंडिशन समजावून सांगतो. आणि मग त्यांना एक विचारलं जातं की बाबा तुमचा तरी पेशंट डेथ झालेला आहे पण तुम्हाला ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये अवयवदान करून कित्येक लोकांना जीवन दान देण्याची संधी आहे. हे सोपं नसतं खरं तर त्या नातेवाईकांसाठी, पण अशा दुःखद प्रसंगी सुद्धा म्हणजे त्यांच्यावर खरं तर दुःखाचा आभाळ कोसळलेला असतं. आणि मग अशा प्रसंगी सुद्धा केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून अशा जर फॅमिलीनी कन्सेंट दिली, मान्यता दिली, कारण कुठल्याही या मगाजपासून आपण ज्या बोलतोय कुठल्याही दानामध्ये आपल्याला फॅमिलीची कन्सेंट लागते, कारण हे मृत्यूनंतर होणारं काम आहे, त्यामुळं

0: त्यांच्या जे काही क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची कन्सेंट लागते आणि मग त्यांनी कन्सेंट दिल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रोसेस सुरू होतात अवयवदानाच्या. खूप मोठी प्रोसेस आहे ही. खूप सारे लोक ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. डॉक्टर्स इन्क्लूड असतात, पॅरामेडिक्स इन्क्लूड असतात, लॅब वर इन्क्लूड असतात. जेव्हा हा अवयव एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ग्रीन कॉरिडॉर केला जातो. एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जातो, एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात अवयव जातो. पण हे होत आहे आणि हे याच्यामुळे कित्येक जणांचे प्राण वाचतायत. कारण प्राण वाचतायत म्हणजे खूप सारे लोक वेटिंग मध्ये पण आहे. तुम्ही म्हणा की कोण असे व्यक्ती असतात की यांना हे अवयव मिळतात आणि कसे मिळतात हे पण आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. तर असे आज आपल्या भारताचा विचार केला तर लाखो, महाराष्ट्राचा विचार केला तर हजारो, आणि हजारो लोक आज वेटिंग लिस्ट वर आहेत. मग ही वेटिंग लिस्ट मेंटेन केली आहे आपली एक ह्याच्यासाठी नॅशनलाइज्ड संस्था आहे त्याच्यामध्ये. आणि एक ऍक्ट आहे 1994 ऍक्ट ऑफ ह्युमन ऑर्गन डोनेशनचा ऍक्ट आला. या ऍक्टनुसार हे काम चालतं, रजिस्टर्ड हॉस्पिटलमधून हे काम चालतं आणि ह्या खूप साऱ्या याच्यात यंत्रणा इन्क्लूड असतात. आणि मग हे अवयवदानाचं एक
1: मोठं काम
0: खरं तर सफल होतं असं मला वाटतं.
1: खूप छान. आणि खरंच आहे की पारंपरिक आपण जो विचार करतो त्याच्यातून थोडा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून मला असं विचारायचंय की अवयवदान हे जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त निखळ मानवतेचा संदेश देतं याबद्दल काय सांगाल?
0: खरं अगदी निखळ मानवतावादी दृष्टिकोनातूनच हे करायचंय खरं तर. कारण हे दान आहे आणि आपण भारतात राहणारे लोक कसं तर महादानी करण्याचे आपण वंशज खरं तर. आपल्याला अगदी शाळेत असल्यापासूनच ही प्रार्थना शिकवली गेली आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि मला वाटतंय अवयवदानाचा या मार्गातूनच आपल्याला हे खरं तर साध्य होतं. जिंदगी के बाद जी जिंदगी म्हणजे आपलं पूर्ण जगून झाल्यानंतर जाता जाता मरता मरता गेल्यानंतर. कारण मी दोन कंडिशन तुम्हाला सांगितल्या ना, एक ब्रेन स्टेम डेथ कंडिशन जिथून अवयवदान होतं आणि जो मृत्यूचा जो आहे त्याच्यात सुद्धा पूर्ण आपलं सगळं जगून झाल्यानंतर आपण असं एक म्हणतात ना की बाबा कुठल्याही तुम्ही धर्माचे किंवा पंथाचे असा मृत्यूनंतर दोनच गोष्टी केल्या जातात, एकतर जाळून टाकलं जातं किंवा एकतर पुरून टाकलं जातं. तर मग हे करण्याआधी काही जर छोट्या गोष्टी जर तुम्ही दानाला परवानगी दिली आणि मला वाटतं जेव्हा आपण निसर्गात राहतो ना तर निसर्गातली कोणती पण गोष्ट तुम्ही बघा तर परोपकाराय फलंती वृक्ष हा, परोपकाराय वहंती नद्य हा, परोपकाराय दुहंती गव्वा हा, परोपकाराय इदम शरीरम. म्हणजे निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला परोपकाराचा संदेश देते. अगदी छोटासा किडा मुंगी जरी मरून पडलेला असला तर त्याला तेही कुणाचं तरी खाद्य बनतं. जनावर मरतात त्यांच्या कातड्यांपासून आपण कित्येक वस्तू बनवतो. म्हणजे निसर्गाची प्रत्येक गोष्ट अशी की परोपकारासाठी आहे. मग माणूस जो निसर्गाची एक उत्कृष्ट निर्मिती आहे तर त्यानं जाता जाता माणसासाठी काही गोष्टी केल्या तरच हे अवयवदानाचं काम व्यवस्थित आणि चांगलं होणार आहे. आणि आपल्या परंपरेत पण सांगितलंय की हे हस्तस्य भूषणम दानम, दानाची आपली परंपरा आहे. होत्या ते आपल्याला काही वेगळं सांगायला नकोय. हे अवयवदान हे असं आहे ना की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीकडे काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही आपण खरं तर दान करताना आपण वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, बरेच आपण दान करत असतो नाही का? कारण दानानं पुण्य मिळतं असं आपल्याला शिकवलं गेलंय. आपल्याला हे संस्कार आहेत. मग पाप पुण्य माहिती नाही आपल्याला ना म्हणजे काय ऍक्च्युली. पण समाधान हे तरी आहे. मग हे जे आपल्याला अवयवदान आहे याच्यातनं एखाद्या व्यक्तीकडे म्हणेल की बाबा ठीक आहे अन्नदान करण्यासाठी माझ्याकडे पैसे लागतील, माझ्याकडे संपत्ती लागेल. पण हे दान असे की ज्याच्याकडे काहीही नाही असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा हे दान एखाद्या व्यक्ती करू शकतो. फक्त या गोष्टीची आपल्याला शास्त्रोक्त माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि काही गैरसमज असतील लोकांच्या मनामध्ये ते काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांचं प्रबोधन होणं इथं गरजेचं आहे. आज मेडिकल सायन्स एवढं ऍडव्हान्स झालंय. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं धडधडणारं हृदय आहे परत गरजू व्यक्तीच्या हृदयामध्ये परत धडधडू शकतं. आणि या सगळ्यासाठी टाइम लिमिट आहे. त्यामुळं मला वाटतं की आम्ही जे सांगली जिल्ह्यामध्ये दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ज्याचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार सर आहेत, उपाध्यक्ष सुनील देशपांडे आणि बरीच कार्यकारी मंडळी ह्याच्यामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहे. सांगलीमध्ये सुद्धा जिथे अवयवदानाचं प्रमाण झिरो होतं असं मला कळालं म्हणून मी हे काम चालू केलं. तिथून सुद्धा आज आमच्या सांगलीतून

0: जवळ 7 ब्रेनडेड व्यक्तींचं अवयव दान झालं आणि इथून सुद्धा अवयव पुणे मुंबई बऱ्याच शहरांमध्ये गेले आणि बऱ्याच लोकांना जीवनदान मिळालं. त्याचं एक समाधान आहे. पण इथे मला असं वाटतं की सगळ्यापेक्षा जर कोणी महान असतील तर ती अवयव दान करणारी फॅमिली.
1: खरंय खरंय
0: असं मला वाटतं.
1: आणि जेव्हा हा अवयव एका व्यक्तीकडून दुसरीकडे दिला जातो तेव्हा काय क्रायटेरिया वापरला जातो, म्हणजे कशा प्रकारे ते दिलं जातं, काय गोष्टी बघितल्या जातात?
0: आता जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड पेशंट असेल आणि मग त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली की ठीक आहे आम्ही अवयवदानासाठी तयार आहोत, अशा वेळेला आपल्या इंडियामध्ये ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ऍक्ट 1994 साली आला. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अमेंडमेंट झाल्या 2008 ला, 2011 ला, 2014 ला. वेळोवेळी या सगळ्या बदल केले गेले या ऍक्टमध्ये आणि मग या ऍक्टनुसार आता अवयवदानाचं काम होतं. तर मग आपल्या इंडियामध्ये ना नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन आहे जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मिनिस्ट्री अंडर आहे. त्याच्या अंडर रोटो म्हणजे रिजनल, सोटो म्हणजे स्टेट आणि आपल्या स्टेट म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्राची आपली रोटो आणि सोटो अशी एक संस्था आहे. ही संस्था आहे ही रेग्युलेट करते अवयवदानाचं सगळं काम, म्हणजे रिमूव्हल ऑफ दॅट ऑर्गन, स्टोरेज ऑफ दॅट, डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट ऑर्गन, ट्रान्सप्लांटेशन, ट्रान्सपोर्ट आणि हे सगळं आणि प्रिव्हेंशन ऑफ कमर्शियल डीलिंग इन ऑर्गन डोनेशन हे सगळं काम जे आहे ना, म्हणजे थोडक्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अवयवदान झाल्यानंतर ते कुठल्या पेशंटला ट्रान्सप्लांट होणार इथंपर्यंतचं सगळं काम या सगळ्या संस्था मिळून
1: एकत्रपणे
0: करतात आणि ते ट्रान्सपरंटली करतात.
1: म्हणजे याच्यात कुठलाही जाती धर्माचा वगैरे गोष्ट बघितल्या जात नाही, फक्त त्या माणसाला ते अवयव सूट होतोय का हे बघून त्याला तो दिला जातो.
0: मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे लिस्ट असते, म्हणजे ही लिस्ट तुमची हॉस्पिटल वाईज, सिटी वाईज, स्टेट वाईज, नॅशनल लिस्ट, इंटरनॅशनल लिस्ट, अशा म्हणजे या सगळ्या लिस्ट या सगळ्या मी आता तुम्हाला ज्या सगळ्या संस्था सांगितल्या त्या सगळ्या संस्थांकडनं ती मेंटेन केलेली आहे आणि ती वेटिंग लिस्ट प्रमाणेच जो वेटिंग लिस्टला पहिला असेल
1: त्याला
0: अवयवाची जास्त आवश्यकता आहे, ज्याला तो मॅच होतोय, अशा सगळ्या क्रायटेरिया बघून वय आणि ह्या सगळ्या अवस्था म्हणजे या सगळ्या क्रायटेरिया बघून हा अवयव कुणाला दिला जाईल. असं नाहीये की बाबा इथे श्रीमंत गरीब आहे, ओळखीचा आहे, पालखीचा आहे, असं अजिबात नाही. तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विलासराव देशमुखांचे लिव्हर त्यांचं खराब झालं आणि त्यांना लिव्हर मिळालं नाही म्हणून ते गेले. म्हणजे एखाद्या नेत्याच्या बाबतीत हे होऊ शकतं, तर इथे ही ट्रान्सपरन्सी आपल्याला लक्षात येते.
1: खरंय, तुम्ही आता सांगताय ह्या सगळ्या गोष्टी ऐकून एवढं तर नक्कीच लक्षात येत आहे की एका अवयवदानातून अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
0: अगदी.
1: मग एक रक्तदाता किती लोकांचे प्राण वाचवू शकतो?
0: ब्रेन स्टेम डेथच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर 8 ऑर्गन जी मगापासून मी सारखं मुद्दाम स्ट्रेस करते, हार्ट, 2 लंग्स, तर लिव्हर, 2 किडनी, पॅनक्रियाज, हे सगळे अवयव म्हणजे आतडी, म्हणजे अशा पण काही घटना झाल्या हात, म्हणजे आम्ही असे खूप सारे पेशंट बघितले की काही कारणानं हात कट झाले दोन्ही, म्हणजे मग रेल्वे ऍक्सिडेंट असू दे किंवा मशीन मध्ये कट झालेत हात, आणि अशा व्यक्तीनं सुद्धा कुणीतरी भल्या व्यक्तीनं ब्रेनडेथ नंतर म्हणजे त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली आणि मग हात बसवलेत पूर्ण. मला तुम्ही सांगा किती कॉम्प्लिकेटेड या सर्जरीज आहेत आणि हे जे अवयव आहेत ना, म्हणजे हृदय आहे, मला तुम्ही सांगा एखाद्या व्यक्तीचं जर हृदय खराब झालंय आणि कुणीतरी डोनेट केलेलं असेल लिव्हर, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 4 तासाच्या आत बसायला लागतं.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्याला आपण डोनर आणि रिसिपियंट यांच्यामधला हा कालावधी आहे, 4 तासाच्या आत हार्ट बसायला लागतं, लंग्स 4 ते 6 तासाच्या आत बसायला लागतात, लिव्हर 12 तासाच्या आत बसायला लागतं, किडनी 24 तासाच्या आत बसायला लागतात. म्हणजे या सगळ्या ऑर्गन्स व्यवस्थित ट्रान्सप्लांट होत आहे, म्हणजे एक एक नर्व, एक एक आर्टरी, एक एक व्हेन, हे सगळं जॉईन करून मला वाटतं की मेडिकल फ्रॅटर्निटीचं एवढ्या स्किल सर्जनचं हे खूप मोठं यश आहे.
1: खरं
0: आणि असे अवयव आज एकाच्या डोनरच्या शरीरात रेसिपियंटच्या शरीरात व्यक्तीच्या शरीरात ते बसत आहेत आणि त्यांना

0: नवीन जीवनदान मिळते आणि जो व्यक्ती या प्रतीक्षेत आहे की बाबा कुणीतरी अवयवदान करेल आणि मला अवयव मिळेल, ज्याचं आपण व्याख्यानाची सुरुवात म्हणजे आपण अशी केली होती की लाईव्ह डोनेशन, मग इथे ठीक आहे ना बाबा एखाद्या व्यक्तीच्या किडनी खराब झाल्या तर त्याचा फॅमिलीतल्या व्यक्ती किडनी डोनेट करू शकतो, पार्ट ऑफ लिव्हर डोनेट करू शकतो. पण आज आम्ही कित्येक असे पण रुग्ण बघतो की ज्यांचा पॅनक्रियास खराब झालाय, म्हणजे मलाच एक मध्यंतरी एक फोन आला आणि आई त्याची म्हणजे ते मुलगा होता त्याची आई मला बोलत होती की मॅम असं असं माझ्या मुलाचं पॅनक्रियास खराब झालंय. मग इथे अशा ब्रेनडेथ व्यक्तीच्या अवयवदानाशिवाय पर्यायच नाहीये ना.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण जे मगाचपासून बोलतोय की हे काम खूप ग्रेट आहे, डोनर फॅमिली खूप ग्रेट आहे
1: खरं
0: आणि त्यांनी संमती दिली तरच हे अवयवदानाचं काम होणार
1: आहे. बरोबर.
0: सोपं नाहीये अर्थात हे त्यावेळेला हा डिसिजन घेणं. मला वाटतंय विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हा जो आपण इतर लोकांच्या मध्ये दातृत्वाचं आपण जे बघतो वेळोवेळी वेळ प्रसंगी, तर हा दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे आणि आपण हा सुद्धा दानासाठी तयार झालं पाहिजे.
1: खरंय, तुम्ही मगाचपासून सांगताय त्याच्यातून एवढं नक्कीच लक्षात येते की अवयवदानाची मागणी खूप आहे पण पुरवठा त्या मनाने कमी आहे, एक तफावत आढळते आणि त्यासाठी कुठेतरी थोडेसे गैरसमज सुद्धा आहेत. तुम्ही अनेक गोष्टी सांगताय पण आपल्याकडे वेळेचं बंधन नक्कीच असतं, तर जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की गैरसमज कसे दूर केले पाहिजेत?
0: हे तर खरंच खूप मोठं काम आहे आपला ज्याला आपण म्हणतो ना. म्हणूनच मी मगाचपासून तेच सांगते की जाती धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ माणसानं माणसासाठी काय करता येईल है ना. आणि अगदीच जर तसं बघायला गेलं म्हटलं तर आत्मा म्हणजे अविनाशी आहे ना. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सुद्धा सांगितलंय की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयती आपो न शोषयती मारुतः. असा हा आत्मा अविनाशी आहे. हा देह हा तर आपण एक जाळून टाकणार आहे किंवा पुरून टाकणार आहे. चिता में जाएगी राख बन जाएगी, चिता में जाएगी राख बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी. लोगों नेत्रों का अंगों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. मला असं वाटतं की मृत्यूनंतर हे काम करायचं आहे. देह हा आपण अंत्यसंस्कार होतात आपल्या ह्याच्यामध्ये. पण जाता जाता मी मगाशी माझ्या लेक्चरमध्ये म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय तुम्ही टाइम लिमिट म्हणताय, तर कॉर्निया म्हणजे हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आय डोनेशन होतं तिथे फक्त डोळ्याचा कॉर्निया नावाचा काचेचा पुढचा भाग घेतात आणि त्याच्यातनं लाखो ब्लाइंड व्यक्तींना दृष्टी मिळते खरं तर. म्हणजे अगदी अवयवदान हा विषय जरी ब्रेनडेथ नंतर असला तरी साध्या मृत्यूनंतर सगळ्यांनी निदान कॉर्नियल डोनेशन करावं, स्किन डोनेशन करावं. स्किनचा तर फक्त वरचा तिथे लेअर घेतला जातो आणि तो उपयोगी पडतो बर्न पेशंटला. म्हणजे आज भाजलेल्या व्यक्तीला जीवनदायिनी म्हणून त्वचा ठरते असं आहे. म्हणजे इट इज बायोलॉजिकल ड्रेसिंग, बायोलॉजिकल ड्रेसिंग सारखं ही काम करते आणि ती खूप जादूसारखं काम करते एखाद्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण या रूढी परंपरांना थोडासा फाटा देऊन हे काम जाता जाता करण्यासारखं आहे आणि कित्येक लोकांना जीवनदान देण्यासारखं काम आहे. मला असं एवढंच म्हणावंसं वाटतं शेवटी की करुण जावे असेही काही दुनियेमधून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना.
1: छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. डॉक्टर, तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: थँक्यू
1: मंडळी. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महांबरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव हो।

टेज उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला झुंज या चित्रपटातलं रघुनाथ साळुंखे आणि सहकारी यांनी गायलेलं पारंपरिक गीत संगीत राम कदम यांचं ऐकूया कार्यक्रम गीत बहार.

0: काय
1: लगेच लगेच
0: दत्ता दर्शनला आणि जायात आणि जायात जायात
2: आम्ही येणार.
1: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
2: नरसोबाची वाडी राहिली.
1: अरे आनंद पोटात माझ्या अरे बाबा गाणगापूर
2: हा तिकडे जाऊया आपलं.
1: अरे आनंद

0: झुंज चित्रपटातल्या रघुनाथ साळुंखे आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं कार्यक्रमात. यानंतर
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझं शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.
0: गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं अनंत जाधव यांचं गीत ऐकूया. अनंत जाधव यांनी संगीतबद्ध केलेलं राम लक्ष्मण यांचं गीत.

0: नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं अनंत जाधव यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर पोस्टर गर्ल या चित्रपटातलं मृण्मयी डाके, प्रगती जोशी आणि रसिका गानू यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत, संगीत अमित राज यांचं.

कार्यक्रमात यानंतर उबंटू या चित्रपटातलं अजित परब आणि मुग्धा वैशंपायनांनी गायलेलं समीर सामंत यांचं गीत संगीत कौशल इनामदार यांचं आहे.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं मंगेश कांगणे यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं.

0: कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि सहकारी यांनी गायलेलं मंगेश कांगणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शंकर एहसान लॉ यांचं होतं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग

0: माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण. आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 63वा. लावण्य रंग. ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 7वा भाग आपण ऐकूया. तवाळा आवडे विनोद ही जरी समर्थांची उक्ती असली तरी दादांच्या विच्छा माझी पुरी करातील निखळ निर्मळ आणि किंचित इतरांच्या फिरक्या घेणारा टोप्या उडवणारा विनोद सर्वसामान्य माणसांप्रमाणेच उच्चभ्रू मंडळींनाही आवडू लागला होता. त्यांच्याकडूनही त्यांच्या प्रत्येक प्रयोगाला दाद येऊ लागली. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग जोरात चालू असतानाच दादा कोंडके यांनी आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळवला. 1971 साली सोंगाड्या चित्रपट घेऊन ते सिने रसिकांसमोर आले. 1975 पर्यंत रंगमंच आणि रुपेरी पडदा अशी धावपळ करत राहिले. त्यांच्या विच्छा माझी पुरी कराला सिनेमा हा पूरक ठरला आणि तळागाळातला प्रेक्षक त्यांच्या सिनेमालाही गर्दी करायला लागला.

14 मार्च 1998 या दिवशी दादांचा शेवटचा श्वास बंद होईपर्यंत दादा चित्रपटसृष्टीतच रमले होते. या अवधीमध्ये त्यांनी सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर, हेच नवरा पाहिजे, मुका घ्या मुका, येऊ का घरात, मला घेऊन चला, पळवा पळवी, सासरचं धोतर आणि वाजवू का, अशा 15 मराठी चित्रपटांबरोबरच तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, आगे की सोच आणि खोल दे मेरी जुबान या 4 हिंदी चित्रपटांचीही निर्मिती केली. विशेष म्हणजे दादा कोंडके यांचे ओळीनं 9 चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. खरं तर भारतीय नव्हे तर हा एक जागतिक विक्रम ठरला असं म्हणायलाही हरकत नाही.

दादा कोंडके यांच्या सलग 9 रौप्य महोत्सवी चित्रपटानं तर धमाल उडून दिलीच होती, पण दादांच्या या यशाचं रहस्य काय, त्यांच्या किंचित गावरान चावट द्वयर्थी संवादामध्ये ते लपलेलं आहे का सरळ टोपी चटकन ओठावर घोळावी अशी त्यांची गीतरचना किंवा ठेकेदार संगीत, याच्यामध्ये हे रहस्य आहे? तसं बघायला गेलं तर काय ग सखू या गाण्यापासून ते बाई मी केळीवालीपर्यंत किंवा ढगाला लागली कळपासून हिलपोरी हिला या गाण्यापर्यंत सगळ्या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवलेली होती. दादा कोंडके उषा चव्हाण ही जोडी खूप गाजल्यामुळं देखील हे भरघोस यश लाभलं असं म्हणावा का, असाही एक प्रश्न उपस्थित होतो. का मग नशिबाचा खेळच म्हणायचा? तसं म्हणायला गेलं तर थोडाफार नशिबाचा खेळही म्हणायला हरकत नाही, पण दादांच्या कर्तृत्वाबद्दल वादच नाही. त्यांच्या प्रतिभेची झेप ही अजबच होती. दादा कोंडके यांना कधी काय सुचेल हे सांगणंही अवघड, कारण सिनेमा हाच त्यांचा श्वास होता. आपल्या चित्रपटांवर ते मनापासून प्रेम करत. पान खाणं सोडलं तर अन्य कसलंही व्यसन त्यांना नव्हतं. सिनेमावाल्यांच्या अत्यंत आवडीच्या जिव्हाळ्याच्या अशा मद्य आणि धूम्रपानापासून ते शेकडो योजने दूर होते. चहावरही त्यांनी नियंत्रण ठेवलेलं, पुढं पुढं पान खाणंही त्यांनी बंद केलं. त्यांना दोनच व्यसनं, एक म्हणजे आपल्या चित्रपटाबद्दलच सतत मनन चिंतन करणं आणि फावल्या वेळामध्ये मित्रमंडळीमध्ये बसून गप्पा मारणं. थोडाफार शिकारीचाही त्यांना नाद होता, पण त्यावर आपोआपच बंधन आलं. आणखीन एक धमाल असं गाणं ऐकून त्यांच्याबद्दल आपण पुन्हा बोलूया.

दादा कोंडके यांना सतत लिहित राहणं ही फार मोठी आवड होती. तसं बघायला गेलं तर शाळेत असल्यापासूनच ते कविता करत होते, कवनही रचत होते. सोंगाड्या हा चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वी कितीतरी वर्ष अगोदर त्यांनी काय ग सखू आणि माळ्याच्या माळ्यामध्ये कोंडग उभी ही पुढं अफाट लोकप्रियता मिळवलेली गाणी लिहून ठेवली होती. सोंगाड्याचे संगीतकार जरी राम कदम असले तरी या गाजलेल्या दोन्ही गीतांच्या चाली दादांनीच त्यांना सांगितलेल्या आहेत आणि सोंगाड्यापूर्वीच त्या लोकप्रिय देखील झाल्या होत्या. दादा

0: त्यांच्या उत्स्फूर्त गीतरचनेची दोन उदाहरणं सांगता येतील. एका स्नेहसंमेलनामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण एक नृत्य सादर करणार होते. माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहातून त्या नृत्य गीताची तालीम आटोपून सगळेजण बाहेर आले होते. दादांचं मुख्य ऑफिस त्यावेळेला ताडदेव एअर कंडिशन मार्केटमध्ये होतं. वेळ असेल संध्याकाळी 5:30-6 पण आभाळ भरून आल्यानं अंधारून आलेलं होतं. ढग जमा झाले होते. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असंच एकूण वातावरण होतं. दादा कोंडके यांनी गाडीच्या बाहेर तोंड काढून वर आभाळाकडे बघितलं आणि हातातला पानाचा डबा उघडला, पान खाल्लं आणि गुणगुणू लागले. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंबथेंब गळ. माटुंग्याहून ताडदेवला येईपर्यंत चालीसहित गाण्याचा मुखडा आणि अंतरात तयार झाला होता. आणि मग शेवटचा अक्षर ळ शोधत पुढची कडवी त्यांनी सोयीनुसार रचली. पण प्रारंभी जे उत्स्फूर्तपणे सुचलं ती दादांच्या प्रतिभेमुळेच. आणि अर्थातच पुढं HMV मोठी रॉयल्टी दादांना मिळणार याची गॅरंटी होतीच. गंमत म्हणजे दादांनी ते गीत रचलं होतं तेव्हा त्याची निर्मिती पांडू हवालदारसाठी होती. पण तेव्हा त्यामध्ये त्यांना तशी सिच्युएशन कुठं मिळाली नाही. आणि मग ते लिहिलेलं गीत तसंच त्यांच्या मनामध्ये आणि वहीमध्ये राहिलं. आणि पुढं बोट लावीन तिथं गुदगुल्या चित्रपटाच्या वेळेला या गाण्याचा उपयोग झाला. तसं हे गाणं चित्रित होत असताना देखील बऱ्याच अडचणी आल्या. महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर हे या युगलगीताचे गायक होते. त्यातली एक ओळ आहे, येतेस का संध्याकाळी, नको बाई तिकडं जाऊ पलीकडं, तिथं बसलाय शांतू माळी, म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ, पाणी थेंबथेंब गळ. शांताराम बापूंनी सोंगाड्याला कुत्रा बनवून दादांची आगळीक काढल्यापासून दादाही त्यांना खिजवायची संधी सोडत नसत. पांडू हवालदार वरळीच्या गटारातून चोळी अडकवलेला पिंजरा घेऊन बाहेर पडतो हा त्यातलाच प्रकार होता. या गीतातही दादांनी शांताराम बापूंना चिमटा काढलाच होता. गाण्याच्या वेळेला उषा मंगेशकर यांना ही ओळ खटकली. त्यांनी संगीतकार राम लक्ष्मण यांना या ओळीतील काही शब्द वगळण्याचा आग्रह केला. पण दादा कोंडके यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ही चर्चा चालली. दादरच्या बॉम्बे साऊंड सर्व्हिसमध्ये हे रेकॉर्डिंग सुरू होतं. शेवटी शांतू माळीच्या जागी संत माळी आला आणि अडलेली गाडी पुन्हा सुरू झाली. अशाही काही गाण्यांच्या गमती जमती ध्वनिमुद्रणाच्या वेळेला होत होत्या. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ, हग नाही बघून दुश्मन जळ.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: लावण्य रंग हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। त्यानंतर थोड्याच वेळात आमच्या अस्मिता वाहिनीच्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे।

0: नमस्कार, शुभसंध्या. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. यानंतर जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज हंगामी परवानगी दिली. त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करता येणार आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3र्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत असंही ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांचा निधी सरकारनं मंजूर केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जपानच्या रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर त्यांनी 21-16, 21-12 अशी मात केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 628 अंकांची वाढ झाली आणि तो 77,538 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 154 अंकांची वाढ नोंदवत 24,232 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन राग आहे मारवा. विलंबित गत 11 मातरिकी सवारी आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे अजित पाठक यांनी. तर ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सिप्ते हसन यांचं सितारवादन आपण ऐकलं. राग होता मारवा, त्यांना तबला साथ केली होती अजित पाठक यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या सर्व युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज 20 ऑगस्ट सद्भावना दिवस. सद्भावना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकता, बंधुभाव, शांतता असे मोठे मोठे शब्द येतात. पण कधी कधी सद्भावना आपल्या अगदी जवळच्या नात्यातही दिसते. चला अशीच एक गोष्ट ऐकूया. पुण्यातल्या एका छोट्याशा घरात अमोल आणि मीरा राहत होते. लग्नाला 8 वर्ष झाली होती. अमोल शांत, व्यवहारी, प्रत्येक गोष्ट विचार करून करणारा, आणि मीरा, तिला वाटायचं आयुष्य आधी जगायचं, गणित नंतर करायचं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण मत ती अनेकदा दोन टोकांवर असायची. त्या संध्याकाळी अमोल कागद घेऊन बसला होता. मीरा, मीरा मी काय म्हणतो, आपण नवीन टीव्ही नको घेऊया, पैसे वाचवूया, पुढच्या वर्षी घरासाठी लोन घ्यायचं आहे ग. मीरा त्याच्याकडे पाहत म्हणाली, अमोल आपण प्रत्येक गोष्ट पुढच्या वर्षासाठी ठेवत राहिलो ना तर हे आज कधी जगणार नाही. मी हे आपल्या भविष्यासाठी करतोय अगं, आणि वर्तमानासाठी काय करतोय. दोघेही शांत झाले. अमोलच्या मनात होतं, तिला माझी काळजी समजत का नाहीये, आणि मीराच्या मनात याला माझं जगणं उधळपट्टी का वाटते. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर दोघं समोरासमोर होते, पण बोलत नव्हते. अमोलने तिच्या ताटात भाजी वाढली, मीराने त्याच्या ताटात पोळी वाढली. राग होता, पण काळजी अजूनही तिथेच होती. रात्री अमोल जागाच होता. मीराकडे पाहत त्याच्या मनात आलं, यार ही चुकीची नाहीये, तिला फक्त माझ्यासारखं भविष्य दिसत नाही. त्याचवेळी मीराही त्याच्याकडे पाहत विचार करत होती, हा वाईट नाहीये, याला फक्त माझ्यापेक्षा थोडी जास्त भीती वाटते. दोघांनी काहीच बोललं नाही, पण कदाचित एकमेकांना समजून घेण्याची सुरुवात झाली होती. सकाळी अमोलच्या डब्याजवळ एक छोटी चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, टीव्ही नको घेऊया, पण कधीतरी दोघांनी मिळून फिरायला जाऊया का. अमोल हसला आणि खाली लिहिलं, ठीक आहे, पण फिरण्यासाठी पैसे मी साठवतो. मीरा उठली, चिठ्ठी वाचली आणि हसत म्हणाली, तुम्ही सुद्धा ना, सुधारणार नाही. अमोल हसला, तूही ग. बरं, मतभेद संपले नव्हते, पण भांडण संपलं होतं. कारण त्यांना एक गोष्ट कळाली होती, ती म्हणजे एकमेकांशी सहमत होणं म्हणजे प्रेम नाही, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे खरं प्रेम आहे. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्या समाजालाही लागू होते. आपली मतं वेगळी आहेत, विचार वेगळे आहेत, आवडी वेगळ्या आहेत, पण प्रत्येक वेळेला विरोध करायचा असेल तर आपण एकत्र कसे राहणार. सद्भावना म्हणजे मतभेद संपवणं नाही, तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं. मित्रांनो, आज 20 ऑगस्ट सद्भावना दिवस, या दिवसाची सुरुवात मोठ्या व्यासपीठावरून होण्याची गरज नाही, ती होऊ शकते घरात, मैत्रीत, नात्यात, अरे कुठेही. आणि कदाचित आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या एखाद्या माणसाचं म्हणणं एकदा शांतपणे ऐकताना. कारण शेवटी नाती टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट सारखी असण्याची गरज नसते, फक्त एकमेकांसाठी मनात थोडीशी जागा असावी लागते हो. समजलं मित्रांनो, तर मी समर बोबडे तुम्हा सर्वांची आता रजा घेतो आणि आता आपण वळूयात आपल्या मालिकांकडे. मित्रांनो, आता आपण ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोवरकर हिच्यासोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांजवेळ या माले तुम्हा सगळ्यांचं मी अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संध्याकाळची ही वेळ अशी असते ना, दिवसभराची पळापळ संपलेली असते. सूर्याची केशरी किरण आकाशात रंगांची उधळण करत असतात आणि नकळत आपला हात चहाच्या कपाकडे जातो. अशा या निवांत क्षणी मन भूतकाळात रमून जात किंवा भविष्याच्या विचारात गुंत. म्हणूनच आजच्या सांजवेळमध्ये आपण एक अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, आपला वेळ, आपली प्रायोरिटीज आणि नात्यांची गुंफण. आठवून बघा, शेवटचा आपण स्वतःसाठी किंवा आपल्या माणसांसाठी कधी निवांत वेळ काढला होता.

0: संध्याकाळ झाली की पाखरं जशी आपल्या घरट्यांकडे परततात, तसं आपलं मनही आपल्या हक्काच्या माणसांकडे आणि घराकडे वळतं. पण आजकालची आपली जीवनशैली पाहिली तर असं वाटतं की आपण वेळेच्या मागे धावतोय की वेळ आपल्या हातातून निसटून चाललाय. संध्याकाळची ही शांत वेळ मनाला एक प्रश्न विचारते, आयुष्याच्या या धावपळीत माणसं कुठे हरवतायत की गुंफतात. आपण नेहमी म्हणतो मला वेळच मिळत नाही, पण खरं सांगायचं तर वेळ कोणाकडेच कमी किंवा जास्त नसतो. प्रत्येकालाच दिवसाचे 24 तास मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की आपण तो वेळ कुठे आणि कोणासाठी गुंतवतो. आजच्या डिजिटल युगात आय एम व्हेरी बिझी असं म्हणणं एक स्टेटस सिम्बॉल बनलंय. मोबाईलचे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे फीड्स, ऑफिसचे मेल्स आणि डेडलाईन्स, या सगळ्याच्या नादात आपण एवढे व्यस्त झालो आहे ना की आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला किंवा स्वतःच्या मनाला विचारायला वेळच उरला नाहीये की तू कसा आहेस. आपण तासन तास चॅट करतो, पण मित्राला फोन करून 5 मिनिटं मोकळेपणाने बोलत नाही. सोशल मीडियावर शेकडो लाईक्स मिळतात, पण घरात संध्याकाळी एकत्र बसून चहा पिण्यात जो आनंद आहे ना, तो या डिजिटल लाईक्स मध्ये कुठे शोधणार. मोबाईलच्या स्क्रीनवर रंगांची दुनिया सजली, पण प्रत्यक्ष संवादाची तार मात्र तुटली. वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, फक्त संवादाची ती जुनी ओढ हरवली. मित्रांनो, वेळ नसतो असं कधीच नसतं, वेळ काढावा लागतो. आपण ज्या गोष्टीला किंवा ज्या माणसाला महत्व देतो ना, त्यासाठी आपोआप वेळ निघतो. विचार करा, जर उद्या आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्याला सोडून गेली किंवा एखादा क्षण निघून गेला, तर आपल्याला काय आठवेल? आपण केलेल्या ऑफिसच्या ओव्हरटाईमच्या वेळा की आपल्या प्रिय माणसासोबत घालवलेली ते आनंदाचे क्षण. करिअर, यश, पैसा हे सर्व आयुष्यात खूप महत्वाचे, त्यात काहीच शंका नाही. तरुण वयात स्वप्नांचा पाठलाग करणं गरजेचंच आहे, पण हा पाठलाग करताना जर पायाखालची जमीन आणि सोबत असणारी माणसं सुटली तर त्या यशाला काय अर्थ उरेल. असं म्हणतात, ध्येयाचा पाठलाग जरूर कर, पण पावले थकल्यावर उभं राहायला हक्काचं घर ठेव. जगात कितीही उंच उडलास तरी संध्याकाळी परतायला तेच आपलं अंगण ठेव. आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर 3 गोष्टींना वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्वतःचे ध्येय आणि काम, ज्याने आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो. आपली माणसं आणि नाती, जी आपल्याला भावनात्मक आधार देतात. स्वतःचा एकांत, जिथे आपण स्वतःशी संवाद साधतो. दररोज संध्याकाळी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं डिजिटल डिटॉक्स करा. मोबाईल बाजूला ठेवा, खिडकीत उभा राहून मावळणारा सूर्य पहा, थंड वाऱ्याची झुळूक अनुभवा आणि दिवसभरात काय केलं याचा जरा विचार करा. स्वतःला विचारा, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? आज मी स्वतःसाठी काही केलं का? मावळणाऱ्या सूर्याच्या या सोनेरी किरणांसोबत आणि चहाच्या एका गरम गरम कपासोबत आजची संध्याकाळ सुंदर घालवा. आपण भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासोबत. आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, शिल्पकला ही केवळ एक कला नसून ती संयम आणि भावनांची सुरेख गुंफण असते. अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. मित्रांनो, मौक्तिक काटे यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी पूर्ण केलेली असून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयातून शिल्पकला या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. तसंच नागपूर आणि विदर्भाच्या कला क्षेत्रात मौक्तिक काटे अत्यंत प्रतिभावान, अभ्यासू आणि प्रयोगशील शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसंच शिल्पकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या मोजक्याच तरुणांमध्येही त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि आज असं प्रतिभावान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आपली शिल्पकलेची पहिली ओळख कशी झाली आणि कधी झाली?
3: शिल्पकलेची पहिली ओळख म्हणायला गेलं तर मी ज्यावेळेस नागपूरमध्ये एका महाविद्यालयामध्ये होतो, शिक्षण घेत होतो, 2 वर्षाचा एक कोर्स होता. त्याच्यामध्ये शिकत असताना विविध माध्यमाची जेव्हा ओळख होत असते त्यावेळेस रंग असेल किंवा बाकी

0: कागद असेल,
1: हा
0: वेगवेगळे माध्यम असतील, तर त्याच्यामध्ये आम्हाला मातीकामाची मला एक असाइनमेंट असायची. तर मातीकाम करत असताना ती असाइनमेंट जेव्हा आमची पूर्ण झाली, त्यावेळेस सरांनी जेव्हा ती पाहिली, त्यावेळेस दोन चार लोकांना मोजकी जी होती ती सरांना खूप आवडली होती. आणि मलाही त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मला पण काम करायला त्याच्यामध्ये खूप आवडलं, कारण की ते माध्यम त्याच्या अगोदर असं कधी मातीकाम असं करायला कधी संधी नव्हती किंवा ते केलं पण नव्हतं. जेव्हा एटीडी करत असताना ते माध्यमामध्ये विशेषतः ती अजून सुद्धा मी अजून सांभाळून ठेवलेली आहे. माझ्याकडे ते दोन जे असाइनमेंट होत्या त्या अजून सुद्धा माझ्या घरी मी अजून सांभाळून ठेवलेले आहेत. तर ती म्हणजे जर का म्हणायला गेलं की जिथून आवड निर्माण झाली ते स्तोत्र अजून सुद्धा माझ्याकडे बघून मला ते खूप चांगलं वाटतं की ते मी जे काम मला जे सरांना पण इतकं अप्रिशिएट केलं होतं, मला जे खूप आवडलं होतं ते अजून सुद्धा माझ्यासोबत आहे. आणि तिथून तर आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो साक्षीदार आहे ते माझं काम, की ते मला वाढत असताना बघतंय की यार ते मी जे नी घडलो, म्हणजे मी ज्या हाताने घडलो तो आता अनेक शिल्प घडवतोय. तर मला आवडतं की ते काम प्रेरणा आहे माझ्यासाठी. आणि एटीडी मधून ते कामापासून आणि एटीडीला ती सुरुवात झाली की आपण आता पुढे शिल्पकलेची आपण वाटचाल केली पाहिजे, आणि असाच तो प्रवास होता. आणि त्या दरम्यान मध्ये आम्ही ज्यावेळेस काही काही छोटे मोठे बाहेरचे कामं करायचो, म्युरलचे वगैरे कामं करायचो, तर तिथे पण सिरामिकचे वगैरे थोडीफार ओळख व्हायची, कारण की भिंतीमध्ये आम्ही सिरामिक्सचे कामं करायचो आम्ही दोन तीन मित्र मिळून. तर तिथे पण मातीचा थोडासा जे ओळख झाली, तर ते एकूण तीच माझी मातीकामाला किंवा हे आवडणारी जी ओळख होती ती तिथून माझ्या याच्यामध्ये रुजली असं म्हणायला हरकत नाही.
1: मग तुम्ही ज्या वेळेला शिल्प घडवता त्यावेळेला मनात नेमक्या कुठल्या भावना असतात आणि ते घडवण्याची ती जी सुरुवात असते तिथून ते पूर्ण रूपाला येईपर्यंत तो प्रवास कसा असतो आणि काय भावना असतात मनात हे सगळं काम करत असताना?
0: शिल्प घडवत असताना किंवा तिची प्रोसेस जी आहे ती थोडीशी अगोदरच सुरू होते. म्हणजे ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली शिल्प आपण जेव्हा घडवतो त्याच्या अगोदर कसं होतं की विषय कुठला आहे, जर का ते रिअलिस्टिक असेल किंवा फिगरेटिव्ह असेल किंवा अमूर्त असेल, हे दोन वेगळे वेगळे विषय आहेत. तर जर का आपण ऍबस्ट्रॅक्ट जर का अमूर्त कला जर का आपण करतोय तर ती जी प्रोसेस आहे ना ती ऑनगोईंग प्रोसेस असते. म्हणजे येता जाता कधी पण काही गोष्टी बघून त्याचा संदर्भ लागतो, तर त्याचा संदर्भ लागल्यानंतर मी ते कसं काय दाखवेल, माझ्या याच्यामध्ये आहे ती वस्तूला माझ्या कामामध्ये मी कसं आणण्याचा प्रयत्न करील, तर ते तशीच तशी वाटली नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये माझा माझा दृष्टिकोन कलात्मक दृष्टिकोन काय असायला पाहिजे हे इतर वेळी येता जाता आहे ना ते मध्ये कधी कधी ते फ्लॅश होत राहतं. तर एखाद्या वेळेस रात्री मग घरी कधीतरी ड्रॉइंग करून घेतलं त्याचं, तर ड्रॉइंग केल्यानंतर सुद्धा क्लॅरिटी येऊन जाते की यार आपल्याला हे असं असं असेल. तर मग ती एक प्रोसेस ती अशी अशी पुढे जात जाते. मग ज्यावेळेस एखादं आपण स्टोन वगैरे वरती खरंच काम करायला घेतो त्यावेळेस त्याच्यावरती त्या दगडाचा आकार आणि हे बघून ते त्याच्यामध्ये बसताय का हे पण एक विचार करावा लागतो की त्याच्यामध्ये ते थोडस त्याच्यामध्ये कुठून आपल्याला कमी करायचं आहे किंवा कुठे वाढवायचं आहे, कारण की दगड तुमच्याप्रमाणे नसतो, त्याच्यामुळे ते तसं थोडस त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करावा लागतो. आणि जर का फिगरेटिव्ह ची स्कल्पचरची जर का गोष्ट केली तर त्याच्यामध्ये विषय कसा आहे, मग त्याच्यामध्ये त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो की त्याची पार्श्वभूमी कशी असेल आणि किंवा समोरच्यांनी आपल्याला हा विषय दिलेला आहे आणि या विषयाबद्दलची अशी एक साधारणपणे पार्श्वभूमी असेल तर त्याला जोडून असलेले काही काही जे महत्वाचे घटक आहे किंवा ते कंपोजिशन्स कसे असतील, फिगर्स कसा असेल, पेडिस्टल कसा असेल, मग हे सगळ्या गोष्टींचं ड्रॉइंग वगैरे करून आपण त्याची पूर्ण एक साधारणपणे त्याची पूर्ण एक हे घेऊन घेतो, अंदाज घेतो आणि मग आपण ते पुढे जातो. अशा ह्या दोन प्रकारच्या हे असतात, रिअलिस्टिक आणि ऍबस्ट्रॅक्ट आर्ट मध्ये साधारणपणे.
1: एक शिल्प पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागतो?
0: तसं पाहिलं तर डिपेंड करतं जर का त्याचा साईज काय आहे, पण साधारणपणे जर का आपण आता जर का मी एक उदाहरण दिलं तर माझी एक हायकोर्टामध्ये जी आता न्यायदेवतेची एक पुतळा लागलाय तर तो पुतळा बनवायला कमीत कमी 2 ते 3 महिने लागले होते, कारण की त्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं होतं की हायकोर्टाने आता ते नवीन जे डायरेक्टिव काढलेले की आता ती न्यायदेवता जी आहे ती आता पट्टी नसेल आहे आणि त्याच्यामुळे ते जे आहे ते त्याच्यामध्ये मला त्यांच्यासोबत बोलून की नेमकं आपल्याला पाहिजे कसं आहे, तिचा पेहराव कसा असेल, तर ते सगळं बघता त्याच्यामुळे थोडंसं आहे ना ते थोडासा वेळ लागला त्याच्यामध्ये, तरी 2.5-3 महिने साधारणपणे लागतातच, कारण की त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी 2.5-3 महिने लागतातच. आणि मग त्याचे डिटेल्स वगैरे कसे आहेत, मग ते क्लेवर कर

0: असताना त्याची ॲनाटॉमी, त्याच्या पेहरावाचे रेफरन्सेस हे सगळं बघून ते सगळं काम करायला कमीत कमी तेवढा वेळ लागतोच. आणि दगडाचं जर का आपण बघायला गेलं तर जसं आम्ही नॉर्मली आम्ही कॅम्पमध्ये वगैरे जेव्हा ऑल इंडिया कॅम्पमध्ये आम्हाला जेव्हा बोलवतात त्यावेळेस ते विशिष्ट प्रकारचे एक दगड ते लोक मागून ठेवतात, जर का मार्बल असेल, सँडस्टोन असेल.
1: दगडांचे पण वेगवेगळे प्रकार असतात का?
0: हा, दगडांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर दगडांची शिल्प घडवायची असतील तर ते तसे तुम्हाला ते बायोडाटा मागून वगैरे किंवा त्यांचे ड्रॉइंग्स वगैरे असतील कधी तर ड्रॉइंग मागून ते सिलेक्शन करून मग ते तुम्हाला कॉल करतात.
1: मग कुठल्या मूर्तीला कुठला दगड वापरायचा हे कसं ठरवता तुम्ही?
0: तसं मूर्तीला कुठला दगड वापरायचा तसं म्हणजे जर की रिक्वायरमेंट जशी असेल समोरच्यांची तसं आपण त्याच्यामध्ये पण तशी घडवतो.
1: अच्छा,
0: म्हणजे ब्लॅक मार्बल असेल आणि साधारणपणे आपल्या ह्या भागामध्ये विशेष दगडाची अवेलेबिलिटी नाही आहे, कारण की आपल्या ह्या भागामध्ये बेसॉल्टच दगड आहे, पण बेसॉल्ट दगडामध्ये मोठे मोठे ब्लॉक्स वगैरे आपल्याकडे साधारणपणे अवेलेबल नाही आहे. आणि सँडस्टोन जो आहे तो त्याच्यामध्ये ज्या क्वारीज आहे जे आपण त्याला आपण खदानी म्हणतो त्या आपल्याकडे पण लिमिटेडच आहे, त्याच्यामध्ये तेवढा मोठा दगड अवेलेबल नसतो. तर आपण तो जो दगड जो आहे तो आयदर तिकडून वगैरे राजस्थानला मागवतो किंवा वेगळ्या वेगळ्या त्याच्या जशा साऊथमध्ये पण आहे काही दगड चांगला आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे, काही गुजरातमध्ये आहे, तर असे विशिष्ट प्रकारचे दगड सगळीकडे जिथे अवेलेबल असेल तिथून तो मागवला जातो.
1: नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांमुळे शिल्पकलेत कुठले बदल झालेत?
0: तसं आता नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याची जर का दखल जर का मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आम्ही बघितलं होतं की आमचे जे सर आहेत त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की सीएनसी मशीन आलेली आहे की त्याच्यामध्ये दगड वगैरे ठेवून ती तशी सीएनसीनी पूर्ण ती मशीननी कार्व होतं. तर म्हणजे 2008-09 गोष्ट करतोय तर ती टेक्नॉलॉजी तेव्हापासून आता खूप जास्ती म्हणजे ती ह्याला आलेली आहे, म्हणजे नावरूपाला खूप चांगल्यापणे आलेली आहे. आणि आता 3D प्रिंटर्स आलेले आहेत, रेझिन प्रिंटर्स आलेले आहेत आणि मेटल प्रिंटर्स पण आले आहेत. म्हणजे तुम्हाला मेटलचे जे आम्ही जे कास्टिंग वगैरे जे मेटल्सचे आम्ही जे करवायचो ते जे आहे ते सुद्धा आता पार्ट जे आहेत ते आता मेटलची प्रिंटिंगची मशीन आलेली आहे. तर त्याची जी मशीन्सचा जे वापर जो आहे तो मला तरी वाटतं की आता आम्हाला हे म्हणून चालणार नाही की मी फक्त याच माध्यमामध्ये काम करतो किंवा मी फक्त मातीच काम करीन किंवा बाकी या तंत्रज्ञानाचा मला काही जर का उपयोग होणार नाही असं म्हणून चालणार नाही. ते पण त्याचं पण आम्हाला एक बेनिफिटच आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा समोर जातोय तर आपल्याला याचं सगळं कॅल्क्युलेशन घेऊनच चालावं लागेल. म्हणजे काही काही गोष्टी आहेत, मी जसं आता जसं पुतळ्याला मला चष्मा वगैरे लावा लागतो तर पहिले कसं आहे की आम्ही ते ताराचं जे आम्ही ते वाकवून आणि हे ते पहिले चष्मा लावायचो. तर आता आम्ही काय करतो की फोटोवरून आम्हाला जेवढा एक्झॅक्ट साईज पाहिजे असतो तेवढा तो चष्मा आम्ही ते सीएनसीमध्ये म्हणून तो लावतो. तर सोय, हा म्हणजे सोय तर झालेली आहेच खूप प्रमाणात. म्हणजे आता म्हणजे त्यांचे वेगळे प्रकारचे त्यांच्यामध्ये काही जर का आपल्याला ऍड करायचं असेल तर पहिले ते आपल्याला फ्रॉम द स्क्रॅच बनवावं लागायचं. पण आता आपल्याकडला त्यांनी जर का वेळ वाचत असेल आणि आपल्याला काही गोष्टी लवकर डिलिव्हर करायच्या असतील तर ते नक्कीच बेनिफिटेड आहे. आणि जसं 3D स्कॅनिंग वगैरे पण आलेलं आहे, म्हणजे माणूस बसलेला आणि त्याची 3D स्कॅन करून तुम्ही त्याचा स्कॅनिंग मधून काढून त्याचा एक 3D प्रिंट पण काढू शकता. तर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत त्याचे. पण असं वाटतं की शिल्पकार जे हाताने घडवतो त्याच्यामध्ये जे भाव टाकतो ते मला नाही वाटत की ती मशीन मध्ये ते येऊ शकतील, कारण की ते शेवटी एक कुठे ना कुठे ती कमांड दिलेली असते. पण आपण ह्युमन ब्रेन जो आहे हा कमांडनी नाही तर भावनांनी घडवतो. तर मला तरी वाटतं की ते घडवलेल्या शिल्पामध्ये जी आत्मीयता आहे ती तो मशीन नाही आणू शकणार असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. मी आता हे विचारणारच होती पुढे की जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे त्याचे तोटे सुद्धा असतात. तर मग तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसं त्याचा तोटा नेमका काय जाणवतो?
0: तोटा असं जाणवतो की
1: तर हे आहेच की भावना त्यात नसतातच, पण त्या व्यतिरिक्त काही आपल्याला वाटतं का?
0: त्या व्यतिरिक्त असं वाटतं की तोटा जर का असं बघायला गेलं तर पहिले कधी म्हणजे कसं होतं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण टेक्निकल सपोर्टसाठी किंवा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पण जी गोष्ट जी शिल्पकारच करू शकत होता ती त्याच्याकडे यायची. पण आता असं झालंय की जे ॲडव्हान्समेंटमुळे काय झालं की जे इंजिनियर्स आहेत की जे ज्यांनी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत तर त्यांना हे सगळे स्किल्स येतात की जे जसे झी ब्रश वगैरे आहेत ते झी ब्रश वगैरे शिकून त्याला शिल्पकला करायची काही गरज नाही आहे. म्हणजे त्याला एवढी मोठी त्यांनी
1: ओके
0: इतके वर्ष द्यायची त्याला गरज नाही आहे. त्याला जर का त्याला झी ब्रश येत आहे किंवा वेगळे वेगळे टूल्स येत आहेत त्याच्यामध्ये जर का त्यांनी त्याचं करिअर केलं तर त्याला ते येऊ शकतं. पण
1: ओके
0: हां, म्हणजे ते शेवटी आयरनी अशी की त्याला जर का माती काम दिलं तर तो मे बी तो करू शकणार नाही आणि मला मला ते करायचं असेल तर मला ते करता येणार नाही. किंवा दोघांचं असं आहे की पण जर का ठरवलं तर दोन्ही करू शकतात पण ते शेवटी चूज केलंय त्या लोकांनी की की आपल्याला तो मार्ग निवडायचा आहे. आम्ही
1: बरोबर.
0: आम्ही कसं की ते समर्पण केलं इतक्या वर्षापासून आणि त्याच्यामुळे आम्हाला ते मिळालेलं आहे. तर तोटा हाच आहे की काही काही गोष्टी आपल्याला नाही येत काही काही गोष्टी, तर ते त्यांच्या पाशी जातात. 3D प्रिंट्स करायला असतील तर ते मॉडेलिंग त्याच्यामध्ये करून घेतात. ते 3D प्रिंटचे मॉडेल छोटे छोटे मॉडेल पहिले आम्ही माती काम करून त्याचं रबर डाय काढून करायचो, पण आता ते डायरेक्ट 3D प्रिंट्समधनं येतात आणि मग त्याचे डाय टाकून मल्टिपल प्रिंट्स काढले जातात.
1: ओके ओके
0: तर ह्या गोष्टी आहेत, पण तरी त्याला एक हाताने फिनिशिंग म्हणा किंवा काही काही बारीक डिटेलिंग म्हणा, तर ते बारीक डिटेलिंग ते हाताने तुम्हाला करावे लागतातच. तो एक हे आहेत शेवटी, म्हणजे टेक्निकल ह्याच्यासाठी शिल्पकाराचा जे ब्रेन आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो त्या एका त्या ह्याला येणं थोडंसं कठीण आहे असं मला वाटतं. कारण की त्याला त्याला ते ह्याच्यामध्ये घडवता येतं, त्याला ते PC वरती घडवता येईल, पण 3D मध्ये ऍक्च्युअल जे घडवणं असतं ते बहुतेक त्याला तेवढं
1: तेवढं
0: जमणार
1: परफेक्शन नाही
0: जे.
1: येणार.
0: आणि जर का आम्ही जर का ते सॉफ्टवेअर शिकलो तर उलट आम्ही नक्कीच ते खूप चांगलेपणे घडू. कारण की आम्हाला 3D चं आणि डायमेन्शन्स लाईट्स शेड्स हे सगळं इतका चांगला आम्हाला अभ्यास असतो की आम्ही ते करू शकतो. पण ते समावती लायकिंग नाहीये की परत ते PC वरती बसून शिल्प घडवणे. आम्हाला कसं की स्वतः त्याच्यामध्ये उतरून मातीचा हाताला स्पर्श करून ते घडवणं एक आम्हाला जास्ती मोठे म्हणजे आम्हाला समाधानकारक वाटतं की त्या PC पेक्षा.
1: अगदी. या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अनेक नामवंत पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलंय, तर त्या सगळ्या पुरस्कारांविषयी काय सांगाल?
0: पुरस्कारांबद्दल तर असं आहे की जेव्हा नागपूरला साऊथ झोनचा म्हणजे एक हे होता एक्झिबिशन होतं जेव्हा साऊथ सेंट्रल झोनचं 2008-09 ला, तर त्याच्यामध्ये मी एंट्री पाठवली होती. तर माझ्या जीवनामध्ये तसं ते प्रोफेशनल लेवलवरचं ते एक अवॉर्ड होतं साऊथ झोनचं, आणि विद्यार्थी दशेमध्ये जर का महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनी होते तर त्याच्यामध्ये सेकंड इयरला एक मी एक मेटलची एक मूर्ती बनवली होती. तर त्याच्यासाठी मला सगळ्यात पहिल्यांदा जे शिल्पकलेमधलं सगळ्यात पहिलं जे काही पुरस्कार होता तो महाराष्ट्र राज्य कलेचाच होता. ती त्यावेळेस औरंगाबादला त्याचं नाशिकला त्याचं त्यावेळेस प्रदर्शनी होतं 2007ची गोष्ट आहे. ते पण अनुभव म्हणजे कसं की सगळे विद्यार्थी काम करतात आणि मग ते ती एंट्री पाठवावी लागते आणि मग ते जजेस पॅनल त्याला जज करून मग त्याच्यामधनं सिलेक्शन करतात. ते पण एक इंटरेस्टिंग होतं कारण की मी मेटलमध्ये पण कधी त्याच्या अगोदर कधी काम केलं नव्हतं. मी पहिल्यांदाच त्याच्या मेटलमध्ये काम केलं होतं.
1: अरे वा.
0: ते सुद्धा काम अजून ठेवलेलं आहे घरी, म्हणजे सगळ्या घरी आहेत. आणि त्याच्यानंतर जर का बघायला गेलं तर 2000 जसं मी मगाशी मेन्शन केलं की 2009 ला जे साऊथ झोनचं अवॉर्ड होतं त्याच्या पुढे बॉम्बे आर्ट सोसायटीचा एक अवॉर्ड होता आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचा जवळपास 100 वर्ष म्हणजे जवळपास 100-125 वर्ष झालेली त्याला सुरू होऊन बॉम्बे आर्ट सोसायटीला, म्हणजे खूप अगोदरची संस्था आहे कार्यरत आहे ती. आणि त्याच्यानंतर 2012 ला मी आपल्या याचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरसाठी ज्युनियर फेलोशिपसाठी मी भरलं होतं.
1: अच्छा.
0: तर ती 2 वर्षासाठी अपकमिंग आर्टिस्ट लोकांना ती फेलोशिप देतात. तर मला ती 2012 ला मिळाली होती. 12 ला इंटरव्ह्यू देऊन दिला होता मी. दिल्लीला असतो त्याचा इंटरव्ह्यू. तर ती मला मिळाली होती. तर ती 13-14-15 च्या काळामध्ये अशा 2 वर्षासाठी ती मिळाली होती. तर ती ते सगळ्यात मोठं असं मला वाटतं की ती मिळणं म्हणजे तुम्हाला रिकग्निशन जे भारत लेवलचं असतं ते समोर तुम्हाला कुठेतरी रिकग्निशन मिळालं. तर पासआउट झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर ते मी तिथे अटेम्प्ट केलं होतं आणि मी सगळे कामं वगैरे घेऊन गेलो होतो तिकडे.
1: अच्छा.
0: तर त्यांनी कामं बघून इंटरव्ह्यू घेऊन मग ते त्यांनी तो अवॉर्ड दिला होता. आणि मग त्याच्यानंतर एक प्रफुल्ल डहाणूकर एक अवॉर्ड आहे आणि तेलंगणा राज्य कलेचा एक अवॉर्ड होता हैदराबादला, तो पण एक मिळाला होता. आणि आयफॅक्स दिल्लीचा आहे, आयफॅक्सचा एक अवॉर्ड आहे.
1: अच्छा.
0: तो पण एक मिळाला होता. तर हे सगळे मोजकेच अवॉर्ड आहेत पण ते तुम्हाला जेव्हा असं रिकॉग्निशन मिळतं त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटतं की यार तुमचं कामाला कुठे ना कुठे भारता भारता म्हणजे मतलब वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून तुम्हाला पावती मिळाली आणि तुम्हाला कुठे ना कुठे
1: अगदी
0: एक ओळख मिळते, तर ते बघून
1: बरोबर.
0: छान वाटतं असं. आणि

0: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: माझा संदेश फक्त एवढाच असेल की या क्षेत्राकडे येण्याचे म्हणजे मी आव्हान करीन, की कारण की हा जो क्षेत्र जो आहे तो तुम्हाला म्हणजे नुसतंच बाह्य रूपही नाही, पण तुम्हाला आत्मिक पण एक वेगळं वेगळ्या प्रकाराने तुम्हाला एनरिच करतो आणि तुम्हाला एक शांती देते. आणि आजकालच्या जी जे धावपळीचं जीवन आहे ते मला तरी वाटतं समोर तुम्ही जर का कुठल्या कलेला जोडलेले असाल ना, तर या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हालाच एक स्वतःचा एक खूप मोठा आधार आहे. तुम्हाला कोणाच्याकडे जायची अशी गरज पडणार नाही आणि ह्याला तुम्हाला समर्पण जसं आपण तुम्ही करता कुठल्या तरी क्षेत्राला, तर ते क्षेत्र तुम्हाला कधी असं असं एकटं सोडत नाही. तर हे क्षेत्र मला असं वाटतं की कधीही तुम्हाला असं एकटं नाही सोडत, तुम्हाला असं एकदम असं नेहमी इतकं चार्ज अप ठेवतं ना, की काय की एक काम झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कामासाठी काय येईल कसं येईल त्याच्यासाठी ते नेहमी मेंटल एक प्रिपरेशन असतंच तुमचं नेहमीचं. तर हे क्षेत्र जास्तीत जास्त लोकांनी निवडावं. शिल्पकला पण आपल्या भारताचा जे जसं संस्कृती आहे ती ती आपण मंदिर मंदिर परंपरा म्हणा किंवा बाकी जितके पण आहे गायन वादन हे जितके पण आपली संस्कृती आहे ती कलाकारांनीच समोर कुठे ना कुठे जपलेली आहे. तर मला तरी वाटतं की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्याचा प्रचार प्रसार करावा. आणि आता खूप त्याला स्कोप पण खूप आहेत, तर सगळ्यांनी ह्याला घ्यावं. त्याचे शिल्पकला म्हणा किंवा व्हिज्युअल आर्ट्स म्हणा किंवा परफॉर्मिंग आर्ट किंवा ललित कलेची संबंधित असेल, तर मी तर म्हणतो की त्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठली नसेलच.
0: नक्कीच सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. तर मित्रांनो, सद्भावना म्हणजे मतभेद टाळणं नाही तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं. याच विचारासोबत आजच्या कार्यक्रमाची इथेच सांगता करतो. मी समर बोबडे आपला निरोप घेतो. आपण ऐकत होतात नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साकरकर. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत माणसं जोडत राहा, मन जपत राहा. चला नमस्कार.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी

0: आपली जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz.
1: गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत. संगीत अरुण पौडवाल यांचं आहे आणि चित्रपट आहे माझं घर माझा संसार.

श्रोते हो याबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. रामदास बलांडे हे गेल्या 22 वर्षापासून विमा सल्लागार म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत.
1: माझ्या कवितेची सुरुवात मी प्रथम भक्तिगीतेतून करतोय. भक्तिगीताचं शीर्षक आहे चलग गंगू. चलग गंगू हरी नामा तरंगू, आली ग गंगू आषाढीची वारी, दिंडी चालली पंढरपुरी, भगवा घेऊन खांद्यावरी, करूया ग आषाढीची वारी. चल दिंडीचा आनंद घेऊ, चलग गंगू हरी नामा तरंगू. माझा चैतन्य हा वारकरी, हरपूनी तहान भाकरी, टाळ मृदंगाच्या तालावरी, नाचतो विठ्ठल दरबारी. चल आपणही ठेका धरू, चलग गंगू हरी नामा तरंगू. या पायी दिंडी सोहळ्यात मुखी हरिनामाचा गजर, सायंकाळ दिंडी विसाव्यात नित्य हरिकीर्तनाचा जागर. चल हरिकीर्तनात रमू, चलग गंगू हरिनामा तरंगू. माऊलीचा हा दिव्य सोहळा, झाली लाखो वारकरी गोळा, फुला भक्तीचा मेळा, हरिनामाचा लागला लळा, काय पंढरीचा महिमा सांगू, चलग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या पंढरीची दर्द वाट, बघा रमणीय तो दिव्य घाट, होतो स्वर्गी आल्याचा भास, असा हा आनंदी सोहळा खास, चल ह्या वारीचा आनंद लुटू, चलग गंगू हरिनामा तरंगू, चलग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माझं बोचणार सत्य. माझे सच्चे काटेरी शब्द तुम्हा जखमा करून जाते, कारण शब्दातील दडलेले सत्य तुम्हा अर्थहीन वाटते. खूपच जास्तीचं बोलतोय खरं तर मी मनापासून, स्वभाव माझा मन मोकळा ह्या तर शब्द येतापासून. असत्य पडते पचनी आज बोचती सत्य मना मनाला, कसं उलगडून दाखवू मी शब्दातील सत्य जनाजनाला. हल्ली माझ्या सत्य शब्दावर कुणी विश्वास करीत नाही, असत्य भारी खोट्यांची आरी, झाली ही समाजाची रीतच न्यारी. माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नाही कुणाचेही मन, माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नाही कुणाचेही मन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन.

माझ्या ह्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माळ रान. सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोसभर, सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोसभर, पक्क्या रस्त्यातून घेतला नागमोडीचा आकार. नाल्याकाठी शेत माझं तिथं होतं जांभूळ बेट, विविध रान फुलांनी फुलतोय तिथे वसंत. नाल्याचा तो खळखळाट मिळतोय पाझर तलावात, पान कोंबळ्याची पंढरी भरते ह्या जलतरणात. धीरविरते रानपाखर येथील दर्द झाडावर, दिवसभर चरती गुर माझ्या रानमाळावर. श्रावणातील हिरवळ घालती डोळ्यांना भुरळ, असं सुपीक शेकत माझं सुंदर हे माळ रान, सुंदर हे माळ रान. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कलियुग फिरलं. असं कसं झालं आता कलियुग फिरलं, असं कसं झालं आता कलियुग फिरलं, आई बापाला मुलं आज पारखं झालं. कोणी नाही आज कुणाचं ना उरली राती रक्ताला, कोर्टाच्या दारी नेतात अवलादी बापाला. संपत्तीच्या वारसासाठी अवलादीचा मार, वारसानंतर बापाला आश्रमाचे दार. नाही राहिली माणुसकी कोणी ना राखतो विमान, सक्का भाऊच झाला आज भावाला बेईमान. भाऊकीतील वाद हा चरट्यावर आला, इंचभर जागेसाठी कोर्ट दरबारी गेला.

थोरामोठ्यांना आज नाही उरला हो आदर, जो तो झाला स्वार्थी नाही कुणाची कदर, नम्रता ना सहनशीलता, रस्त्यावरच रोज राडा, किरकोळ वादातूनी पडतोय रक्ताचा सडा, उच्च शिक्षित तरुणात आज विकृती शिरली, हाप चड्डी घालूनी संस्कृती बिघडली। माझ्या चौथ्या कवितेचं शीर्षक आहे बाप माझा स्वाभिमानी दाता। काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता, काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता, घाम गळूनी पिकतोय मळा, आईत देशाचा तो पोशिंदा, आईत देशाचा तो पोशिंदा, घाम गळत बाप शेतावरी कष्टो कष्टाची चाकरी, ह्या काळ्या आईच्या सेवेतून खातो स्वाभिमानाची भाकरी। माझ्या ह्या शेतकरी बापाला कधी शांत झोप नसते, नैसर्गिक आपत्तीची त्याला सतत काळजी लागून असते, त्यात माझ्या लग्नाची दिरंगाई सतवते आज माझ्या बापाला, हुंड्यापायी लग्न जुळेना आमदाच्या बाई सालाला, रात्रीचा दिवस करून बाप काढतोय पीक पाणी शेतावर, त्याची कधीच नसती नजर सरकारच्या पुरस्कारावर, शेतकरी वर्गाची सरकारनं कधीच घेतली नाही हो दखल, ह्या शेती निगडीत प्रश्नाचा कधीच झाला नाही उकल, रात्रंदिवस बाप शेतावर, त्याला कधीच नसते शासकीय सुट्टी, पाणी हा पावसातही असते त्याची शेतावर जागून दिवटी। माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो आली, माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो आली, नित्य घाम गाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली, नित्य घाम घाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली। माझ्या सव्या कवितेचं शीर्षक आहे अराजकता। भीती न उरली कुणाला नाही धाक कायद्याचा, भीती न उरली कुणाला नाही धाक कायद्याचा, नित्य अत्याचारी घटनेनं भरतोय घडा पापाचा, वाढला आहे दोष गाव गुंडांचा आम रस्त्यावरच रोज राडा, वाढला आहे दोष गाव गुंडाचा आम रस्त्यावरच रोज राडा, खंडणीसाठी पडतोय रक्त मासाचा सडा, नाही सुरक्षित आया बहिणी घातला कळस गाव गुंडांनी, गाजतोय सोशल मीडिया आज अत्याचारीच्या घटनांनी, भरलं ह्या गुन्हेगारीनी शहर आणि मोहल्ला, किरकोळ वादातून घडतो तलवारीतून हल्ला, अतिरिक्त झाला आता गैरवर्तनाचा आज, हल्ली प्रत्येकाच्या अंगात संचरलाय माझ, वडील धाऱ्यांचा कुणीच करीत नाही हो सन्मान, हळदीकडूनच होतो जन्मदात्याचा अपमान, वाढली ही अराजकता, संस्कारही न झालं वागणं, या निर्दयी समाजात झाले निरागस जगणं, झाले निरागस जगणं।

शीर्षक आहे हुतात्म्याचे बलिदान. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हाक कानी, नको वेचू दुःख आई आली भूमातेची हाक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आलिंगन. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हाक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आधी आलिंगन. हुतात्म्याचे हे बलिदान आहे श्रेष्ठ दानातून दान. ओवला हा देश संकटात दे आनंदाने तू होकार, ओवला देश हा संकटात दे आनंदाने तू होकार, करतो शत्रूचा पी नास घेतो स्वातंत्र्याची आन. हुतात्म्याचे ही बलिदान आई श्रेष्ठ दानातून दान. सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, मी एका थोर हुतात्म्याला स्वातंत्र्यासाठी जन्म दिला. हुतात्म्याचे ही बलिदान आई श्रेष्ठ दानातून दान आहे श्रेष्ठ दानातून दान. कवितेचं लेखन करता करता मी आता प्रेम काव्याकडे देखील मी काही लिखाण केलेलं आहे. त्यातली एक कविता आहे, त्याचं नाव आहे वीरह. तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, जागतोय ग त्या आठवणी तेव्हा दाटून येते डोळ्यात पाणी. तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तेव्हा त्या गोड क्षणाची मी आठवणी जागत असतो. तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तू दिसल्यावर मनात तो एक

एक आनंद दाटत होता तेव्हा तो ख्वालीचा रस्ता सुगंधमय वाटत होता. आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, ऐनवेळी साथ सोडणी माझ्या काळजाला धक्का दिला. गेले ते आपले क्वालिचे दिवस, आता तू कधी भेटणार नाही. या गॅदरिंगच्या प्रयोगासाठी क्वालिज मित्र पुन्हा होणार नाही, क्वालिज मित्र पुन्हा होणार नाही. माझ्या कविताचं शीर्षक आहे जय पराजय. जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, या आयुष्याच्या वाटेवर असते आपले संग. विजय उत्सवाची लहर, विजय उत्सवाची लहर मनाला आनंद देणारा क्षण. बदलत असते वेळ क्षणाक्षणाचा हा खेळ. नका खचू पराभवानं विजयासाठी पुन्हा लढावं, विजयाच्या शर्यतीसाठी आत्मविश्वासात उठावं. जीवन आहे छापा काटा दुःख सुखाच्या या वाटा, जीवन आहे छापा काटा दुःख सुखाच्या या वाटा, जय पराजयातून उजळती नव्या स्वप्नांच्या वाटा, नव्या स्वप्नांच्या वाटा. माझ्या कविताचं शीर्षक आहे गण. जिकडे तिकडे क्षती अनंत आहे का याचा काही अंत, जिकडे तिकडे क्षती अनंत आहे का याचा काही अंत, असा हा निळ्या रंगाचा मंडप जगल आहे दूर माप. अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात, अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात, दिसते नभ हे क्षितिज समांतर, दिसते नभ हे क्षितिज समांतर, त्यावर खेळतोय जणू भास्कर, ह्या भास्करमुळे शोभा नभात उधळणे देतो जगी प्रभात, उधळणे देतो जगी प्रभात. आज फेटा हा दुर्मिळ झाला तरी फेटा आपला आत्मचरित्रातून काहीतरी सांगतोय आपल्याला. त्याची मी रचना केलेली आहे व्यथा फेट्याची. जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, सर्वांच्या डोळीवर माझं भडक अस्तित्व दिसायचे. राजे महाराजे देखील मला आदरानं स्वीकारत, रोबदार व्यक्तिमत्वातून राज्य कारभार चालवत. खरे तर माझ्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, खरे तर माझ्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, गावाचा पाटील म्हणून उर्वाप्तार मिळतंय. माझ्यामुळे तुम्हाला उर्वाप्तेचा मान ज्येष्ठतेतून मिळतंय, प्रामाणिकपणाची शान. आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर, आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाखरांनो तुम्हाला. पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, या घोर संसारातून तुमची कशी मुक्तता. नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हा प्रपंच संसार हवे तुमचे जीवन मला. पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, तुम्ही ह्या थोर गगनात निर्भय जीवन जगती. नाही तुम्हाला शत्रू नाही कुणाशी वैर, खरं तुमच्या जीवनात नाही कसला घोर. पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, उंच नभात उडण्यात होत असेल दंग, उंच नभात उडण्यात होत असेल दंग. तुमच्या ह्या जीवनात नाही कुणाची बंधन, नाही थोर संकट, स्वातंत्र्य हे जीवन. पाखरांनो तुम्हाला आहे का कसले दुःख, कसे निरोगी शरीर किती चांगले सुख. नाही बिमारी ना दवा मिळते नभातील शुद्ध हवा, नाही बिमारी ना दवा मिळते नभातील शुद्ध हवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा.
माझ्या कवितेचं शीर्षक आहे आता

माझा गाव, माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, विशी समोर वडाचे झाड तेथे हनुमंत मंदिर, वडाच्या शेजारी मोठा माझा वाडा तो चौकाचा, बांधलेला तो जुना माझ्या प्रिय आजोबांचा, गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा, गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा, असा गाव बघुनी माझा सुटतो प्रेमाचा जिव्हाळा, असा गाव माझा वसला सुंदर दाट या फुलझाडीत, नदीचा तो खळखळ नाद भरतो रात्रंदिन कानात, आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, तिच्या ह्या जलवेगातून फुलविते वृंदवन, माझ्या गावाची सुधारणा त्या रुंद रस्त्याची रचना, जणू काही वाटते बघा छोट्या शहराची ही योजना, नाही दिसणार तंटा भांड आज येथे या समाजात, नाही दिसणार तंटा भांडण आज येथे या समाजात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात।

0: भरूडचे बोल आहे, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, नवरा हवा हुंडानं घेणारा, नवरा हवा हुंडानं घेणारा, माया जीवाला जीव देणारा, नवरा हवा हुंडानं घेणारा, माया जीवाला जीव देणारा, असावा मला समजून घेणारा, असावी त्याला दया माया, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, असावा नवरा स्वाभिमानी, एक नारी एक वचनी, असावा नवरा स्वाभिमानी, एक नारी एक वचनी, रामासारखा एक बाणी, राम भक्तीचा असा वळा, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, गुटका नको त्याला दारू नको, गुटका नको त्याला दारू नको, कसल्याही व्यसनाच्या आरी नको, असावी गळ्यात माळ मुखी हरिनाम, असावी संप्रदायाची त्यावर छाया, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, व्यसनी नवरा नको गवाया।
1: रामदास बलांडे यांचं कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं।

बरं आहे तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37

0: वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडं होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: मानवनिर्मित जंगल, पारंपारिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
4: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
3: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
7: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
8: हर घर सूर्य घर।
9: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटे खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15

0: दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांमधल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131.5% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. 1 जूनपासून कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून या विभागात सरासरीच्या 103.5% पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्व घटकांना हे आदेश लागू असतील. या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतं आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOs मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. शेवटी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं, त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंडे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या गाऊ घाळकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सागरी महासत्ता होण्यासाठी भारताला कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नाविकांचं कल्याण यावर विशेष भर द्यावा लागेल असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. मुंबईत लोकभवनात 63व्या सागरी दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशात 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 हून अधिक मान्यताप्राप्त भरती आणि नियुक्ती संस्था कार्यरत असून या संस्थांनी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांशी सहकार्य करावं असं राज्यपाल म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं राज्य शासनातर्फे त्यांच्या समग्र वाङ्मयाचा हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवाद करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत 1 दिवसीय अनुवाद कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वी जयंती वर्ष असून केंद्र आणि राज्य सरकार यानिमित्तानं विविध उपक्रम राबवणार आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीनं 2012 प्रकाशित केलेला महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा 861 पानांचा ग्रंथ 7 भाषांमध्ये अनुवादित केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत शासन करेल असं शेलार यांनी जाहीर केलं.

0: प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 2421 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी 885 तर नॉन पेसा क्षेत्रासाठी 1536 जागा राखीव आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अशी सर्व पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी दिली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटापेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिश्नोई यांचाही या समितीत समावेश आहे. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी द्यावीत अशी मागणी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसारखे प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले. आपला पक्ष एनडीए सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्हाला महामंडळांमध्ये 1-2 अध्यक्षपदं आणि 30-40 सदस्यपदं द्यावीत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत सत्तेत सहभाग द्यावा असंही आठवले म्हणाले. आठवले यांनी यवतमाळमध्ये सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला, पीक विम्यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहर परिवर्तन गटाची स्थापना केली आहे. त्याचा प्रारंभ मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये झाला. मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज शहर परिवर्तन गटाचं उद्घाटन करण्यात आलं. शहरांचं बकाल रूप आणि गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी हा मंच सुरू केला आहे. तो केवळ काँग्रेसचा मंच न राहता शहराच्या विकासाकरता काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असेल. सामान्य नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुणाई आणि विशेषतः जेनझीसाठी या उपक्रमाची दारं खुली आहेत असं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊ ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:10 आणि 23 सेकंद झाले आहेत.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या आवाजात बेटी बचाव गीत आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यवहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. याबाबतच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, राज्यात 1989 पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येते.

0: आहे. मुंबईनं नेहमीच देशभरातल्या नागरिकांना सामावून घेतलं आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. त्याचवेळी महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृती यांचा अभिमान राखणंही तितकंच आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
1: महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही प्रामाणिक भूमिका आहे. आणि मुंबई तर सगळ्यांना कुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या, पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा राहिलेली आहे. परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे, तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्याकारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही सुरुवात करतोय. रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे. परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे. 1,65,600 अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये. व्यावहारिक मराठी ज्ञान हे कायद्याच्या कक्षेमध्ये तेवढंच आहे. त्यामध्ये मी असं कधीच म्हणणार नाही की परराज्यातून आलेल्या आमच्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी घरी गेल्यानंतर सुद्धा मराठीमध्ये कुटुंबियांसोबत मुलांबरोबर म्हणजे बोलले तर आनंद आहे, म्हणजे कुटुंबियांबरोबर पूर्णतः मराठीत बोलले तर खूपच आनंद आहे त्या गोष्टीचा. परंतु आमच्या दृष्टीनं फक्त व्यावहारिक नॉलेज हेच महत्वाचं आहे. उद्या आम्ही असंही त्यांना सांगत नाही की तुम्हाला एवढं मराठी आलं ना चला आता मराठीमध्ये पीएचडी करा, असंही आम्ही सांगणार नाही. घरात जाऊन मराठीत बोला असंही आम्ही सांगणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठी वर आमचं प्रचंड प्रेम आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असल्याकारणानं मराठी भाषा फार मोठी आहे, हजारो वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे आणि त्याचबरोबर ही मराठी तर तुम्ही बोला पण प्रवाशांनाही मी आवाहन करणार आहे. कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आम्हाला हेही सुद्धा सांगितलंय की साहेब ही वेळ आली नसती तुमच्यावर ही कारवाई करायची, जर आमच्या बरोबर प्रवाशांनी जर मराठीत संवाद साधला असता तर आम्ही कैक वर्षापूर्वीच मराठी शिकलो असतो, आम्हाला मराठी शिकवणी घ्यायची आज वेळ आली नसती. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा समोरचा जो रिक्षा टॅक्सी चालक आहे तो अमराठी असं समजून त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये नव्हे तर जरी तो अमराठी असेल तरी त्याच्याबरोबर मराठीतच बोला, जेणेकरून आपली मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचू शकते.
0: श्रोते हो, परभाषक रिक्षा टॅक्सी कॅब चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण प्रबोधन आणि परीक्षण करण्यासाठी एक मोठी यंत्रणा सरकारनं उभारली. याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि साहित्यिक डॉ प्रदीप ढवळ.
2: अमराठी भाषिकांसाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान जो परिवहन विभागाच्या वतीने व राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 1 मे 2026 ते 15 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत राबविण्यात आला. खरं म्हणजे हा विषय परिवहन विभागाचा असला तरी परिवहन विभागाने शिकवायचं धोरण काही नव्हतं आणि अशा वेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढे येऊन हे अभियान राबवायचं ठरवलं आणि यासाठी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांना त्यासाठी बोलवण्यात आलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संकल्पना मांडली आणि मग यावरती काही ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली अरुण म्हात्रे असतील, प्रवीण दवणेवरे असतील, ही सगळी आमची मंडळी एकत्र येऊन एक सिलेबस आम्ही तयार केलं. हे जे काही रिक्षा चालक ऑटो ओला उबेर किंवा टॅक्सी यांना काही ग्रॅमॅटिकली मराठी बोलायची गरज नव्हती पण यांना निदान कस्टमर किंवा आपल्या पॅसेंजर बसल्यापासून ते प्रवास संपेपर्यंत जी काही व्यवहारी बोलायची भाषा

0: होती, म्हणजे मला इकडे जायचं आहे, कुठे थांबू, सीएनजी मला भरायला जायचं आहे, अशी साधी साधी वाक्य त्यांच्याकडनं आम्ही पाठ करून घेतली आणि मग त्यातून एक 16 वाक्यांचं सिलेबस तयार केलं. आता महाराष्ट्रभर जवळजवळ 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला सगळं अभियान राबवायचं होतं आणि म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ आणि इतर काही साहित्य संघांची मदत घेऊन जवळजवळ महाराष्ट्रभर 1600 शिक्षक आमचे काम करत होते. यामध्ये असं की पटकन काही त्यांना 16 वाक्य शिकवायची नव्हती, एका तासामध्ये 4-4 वाक्य असे 4 दिवस आणि मग चौथ्या दिवशी त्यांची ओरल, त्याच सिलेबसवरती त्यांची ओरल घ्यायची ठरलेली होती. मला अतिशय आनंदाने आहे ते सांगावं असं वाटतं की एकूणच संपूर्ण राज्यामध्ये 1,65,600 प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,423 लोकांना महाराष्ट्रभर आम्ही मराठी भाषा संवाद भाषा या अभियानातनं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट प्रदान 17 ऑगस्ट 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत त्या 16 संपन्न झाला. या 16 प्रचंड प्रतिसाद होता, म्हणजे आम्हाला तर खूप चांगले चांगले अनुभव आले आणि 6:30 देखील आम्ही क्लासेस सुरू केलेले आहेत. उदंड असा प्रतिसाद मिळाला. एकूणच या सगळ्या 1,65,600 साधारणतः 7,750 लोक ही नापास झाली, त्यांची पुनर्परीक्षा घेण्यासाठी म्हणून विनंती आम्ही शासनाला केलेली आहेत आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जवळजवळ अजूनही 24,000 लोक वेटिंग वरती आहेत, तर त्याबद्दलही शासन नक्की धोरण घेईल आणि त्यांना पुन्हा या क्लासेसमध्ये येण्याची संधी मिळणार आहे.
1: श्रोते हो, सरकारी पातळीवर आयोजित केलेल्या अशा अभियानामध्ये समाज सहभागी होत नाही, तसंच ज्यांच्यासाठी आयोजन केलं आहे त्यांचाही प्रतिसाद मिळत नाही असं बरेचदा दिसून येतं. या अभियानामध्ये कोणाचा सहभाग होता आणि चालकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे देखील प्रदीप ढवळ यांच्याकडून जाणून घेऊया.
0: एक साहित्यिक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेची जवळजवळ आमची सगळीच टीम अगदी पालघर पासून ते बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही दौरे करून उत्तम असा प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्येच जवळजवळ 75,000 आपण अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर बांधवांना शिकू शकलो याचा एक प्रचंड मोठा आनंद मला इथे व्यक्त करावा असा वाटतो. आणि ठाण्यामध्ये उत्तम प्रतिसाद जवळजवळ मिळाला. ठाण्यामध्ये जवळजवळ 30,000, ज्याच्यामध्ये नवी मुंबई, पालघर, ठाणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र. आता उरलेल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय फारसा असं मराठीचे धडे घ्यावे लागले नाही, कारण सगळ्यांचीच भाषा तशी उत्तम असल्यामुळे जरी अमराठी असले साधारण एक तिकडे 10,000 देखील आपल्याला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे MMR एरिया सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. आता हे मिशन पुढे चालू राहावं असं उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आणि थोडासा हा विरोध कुठेतरी होत असतो, तसा तो विरोधही झाला पण फारसा विरोध कुठे आम्हाला जाणवला नाही. प्रत्येक क्लासमध्ये प्रचंड गर्दी होत होती आणि प्रत्येकाला असं जाणवत होतं जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राने आपलं मोठं केलं आहे, महाराष्ट्रामध्ये रोजीरोटी आपण कमवतो तर आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आम्हाला प्रामुख्याने जाणवत होती आणि त्यांचा उत्तमचा प्रतिसाद प्रतिक्रिया आम्हाला मिळत होती. त्यांची मौखिक परीक्षा झाली. ती परीक्षा म्हणजे जे सिलेबस आम्ही शिकवलं ना त्याच सिलेबसवरती आम्ही प्रश्न विचारत होतो. त्यावेळी मग RTOचे अधिकारी होते, आमचे प्रशिक्षक घेणारी मंडळी होती, एखादा साहित्यिक त्यामध्ये असायचा आणि ओरल आम्ही परीक्षा त्यांची घेतली आणि त्याही परीक्षेत त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. म्हणजे काय काय ठिकाणी अगदी शाळेतले मुलगे कसे असतात अशी पाठ करत सगळी ती वाक्य आलेली होती, असेही अनुभव आले. आणि थोडं म्हणजे परप्रांतीय हे सगळी मंडळी मराठीवरती देखील उत्कटपणे प्रेम करत असताना आमच्या लक्षामध्ये आलं, त्यांचाही प्रतिसाद उत्तम होता असं मला येथे आवर्जून सांगावं असं वाटतं.
1: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना दाद न देता आडमुठी भूमिका घेणाऱ्या चालकांविरोधात कायद्याच्या चौकटीत परिवहन विभाग कारवाई करणार आहे. ही कारवाई कशा स्वरूपाची असेल, कारवाईचे काय टप्पे असतील ते जाणून घेऊया ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याकडून.
2: महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 स्पष्ट म्हटलेला आहे की सार्वजनिक वाहन ज्या क्षेत्र चालविणार आहे त्या कार्यक्षेत्रातील त्या वाहन चालकाला त्याचे भौगोलिक ज्ञान

0: तसेच मराठी भाषा आणि त्या भागात जास्त बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाव ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे कामचलाव ज्ञान येणं आवश्यक आहे. तसेच 12 ऑगस्ट 2026 नवीन नोटिफिकेशन निघालं. या नवीन नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठी भाषेचे जुजबी नॉलेज प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे जुजबी नॉलेज प्राप्त करून घेतल्यास तर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते. तर ज्या चालकांनी जुजबी नॉलेज किंवा मराठी भाषेचं ज्ञान जर प्राप्त करून घेतलं नाही त्यांच्यावर आमच्या वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाणार आहे. आमच्या वायुवेग पथकामध्ये मोटार वाहन निरीक्षक असतात. ह्या मोटार वाहन निरीक्षकांमार्फत ही कारवाई केली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन निरीक्षक त्यांच्याशी मराठी भाषेत बोलतील आणि त्यांनी जर मराठी भाषेत प्रतिसाद दिला नाही तर जागीच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आता ही कारवाई कशाच्या स्वरूपाची असेल तर जे रिक्षा चालक मराठी भाषेत बोलणार नाही अशा रिक्षा चालकांना जागच्या जागीच नोटीस दिली जाणार आहे. साधारणतः ही 1 महिन्याची नोटीस असणार आहे. म्हणजेच 1 महिन्यामध्ये त्यांनी मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्या कन्सर्न ऑफिसमध्ये जाऊन आपल्या मराठी भाषेविषयी ज्ञान प्राप्त झाल्याचे सांगावे. त्यानंतर जी काही पुढची कारवाई म्हणजे बॅचवर केली जाणार आहे ती त्यांच्यावरची टळू शकेल. जर ह्या 1 महिन्यामध्येही त्यांनी आपलं मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर 3 महिन्याकरिता त्यांनी जो आमच्या विभागाकडून प्राप्त करून घेतलेला बॅच आहे तो बॅच सस्पेंड केला जाणार आहे. आणि ह्या 3 महिन्याकरिता त्यांना पुन्हा मराठी भाषा शिकण्याची मुभा दिली जाणार आहे. जर ह्या 3 महिन्यातही त्यांनी मराठी भाषेचं नॉलेज प्राप्त करून नाही घेतलं तर त्यांना आमच्या विभागाकडून जो काही बॅच दिलेला आहे तो बॅच रद्द केला जाईल. परंतु रद्द करण्यापूर्वी एकदा त्यांचे म्हणणे 100% विभागाकडून ऐकले जाणार आहे आणि त्यानंतरच दिलेला बॅच हा रद्द केला जाईल.
1: श्रोते हो, भाषा हे जोडण्याचं माध्यम आहे, तोडण्याचं नाही. समभाषकांमध्ये आपुलकी वाढते आणि त्यामुळे व्यवसाय वृद्धी देखील संभवते. ही वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यायला हवी. या विषयाकडे भाषा संघर्ष नव्हे तर भाषा सौहार्द या दृष्टीनं पाहिलं तर सगळंच सोपं होईल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: उतला बोल रहे हैं?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
0: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग। पहली वाली बात कहाँ,
0: पर हम तो सब यही डाले हैं।
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
0: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
0: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, खरीप हंगामात काकडी वर्गीय भाज्यांची लागवड केली जाते, पण या पिकांची लागवड केल्यानंतर वेगवेगळे कीटक या दिवसांमध्ये येत असतात आणि त्यांचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत। मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
4: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कोणकोणती पिकं या हंगामात घेतली जातात?
5: काकडी वर्गीय किंवा त्याला आपण वेलवर्गीय पिकं असं देखील म्हणतो, तर या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत याच्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका, कारली, घुसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, चिबूड आणि कलिंगड या प्रकारच्या पिकांचा समावेश होतो। तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीपमध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते। चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगडाची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात।
4: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो?
5: जर आपण बघितलं तर हे काकडी वर्गीय किंवा ह्याच्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो। त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे, त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात।
4: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
5: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे। फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते म्हणजे तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे।
4: तिचा जीवनक्रम कसा असतो?
5: ही जी फळमाशी आहे ना हिचा प्रादुर्भाव हा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतला जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचं जे काम आहे ते करत असतात। तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते। खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो।
4: बरं, मग आता यावर उपाययोजना जे काय आहेत?
5: ऍक्च्युली ही जी कीड आहे तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते। ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात। आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो, म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते। त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं, त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे। त्याच्यानंतर

0: ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे होल्स आहेत त्या भोकामधून आपल्याला थोडंसं ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेडीवाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल, पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण ही फळं आहेत, ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण, काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात आणि तुम्हालाही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात, तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन मध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा एक बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाण्याचा आणि ही जी सगळी प्रादुर्भावित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थेत जात आहे तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील. तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जी अडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाइज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: हा आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ही त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होतील. त्यानंतर दुसरं म्हणजे या ज्या किडी आहेत कोशावस्था जमिनीमध्ये असते, तर जनरली जेव्हा पिकांची काढणी होते तर त्यानंतर जे शेत आहे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की सुप्तावस्था आहेत किंवा कोशावस्था आहेत ह्या उघड्या पडतात आणि मग पक्षी ते वेचून त्या अळ्या ज्या आहेत त्या आणि इव्हन सूर्यप्रकाशात सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात. तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं.
1: नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का?
0: नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच, नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी? ही तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहेत त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये तशाच राहतात आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी 1-2 झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही. त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं आणि हे रक्षक सापळे हे आपण एका हेक्टरमध्ये 4 या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे ही आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे. तर त्याचा वापर हा आपण शेताच्या चारही बाजूंना आपलं क्षेत्र असेल त्या

0: प्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात आणि ते मरतात. तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: बरं, फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पम्पकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पम्पकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पम्पकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळे रंग असतात, कधी नारिंगी, कधी लाल, कधी थोडासा काळसर, अशा प्रकारचे हे पम्पकिन बीटल्स असतात. आणि ह्याचे ऍडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात. आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात, म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो. फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जे पम्पकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात, म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळं खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं.
1: आणि याचा जीवनक्रम कसा असतो?
0: हा, आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसामध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळं खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात. आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात, मातीचंच कव्हरिंग करतात. त्याच्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा ऍडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जी आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे, तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे, कारण ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहे ह्या जमिनीमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे नांगरणी करणं, कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्थेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशे जे ह्या किडी असतात ना यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती. तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचा नायनाट करणं, त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 mm किंवा मॅलॅथिओन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 mm हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे आपल्याला करता येते.
1: बरं,
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगाल?
0: या 2 तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा, तुडतुडे, पांढरी माशी या ज्या किडी आहेत ती आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत हे जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो, तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ते छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिलावस्था म्हणजे त्यांची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्ही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात, कारण पानातलं मेन हेच घेतल्या आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की ते त्यांच्या जेव्हा ते हे रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात.
1: बरं,
0: आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारखंच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का, कीटकनाशक वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण?
0: नाही, आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाहीये, कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती, जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे, सापळ्यांचा वापर आहे, ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा, पिवळ्या चिकट सापळे जे आहेत त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो, कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात. तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत म्हणजे मावा आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तर या रस शोषक किडी ज्या आहेत या बांधावरती किंवा बांधावरती जे गवत आहे किंवा इतर तण आहे तर त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये, कारण काय होतं की नायट्रोजनयुक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात, तर त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा, त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे आपण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा ह्या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात, कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत म्हणजे एकदम मऊ असतात. तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलॅथियॉन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण या किडींचा नायनाट करू शकतो. तर त्यामुळे पिकाला अवाजवी पाणी गेलंय
0: नाही,
1: विपरीत परिणाम होत नाही.
0: नाही नाही, असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत, त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
1: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
0: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो, हे अतिशय सूक्ष्म असतात, आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत, ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात, आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात, ती निस्तेज होतात, त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते. आणि इव्हन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे म्हणजे दिवसा तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येतात. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार, कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती किंवा इतर जर पानं पिवळी मी आता म्हटलं की रस शोषक किडींमुळे पण होतात पण ती रस शोषक किडी आपल्याला दिसतात, जर तसा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या किडींचा किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये, तरीही जर ती पिवळी पडत आहे, तरीही ती जर निस्तेज दिसत आहेत, तरीही जर वाढ खुंटते, तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या

0: गळ्यांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.
1: अच्छा, मग त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
0: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन. म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत. तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या जी पिकं आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली, म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी, म्हणजे जेथे काकडीवर्गीय पिकं आहेत, तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी, मका किंवा झेंडू. झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा, म्हणजे क्रॉप रोटेशन, फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी मघासपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचे. म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत, सुप्तावस्था आहेत, ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा. म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या आळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून. तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात. आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल नेमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये. तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
1: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधू
2: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
3: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
2: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
3: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
4: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी. आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि जपाननं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंझिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली. त्यानंतर हा सामंजस्य करार झाला. जागतिक पातळीवर जलवाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी

0: राजनाथ सिंग यांनी चिंता व्यक्त केली.
1: हमारी मेरीटाइम लाइफलाइन बढ़ती हुई वल्नरेबिलिटीज का सामना कर रही हैं. फ्रीडम ऑफ नेविगेशन, ओवरफ्लाई और अनहिंडर्ड लॉफुल कॉमर्स को सुनिश्चित करना सिर्फ इकोनॉमिक नेसेसिटी नहीं है, बल्कि यह एक स्ट्रेटेजिक इम्परेटिव भी है. इंडियन ओशन और पब्लिक ओशन की सुरक्षा आपस में गहरे रूप से जुड़ी हुई है. इसलिए इंडिया के महासागर विजन यानी म्यूचुअल एंड होलिस्टिक एडवांसमेंट फॉर सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन और जापान के फ्री एंड ओपन इंडो पैसिफिक इनिशिएटिव के बीच क्लोज अलाइनमेंट आज पहले से भी कहीं ज्यादा जरूरी है.
0: केंद्र सरकारनं दिल्लीसाठीचा मास्टर प्लॅन अर्थात बृहत आराखडा 2047 आज प्रसिद्ध केला. त्यानुसार 40 लाख घरांची बांधणी, उंच इमारती, मेट्रोचं जाळं 640 किलोमीटर पर्यंत वाढवणं यासारखे प्रस्ताव यात मांडले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल टी एस संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यावेळी उपस्थित होते. दिल्लीतले ठराविक भाग वगळता इतरत्र उंच इमारतींवरचे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. इयत्ता 6वीपासून रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य प्रशिक्षण तर 9वीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडला आहे. मुलांमध्ये कौशल्य विकास लवकर सुरू व्हावा आणि त्यासाठी यांचा समावेश शालेय शिक्षणातच व्हावा असं आयोगानं म्हटलं आहे. तसंच सामान्य रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य हा विषय 11वी आणि 12वीपर्यंत शिकवण्यात यावा असंही आयोगानं आपल्या अहवालात सुचवलं आहे. 9 पेक्षा जास्त सिमकार्ड्स नावावर असलेल्यांना नवी मोबाईल कनेक्शन्स देऊ नयेत अशा सूचना टेलिकम्युनिकेशन विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड्स घेता येऊ नयेत यासाठी या महिन्याच्या 24 तारखेपासून कडक पावलं उचलायच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर एफडीएनं खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं ते म्हणाले. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रँड, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आदेश लागू राहतील. या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला.
2: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एफबीओमध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं. त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च

0: न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 11वी ते 13वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला, तसंच खाद्य सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही न्यायालयानं स्थगित केला आहे. या परीक्षांमधून 342 उमेदवार पात्र ठरले होते. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींप्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातून ही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. अन्नपदार्थ आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचं परीक्षण करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षण शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांच्याशी चर्चा केली. उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तडजोड होऊ नये याकरता संस्थेत मूलगामी बदल करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भारतीय अन्न महामंडळाशी संबंधित मुद्द्यांवर जोशी यांनी दुसरी बैठक घेतली. बांगलादेशात 35 वर्षांनंतर झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी झाले आहेत. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष आणि 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांचा पराभव केला. आलमगीर यांना 255 तर ओली यांना 88 मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त MMM नसीरुद्दीन यांनी दिली. आलमगीर यांचा शपथविधी उद्या बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित जोडीचा 21-16 21-12 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधूला आज पराभव पत्करावा लागला. चीनच्या वांग झी यी हिनं तिला 11-21, 21-15, 17-21 असं पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात ऐकूया बापूराव विभुते आणि सहकारी यांच्या आवाजात महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बापूराव विभुते आणि सहकारी यांच्या आवाजात महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. त्यानंतर ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऋषिकेश कानेटकर यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत ऐकूया.

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 9:15 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, रात्री 9:15 इनसाईट, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया सायली तळवलकर यांचं गायन राग आहे दुर्गा. मध्यलय बंदिश जपताला मध्ये निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत सखी मोरी रुमझुम. द्रुतलय बंदिश द्रुतबंदिश 3 तालामध्ये निबद्ध आहे. बोल आहेत माता भवानी काली. तबला साथ आहे स्नेहल कुमार धामापरकर यांची आणि संवादिनी साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया सायली तळवलकर यांचं गायन राग आहे दुर्गा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सायली तळवलकर यांचं गायन ऐकलं, राग होता दुर्गा. मध्यलयगत झपतालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. मध्यलयचे बोल होते सखी मोरी रुमझुम आणि द्रुतगत बोल होते माता भवानी काली. त्यांना तबला साथ होती स्नेहल कुमार धामापूरकर यांची, तर हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. हा कार्यक्रम आपण एक लाद

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

0: नभोनाट्य सादर
1: रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य कांतापुरम या नभोनाट्याचा भाग दुसरा.
0: नभोनाट्य सादर करत आहोत कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर BS भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते गोविंद मोकाशी.

0: रंगम्मा काकी, काकी
1: कोण मूर्ती? कसा आहेस आता?
0: ठीक आहे.
1: पण बेटा, गालावरची सूज अजून तशीच आहे रे.
0: अगं, पोलिसांचा प्रसाद आहे तो, उतरेल काही दिवसांनी.
1: बस तू, मी तुझ्यासाठी इडली आणि कॉफी करून आणते. हा
0: नाही, नको काकी.
1: अरे पण
0: अगं, आजपासून मी मंदिरात 3 दिवस उपोषणासाठी बसणार आहे.
1: उपोषण का रे?
0: कॅपिंग्टन साहेबाच्या फार्मवर काल जो हिंसाचार झाला, त्याला कारणीभूत मी होतो. माझ्यामुळेच काल हे सर्व घडलं, आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी उपोषणाला बसणार आहे.
1: नाही बेटा, तसं करू नकोस. पण मी ऐकलंय की चूक शिपायांची होती.
0: नाही का? अगं, अजूनही आमच्या मनात अहिंसेला पूर्ण स्थान नाही. आणि काकी, टाळी नेहमी एका हातानं वाजत नाही. आमच्या मनातच अहिंसा पूर्णपणे रुजलेली नाही. अगं, आम्ही सुरुवात केल्यावर साहजिकच पोलीस शिपाई हिंसा करणारच.
1: बेटा, तू अगोदरच अशक्त झालायस रे. त्यात पुन्हा हे 3 दिवस न खाता तू बसणार आहेस. अरे आणखी किती अशक्त होशील?
0: नाही का, या 3 दिवसाच्या उपोषणानं माझं मनोबल वाढणार आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: बेटा, उपोषण फक्त महात्माजींसाठी ठीक आहे, तुला मला ते न झेपणार एक अस्त्र आहे.
0: ते अस्त्र मी पेलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि काकी, अगं नाही खाल्लं 3 दिवस तर मी मरणार तर नाही ना?
1: जशी तुझी मर्जी, तू कोणाचं ऐकणार थोडंच आहेस.

0: बंधूंनो, आर्य भगिनींनो, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आताच आपण मंदिरात शपथ घेतली. या देशासाठी आता आपल्याला एक दिलानं, एक मतानं लढायचंय. या गुलामगिरीतून आपल्या भारत मातेची लवकरात लवकर सुटका करायची, तिचं दास्यत्व संपवायचंय. पण हे सर्व करत असताना आपल्याला महात्मा गांधींनी घालून दिलेल्या मार्गावरूनच चालायचंय. हा लढा लढायचाय. विदेशी कपडे टाकून आपण सर्वांनी खादीचा स्वीकार करायचाय. याचा अर्थ आपण स्वतः चरख्यावर सूत कातून आपला कपडा आपणच बनवायचाय. गांधीजींनी सांगितलेला दुसरा मार्ग अहिंसेचा. हो, अहिंसेचा. आपण कोणत्याही प्रकारची मारपीट खून करावी न करता शत्रूला प्रेमानं जिंकायचंय. आणि तिसरा मार्ग, तिसरं सूत्र आहे सत्याचा शोध. नेहमी खरं बोला, खऱ्या मनानं व्यवहार करा. एक लक्षात ठेवा, या लढ्यात अंतिम विजय हा आपलाच आहे.
1: हो, आम्ही हा लढा याच मार्गावरून अगदी प्राणपणानं लढू.
0: शाबास. आता आपल्याला कांतापुरा संघटनेच्या अध्यक्षांची, सदस्यांची निवड करायची. पहिलं म्हणजे संघटनेच्या अध्यक्षाचं नाव सुचवा बघू.
2: आपल्या संघटनेचा अध्यक्ष मूर्ती अय्यर असेल.
3: हो, तोच अध्यक्ष असेल.
1: मूर्ती शिवाय दुसरा कोण असणार अध्यक्ष?
2: आणि रंगेगौडा असतील आपल्या संघटनेचे ज्येष्ठ सदस्य आणि मार्गदर्शक.
3: बरोबर बरोबर
1: बरोबर. रंगेगौडांशिवाय संघटनेला महत्वच येणार नाही.
2: आपल्या संघटनेत महिलांचं प्रतिनिधित्व रंगम्मा करतील.
3: बरोबर,
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: आणि रंगम्माच्या बरोबरच गावच्या तरुणांचं प्रतिनिधित्व रचना चौधरी करील. आणि पाचवा सदस्य म्हणजे सिनू. सिनू असे.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. अरे, सिनूची निवड योग्यच आहे. रामाची सेवा करण्यासाठी बरोबर हनुमान पाहिजे.
0: आपली पंचायत, आपली संघटना आजपासूनच कामाला सुरुवात करेल. महात्मा गांधींनी पुकारलेल्या सत्याग्रहात आपली संघटना सक्रिय असेल. दारूच्या ताडीच्या दुकानासमोर धरणं देणं, विदेशी कपड्यांची होळी करणं, देशभक्ती विरोधी कायद्याचा भंग करणं, गावची साफसफाई, असे अनेक कार्यक्रम आपल्याला करायचे. आणि यासाठी तुम्हाला सर्वांची मदत आवश्यक आहे. तुमच्या सहकार्याशिवाय हे काम होणं अशक्य आहे. जीवाची पर्वा न करता या स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. सांगा सांगा, तुम्ही सर्व तयार आहात?
3: हो, तयार आहोत.
1: देशासाठी आम्ही आमच्या प्राणाचं बलिदान देऊ, पण द्वेष स्वतंत्र करू. देशाला स्वातंत्र्य मिळवूनच देऊ.
4: भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.
0: शहर संघटनेकडून महात्मा गांधींचा संदेश आलाय, आपणा सर्वांना सरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घ्यायचा आहे.
5: हो, पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे?
0: सांगतो तेच सांगतोय. हे बघा, सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपण इंग्रजांना शेत सारा द्यायचा नाही. त्यांनी आपल्या जमिनी जप्त केल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत शेत सारा भरायचा नाही.
5: ठीक आहे. यापुढे कोणीच शेतसारा भरणार नाही. या अगोदर तरी आपण कुठे वेळेवर भरत होतो? देव त्या सरपंचाचं भलं करो. आता तेच सांभाळून घेतील.
1: सरपंचांना त्यांच्या पदावरून नाहीतरी इंग्रजांनी हटवलंच आहे.
5: हो, ते मला माहितीये.
0: आणि हे बघा, सरकारला शेत सारा भरायचा नाही, पण त्याचप्रमाणे गावातल्या ताडीच्या दुकानासमोर धरणं द्यायची आहेत. ताडीची ही झाडं दुकानं सरकारची आहेत. या ताडीमुळं आपलं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अरे, ताडी पिऊन आपल्यातल्या गरीब आणि दुःखी लोकांचं आणखीनच जास्त शोषण होतंय. त्यांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. बंधूनो, आता या इंग्रजांची हुकुमशाही आपण खपवून घ्यायची नाही. या इंग्रजांना हटवून आपण आता आपलं स्वतःचं सरकार स्थापन

0: करणार आहोत आणि आपल्या सरकारचे नेतेपदी रंगेगौडा असतील. आपण यापुढे शेतसारा रंगेगौडांना द्यायचा.
1: पण सरकारने जो माणूस शेतसारा गोळा करण्यासाठी नेमलाय तो जर शेतसारा मागायला आला तर
0: त्याला स्पष्ट सांगायचं, तू आमचा कोणीच नाहीस, शेतसारा आम्ही तुला देणार नाही. बंधून आणखी एक महत्वाची गोष्ट, या असहकार चळवळीत आपण सर्वांनी अहिंसेचा मार्ग अनुसरायचा आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून झाली तर ही चळवळ बंद करण्यात येईल. हो, ही चळवळ बंद करण्यात येईल. सत्य, अहिंसा आणि प्रेम हेच आपलं शस्त्र असणार. याच अस्त्राने जगात बंधुता, सुख, आनंदाची भावना वाढवायची आपल्याला. आणि यासाठी तुम्ही सर्व एकीनं माझ्यासोबत आहात, आहात ना?
2: हो.
0: आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव आपल्यामध्ये नाही. आपल्या संघटनेनं येत्या शुक्रवारी म्हणजे 17 तारखेला सत्याग्रहाला सुरुवात करायचं ठरवलंय. त्या दिवशी आपण सर्वांनी बोरन्नाच्या ताडीच्या दुकानासमोर धरणं देणार आहोत. हा, पण लक्षात ठेवायचं, हे धरणं शांततापूर्ण मार्गाने असेल. आजपासून केवळ 3 दिवसानंतर आपल्याला सत्याग्रहात भाग घ्यायचा आहे. या 3 दिवसात आपण सर्वांनी देवाचं नामस्मरण भजन करायचं. यामुळं आपलं मन पवित्र होईल आणि आपलं मनोबल वाढेल.
3: भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.

0: सत्याग्रही मित्र हो न घाबरता पुढेचा, विजय आपलाच आहे, आपल्याला सत्याग्रह यशस्वी करायचा आहे. समोर पोलिसांची तुकडी आहे म्हणून घाबरू नका, त्यांनी लाठीमार केला तरी आपण प्रतिहल्ला करायचा नाहीये, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा आधार आपल्याला घ्यायचा नाही. ते ताडीचं दुकान आपल्याला शांततापूर्ण मार्गाने हटवायचं. चला चला पुढे चला, माझ्या बंधू भगिनींनो आपलं लक्ष समोरच आहे, पोलिसांना अजिबात घाबरू नका, चला पुढे चला.
1: थांबा, या ठिकाणी तुम्हाला प्रवेश करण्याची मनाई आहे, साहेबांचा तसा आदेश आहे.
0: धन्यवाद, आम्हाला माहिती असलेली गोष्ट सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
1: मग फिरा आणि परत जा, कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला या बगीचात प्रवेश करता येणार नाही, कायद्याचं उल्लंघन करू नका.
0: आम्ही आमच्या कायद्याचं पालनच करतो आहोत, आमच्या संघटनेच्या आदेशाप्रमाणे आम्हाला आमचं काम करावंच लागेल.
1: हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी प्रवेश करणं हे बेकायदेशीर आहे, कायद्याचं उल्लंघन आहे, आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना शासन करण्यासाठी सरकारनं पूर्ण ताकद वापरायचं ठरवलंय.
0: तुम्ही हे सर्व सांगितल्याबद्दल पुन्हा एकवार धन्यवाद. बंधू भगिनींनो, अशा पोकळ कायद्याला भीक घालू नका, चला पुढे चला.
1: मागे सरका सरका म्हणतो ना, शिपायांनो या सत्याग्रहीला खून करा, लाठी चार्ज करा. बक्कल नंबर 306.
2: येस सर.
1: बगीच्यामध्ये कोणी सत्याग्रही राहिला नाही ना?
2: नाही सर, पण दुकानांचं फार नुकसान केलंय.
1: या सर्वांना पकडा, गाडीत तुंबा आणि घेऊन चला ठाण्यावर. शिपायांनो चला.

अशी ऐका, सरकार कांतापूरच्या प्रत्येक माणसाला आदेश देतो आहे की त्यांनी अजूनपर्यंत शेत सारा भरलेला नाहीये, ज्यांनी भरलेला नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। प्रत्येक एक रुपया 5 आणे दंड वसूल करण्यात येणार आहे। साहेबांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांची नवी तुकडी नेमण्यात आली, त्यासाठी हा दंड प्रत्येकाकडून वसूल करण्यात येणार आहे। सरकारच्या

0: सैनिकी शिक्षा दिला जाणार आहे. सरकार ही चळवळ पूर्ण ताकदीविषयी मोडून काढणार आहे. हो
1: अरे मूर्ती तू
2: काकी, इंग्रज सरकारने आपला सत्याग्रह दडपण्याचे प्रयत्न सुरू केले. युद्धाला तोंड फुटलंय. सरकारचा कोणी माणूस अथवा पोलिसांपैकी कोणी आला तर देवाची घंटी वाजव, म्हणजे आम्ही सगळे लगेच पसार होऊ. आता भूमिगत होऊनच ही चळवळ पुढे न्यावी लागणार आहे. हे बघ, मी चलतो. मला प्रत्येकाच्या घरी जाऊन ही सूचना द्यायची. आणि काकी, तू पण गावातल्या महिलांना सांग सगळं. हे रचनाला सोबत घे.
1: हो.
2: कळलं का?
1: हो.
0: ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. सरकारचा आदेश ऐका. कांतापूरच्या अनेक शेतकऱ्यांनी शेत सारा भरलेला नाही. हो, उलट सरकार विरुद्ध बंड पुकारलं. या सर्व शेतकऱ्यांची शेत जमीन, बागायती जमीन, त्यांची पिक, घर, दार, धान्य सरकार आज लिलाव करणार आहे. साऱ्याचा ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, लक्ष देऊन ऐका.
1: अरे देवा, आज आमच्या जमिनींचा लिलाव झाल्यावर उद्यापासून आम्हाला आमच्या कपड्यांशी रस्त्यावर यावं लागणार. अरे देवा, काय आरामलंच काय हे
3: शेतातली उभी पिक आजपासूनच कापणी सुरू झाली आहे
1: काय?
3: हो, तसंच गाववाल्यांनी काही गडबड करू नये म्हणून सरकार कठोर पावलं उचलणार आहे.
1: माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागलंय.
3: मागच्या वेळेला जसा लाठीमार पोलिसांनी केला तसाच पुन्हा पुन्हा ते करणार. मी तर मुलांना घेऊन निघून जाणार आहे.
1: कुठे?
3: अर्थात शहरात.
1: अगं वेडे, या पोलिसांनी संपूर्ण गावालाच वेढा दिलाय. तू गावातून बाहेर पडणारच कशी?
3: या मूर्तीमुळेच सगळ्या गावाचा सत्यानाश झाला.
1: काहीतरीच बडबडू नकोस. मूर्ती आणि रंगम्मा बिचारी जेलमध्ये आहेत, आणि आता रचना हीच आमची नेता आहे.
3: चल तर मग तिच्याकडेच जाऊ.

0: आम्ही आहोत. वंदे मातरम.
1: या या आत या.
2: अरे इथे तर अगोदरच सर्व जमलेत. ते तिकडे पाठीमागे कोण बसलेत बरं?
1: ते शहर संघटनेचे सदस्य आहेत. तेच आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
3: बंधू आणि भगिनींनो, सरकारनं कांतापुरा गावातल्या तुम्हा सर्वांच्या जमिनींचा लिलाव करायचं ठरवलंय. ही बातमी आम्हाला अगोदरच कळली म्हणून मी लगेच आलो. मॅजिस्ट्रेट, इन्स्पेक्टर, ऑफिसर, पोलिसांची फौज, सरकारनं संपूर्ण व्यवस्था कशी चोख ठेवली आहे. कुठल्याही परिस्थितीत ते जमिनीचा लिलाव करणारच, पण संघटनेचा निर्णय आहे, संघटनेचा निर्धार आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण शेतीवरती त्यांचा कब्जा होऊ द्यायचा नाही. सरकार विरुद्धचा लढा लढण्यासाठी, जमिनी वाचवण्यासाठी शहरातून 3000 वरती कार्यकर्ते येणार आहे. ट्रक्स, डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स सुद्धा येणार आहे. आपण सर्वांनी भगवान सत्यनारायणाची महापूजा करायची आणि देवाची विसर्जन मिरवणूक काढायची. त्यामुळं आपण सर्वजण जेणेकरून एकत्र असू. आज संध्याकाळीच त्याची व्यवस्था करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सर्वांनी शांत राहायच. त्याने लाठीमार केला तरी
0: सैतान कुठले,
3: ते सैतान असले तरी आपण त्यांचं मन वळवायचं, त्यांचं मत परिवर्तन करणं हे गांधीजींचं तत्व आहे आणि आपण ते करायचं. मला पूर्ण विश्वास आहे आपण या लढ्यात विजयी होऊ.
4: भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.

0: आपलं अनुमान कदाचित खरं असू शकेल.
1: देल देल गो बॅक, अदरवाईज सख्त कारवाई करा.
2: येस सर.
0: थांबा,
2: स्टॉप इट. तुम्ही यापुढे जाऊ शकला नाही, साहेबांचा आदेश आहे.
3: अरे अरे भगवान सत्यनारायणाची ही मिरवणूक आहे, ही कोणीच अडवू शकणार नाही.
2: मी पुन्हा सांगतो, माग भिरा नाही तर मार खाल.
3: अरे बाबा आमच्या पूजेची ही मिरवणूक आहे, या रथयात्रेला अडवू नका.
1: शिफाय लाठी चार्ज करा.
2: आय ऑर्डर लाठी चार्ज.

0: मला वाटतं शहरचे कार्यकर्ते आपल्याला साथ देण्यासाठी येत आहेत.
1: चला पुढे चला, लवकर लवकर चला.
2: सर सर, शहरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत. ते बघा त्या बाजूने, हे सेक्टर. यस सर.
3: हे लाईट्स ऑन करा अँड ओपन द फायर. प्रोसेशन डिस्पर्स करा. फायर.
2: यस सर.

0: आता आपण वाचू शकणार नाही.
1: चला कांतापुरातून आता आपण बाहेर पडू.
2: नाही, कुणी मागे फिरू नका. चला पुढे चला, पुढे चला, पुढे चला.
1: अंधार वाढतोय, आपण लपत छपत निघून जाऊया.
0: ते बघ कार्यकर्ते जवळ आले, आपल्या बाजूने ते लढतील.
1: हे कसले लढणार, एक जात अहिंसेचे पुजारी, हे फक्त जखमी होतील आणि नंतर मरतील.
0: पोलीस वाले दुसऱ्या बाजूने येत आहे.
1: मी सांगते तसं करूया, चुपचाप निघून जाऊया. हे शिपाई, हे शिपाई कुणाला जिवंत ठेवणार नाही.
0: तू म्हणतेस तेच बरोबर. कांतापुरातून बाहेर पडून दुसऱ्या गावाला जाऊ.
1: ये इकडून, ये इकडून.
0: अंधारात काहीच दिसत नाहीये ग.
1: काळजी करू नको, ये इकडून ये.

0: माझ्या छाना नाही चालवत गाता, पायात पायात काटे गेलेत, नाही नाही आता चालणं शक्यच नाहीये।
1: माझी पण तीच अवस्था झाली, पण हिम्मत ठेव, ते बघ अंधारात रस्ता चुकून आपण आपल्याच घराजवळ आलोय।
0: पण आता त्या घरांचा काय उपयोग, गावातले सगळे पुरुष स्त्रिया मारल्या जाणार, आपण वाचून तरी काय करणार?
1: उद्या आपल्या घरांवर, पिकांवर, जमिनींवर दुसऱ्यांचा ताबा असेल।
0: सत्तम्मा, आपली घर आपण दुसऱ्यांसाठी का ठेवायची? आग लावू चल घरांना।
1: चालेल चालेल, आग पसरायला जास्त वेळ पण नाही लागणार।
0: कांतापुरात आता कोणतंही घर शिल्लक राहणार नाहीये।
1: चल इथून, नाहीतर पोलीस आपल्याला पकडतील।
0: ते बघ तिकडं गाव सोडून निघाले, त्यांची रांग लागली। चल चल आपण पण अंधारातच निघून जाऊ। सत्तम्मा ते बघ कांतापुरा कसं जळतंय बघ।
1: हो, कांतापुरा जळतंय, कांतापुरा आता कायमचं नाही सोडणार, कायमचं। इथल्या माणसांची स्वप्न, भविष्य सार जळतंय, पण हीच आग उद्याच्या भविष्याची ठिणगी असेल, उज्ज्वल भविष्याची ठिणगी। कांतापुरा आज नष्ट होतंय, पण या राखेतूनच अनेक कांतापुरा जन्माला येतील, की जे स्वतंत्र असतील, स्वतंत्र, अगदी स्वतंत्र। वंदे मातरम, वंदे मातरम।

नभोनाट्य सादर झालं कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते होते गोविंद मोकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: मूर्ती अनिल दांडेकर, नरसम्मा सुधा घाणेकर, दोरे पहिला सरुप्पा बिपिन पवार, रंगम्मा सीमा मोरे, अचक्का जयवंती खरे, शिपाई शशी लाखन, ऑफिसर आणि दुसरा अजित पाटील, सिनू अमोल रेडीज, जयरामाचार्य नेता आणि दवंडीवाला सुरेश भावे, मदन्न विलास जाधव, रचन्ना निशा आंबेकर, इन्स्पेक्टर मिलिंद कांबळे, सतम्मा सुरेखा राणे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: नभोनाट्य कांतापुरम या नभोनाट्याचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: अवश्य ऐका बलसागर भारत हो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

रात्रीचे ठीक 11:12 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा 32 तर सांताक्रूज 31° सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान कुलाबा 27 तर सांताक्रूज 26° सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 80 तर सांताक्रूज 81% इतकी नोंदविण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथे 0.0 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 0.2 मिलीमीटर इतकी नोंदविण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान काहीसं ढगाळ असेल, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 27° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11:13 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत

मृदनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि त्यांच्या स्वरात हे गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

लता मंगेशकर आणि सत्यशील देशपांडे यांच्या स्वरात शांता शेळके यांचं हे गीत, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम श्रोतो इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

रात्रीचे ठीक 11:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत रफिक अहमद यांचं सारंगी वादन राग मारू बिहाग. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. ऐकूयात रफिक अहमद यांचं सारंगी वादन राग मारू बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रफिक अहमद यांचं सारंगी वादन ऐकलं. राग होता मारू बिहाग, त्यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहे विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
2: अवश्य ऐका बलसागर भारत हो, मानवतेचा संदेश देत अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: रात्रीचे ठीक 12 आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून वारस होऊ अभिमन्यूचे या मालिकेचा भाग 5 आता आपण ऐकणार आहोत.
4: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवार. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस हू अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 5.
5: वारस हू अभिमन्यूचे.
6: संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी, जन्मले या भारती, राष्ट्र चक्रोद्धारणी कर्णापरी जान्नामृती, गाव त्यांना आरती. स्वार्थ हेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीवनी, तो परार्थी पाहती, आप्त विस्तारात ज्यांच्या देशही सामावती, गाव त्यांना आरती, गाव त्यांना आरती.
5: असेल आता आज अशा कोणत्या वीराग्रणीची कहाणी आपण आपल्या मित्रांना सांगणार आहोत?
6: अजिंक्य अर्थात मेजर होशियार सिंग यांची.
5: ओके.
6: शकरगड इथल्या त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची. मेजर होशियार सिंग हरियाणातल्या सिसाना गावचे, त्याच गावी त्यांचं शिक्षणही झालं. मग ते शहरातल्या जाट सेकंडरी शाळेत गेले. अभ्यासातही हुशार होतेच, उत्तम खेळाडू सुद्धा होते, बॉर्न लीडर होते. हे हेरून त्यांना आर्मी जॉईन करण्याचा सल्ला दिला गेला.
5: 3 ग्रेनेडियर्स हे त्यांचं युनिट. 1965 युद्धात ते बिकानेर क्षेत्रात होते. कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता त्यांनी इथेही दाखवून दिली. आणि 71 बसंतरच्या युद्धात तर त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. शकरगड बल्ज भागातील हा 900 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचा होता.
6: म्हणूनच पाकने तिथे पक्का बंदोबस्त केलेला. त्या भागात नैसर्गिक अडथळे होतेच, शिवाय इथे खडे होते अँटी टँक्स. खंदक खणले होते. झफरवल, धूमताल, किलासोबा, देग नदाई अशा सर्व आसपासच्या शहरांभोवती खंदक खणले होते, ते आतून जोडलेले होते. या भागात 1200 यार्डपेक्षा जास्त रुंदीच्या पट्ट्यात सुरुंग पेरले होते. जागोजागी लाईट आणि मीडियम मशीन गन्स खड्या होत्या. रणगाडे सेबजेट होतीच, म्हणूनच सर्वात जास्त मनुष्यहानी झाली ती या भागात.
5: मात्र अंतिम विजय आपला झाला तो मेजर होशियार सिंग यांच्या सारख्यांमुळे. वरून बरसणारे बॉम्ब, समोरून येणारे तोफगोळे आणि दाब पडताच फुटणारे सुरुंग, या साऱ्यांना टक्कर देत लोहाल, चारपाल या ठिकाणांवर त्यांना कब्जा मिळवायचा होता. पहिल्याच दिवशी 15 डिसेंबरला आपण 21 जणांना युद्ध कैदी बनवले. प्रचंड शस्त्रसाठा ताब्यात आला.

0: अनेक LMG, MMG आणि RCL ताब्यात आले. आपण अति धीम्या गतीने पण निश्चित पुढे जातो. आपली प्रचंड मनुष्य हानी होत होती. यावेळी सर्वात महत्वाचं काम होतं सैन्याचं मनोबल उंचावत ठेवणं. मेजर स्वतः जखमी झाले होते, तरी रणक्षेत्र सोडण्याचा विचारही त्यांना शिवत नव्हता. एक गनर मारला गेल्यावर त्यांनी स्वतः गन चालवायला घेतली. त्या दिवशी 89 शत्रू सैनिक मारले गेले. लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अक्रम राजा यांचाही यात समावेश होता.
1: मात्र गड आला पण सिंह गेला अशीच स्थिती झाली. जरपाल हाती आलं पण परमवीर चक्र विजेते मेजर हुशियार सिंग मारले गेले. हे सगळं ऐकताना वाचताना आपल्या भावना उचंबळून येतात. मग ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला असेल त्यांना काय वाटत असेल? याच आघाडीवर पण जम्मू काश्मीर विभागात कार्यरत कर्नल प्रताप शिंदे यांच्याशी याविषयी आपण बोलणार आहोत. त्यांचे वडील 1947-48 युद्धात होते. ते स्वतः 65 आणि 71 युद्धामध्ये, तर त्यांचा मुलगा 1999 म्हणजेच कारगिल युद्धात होता. त्यांचे दोन्ही जावई सुद्धा सैन्यात आहेत. थोडक्यात सारं घराणंच अभिमन्यूचा वारसा सांगणार आहे. VSM अर्थात विशिष्ट सेवा मेडल विजेते कर्नल प्रताप शिंदे म्हणजे एक लढाऊ व्यक्तिमत्व असंच त्यांचं वर्णन करता येईल.
0: नमस्कार कर्नल साहेब, प्रथम तुम्हाला सेल्यूट. सैन्य दलातील तुमचा प्रदीर्घ अनुभव त्याविषयी आणि खास करून 1971 वॉर संबंधित आपण काय सांगाल?
2: माझं नाव कर्नल प्रताप शंकरराव शिंदे, विशिष्ट सेवा मेडल. मी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 1958 डिसेंबरमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून 20 मराठामध्ये जॉईन झालो होतो. 1971 लढाईसाठी आम्हाला नैनाकोट शहर म्हणून जे होते ते कॅप्चर करण्याचा 6 मराठा लाईट इन्फंट्रीला हुकूम देण्यात आला. 18 ब्रिगेडचे ब्रिगेड कमांडर नंतर जनरल झाले ते पृथ्वीराज म्हणून होते. त्यांनी आम्हाला, माझे कर्नल होते कर्नल हरफुल सिंग, आणि आमच्या सगळ्या मुलांना सांगितलं की मराठ्यानो तुम्हाला नैनाकोटवर कब्जा करायचा आहे. आणि आमची फौज 2-3 समोर BOP होते, बॉर्डर आउटपोस्ट म्हणतात त्यांना, त्या बॉर्डर आउटपोस्टनं आम्ही कॅप्चर केलं एका रात्रीमध्येच. आणि सरळ सरळ मराठा जवान आमचे रावी नदी पार करून 3-4 फूट पाणी असताना सुद्धा मराठा जवान असा आहे, तू जंगलाला भीत नाही, पाण्याला भीत नाही, कशालाही करत नाही. आम्ही सरळ पोहून 20-20, 40-40 KG हा पाठीवर घेऊन बंदुका आमच्या गन सगळ्या घेऊन आम्ही नदी पार गेलो आणि नैनाकोट शहरावर कब्जा केला. आमची काही मुलं गेली त्याच्यामध्ये, 3 आमचे जवान मारले गेले, ऑफिसरला पण जखमा झाल्या होत्या. पण आम्ही नैनाकोट कब्जा करून तिथे आम्ही आमच्या टँक्स पण आल्या नंतर सकाळी, आणि टँक्सनी जवळजवळ 12-13 टँक्स आम्ही कॅप्चर केल्या शत्रूच्या, आपल्या टँक्स फोर्समुळं. त्यांना चारही बाजून घेरल्यामुळे ते सगळे सरेंडर झाले आणि आम्ही नैनाकोटवर त्या रात्री कब्जा केला. आमचं फार मोठं नाव झालं. आज माझी बिटालियन नैनाकोट दिवस हा मोठा सेलिब्रेट करते. अशा पद्धतीने आम्ही नैनाकोट 71 कब्जा केल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं, चला पुढे चला आणि शकरगडावर अटॅक करा. चाललो आम्ही, निघालो कारण एकदा नैनाकोट शहर आम्ही दुसऱ्या लोकांच्या ताब्यात दिलं. आणि असं ते पाहिलं आम्ही शहर की नुसतं धुडगूस घातला होता. त्या स्वतःच्या लोकांनी स्वतःच घरं बर्बाद केली, हॉस्पिटल होतं, स्कूल होती, सगळी स्वतः बर्बाद करून ते पळून चालले होते. त्यांची आर्मी पळून चालली होती. आणि शकरगडावर हल्ला करण्यासाठी आमचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हरफुल सिंग, सगळे कंपनी कमांडर, मी बिटालियन 2IC, आम्ही सगळ्यांनी पूर्ण रॅकी केली की कुठून कसं हमला करायचा. मोठं माइंडफील्ड होतं, त्या माइंडफील्डमधून कसं जातील आणि आम्हाला किती फायर सपोर्ट मिळेल तुम्हाला आश्चर्य वाटेल. जगातल्या कुठल्याही अटॅकला जितका फायर सपोर्ट मिळाला असेल त्या दिवशी आम्हाला त्या शकरगड अटॅकला जवळजवळ 22 फायर युनिट म्हणजे आर्टिलरी गन्स, मॉटर्स, त्याशिवाय इस्रायली मॉटर आली होती, तिचा पण मल्टी रॉकेट बॅटरी म्हणजे जवळजवळ एका वेळेला 24 गन्सचे फायर होणार अशी ती बॅटरी पण आमच्यावर होती, पण मराठा बॅटरीच होती. आणि आम्ही शकरगडच्या हल्ल्याची तयारी केली. त्या दिवशी रात्री 17 डिसेंबरला आमचा शकरगडवर अटॅक होण्याची सगळी तयारी झाली. आम्ही सुरू केलं, एकदा जेवण आलं सगळं गेले आणि नंतर अटॅक सुरू होणार म्हणून आम्ही सगळे एकमेकाला म्हणलो होतं की ह्याच्यात किती कॅज्युअल, कारण लढाई अगदी फ्रंटल समोरून आम्ही अटॅक करणार होतो असं क्वचित होतं आर्मीमध्ये की फ्रंटल अटॅक होतो. नदी पार करून आम्ही बेन रिव्हर म्हणतात त्याला, बेन रिव्हरला पार करून आम्ही जाणार होतो आणि अटॅक करणार होतो. जवानांना ऑर्डर्स दिल्या की हमला करायचा म्हणजे

0: ते जीवाची पर्वा करत नाहीत. आम्हाला वाटत होतं किती आमच्या कॅज्युअल्टी जवळजवळ 180 लोक गेले असते त्या अटॅकमध्ये, पण मिसेस गांधींनी त्याच रात्री 12 वाजता सीज फायर जाहीर केला आणि आमचा तो अटॅक कॅन्सल झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दोन्ही बाजूनी नुसता फायरचा गोळाबारीचा नुसता हेच आलेलं आहे, बंबार्डमेंट चाललं. सकाळी एअरफोर्स येणार म्हणून एअरफोर्सच्या सॉर्टीज सुरू झाल्या. टँक्स, एअरफोर्स आणि आर्मी अशा तिघांचा जॉईंट अटॅक होता, त्यामुळे सगळीकडून आम्हाला सपोर्ट मिळत होता, पण तो अटॅक कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला फार वाईट वाटलं. शेवटी शकरगड कॅप्चर झालाच नाही, तेव्हा पुन्हा सीज फायर झाले आणि आमच्या बाजूला आम्ही तिथे बरोबर बसलो. अशा पद्धतीनं 71 सालच्या लढाईमध्ये माझ्या बिटालियननं फार मोठं नाव कमवलं. 6th Maratha Light Infantry ही हिंदुस्थान आर्मीमध्ये नाव गाजलेली बिटालियन, माझ्या त्यावेळी कंपनी कमांडर वीरचक्र मिळालं, आम्हाला 2 सेना मेडल्स मिळाली. अशा पद्धतीनं जे आमचं नाव मोठं झालेलं आहे, हे 1971 सालच्या लढाईची कथा आहे.
1: हाजीपीर खिंड सर करणं अत्यंत अवघड होतं, तिथला अनुभवही सांगा ना.
0: मी 65 वॉरमध्ये भाग घेतला होता, त्यावेळेला मी 20 मराठामध्ये होतो आणि बाबर आणि बुर्जी या दोन पोस्ट उरी सेक्टरमध्ये माझ्या मी कंपनी कमांडर असताना मी कॅप्चर केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर हाजीपीर कॅप्चर करण्यासाठी माझ्या बिटालियननं उजवीकडून फायर सपोर्ट दिला आणि आमच्या ब्रिगेडने हाजीपीरवर कब्जा केला. 1965 लढाईनंतर आमचं फार मोठं नाव झालं. आमच्या आर्मीनं बराचसा इलाका हाजीपीर पूंछ बल्ज आम्ही कॅप्चर केलं होतं, परंतु नंतर ते आम्हाला परत द्यावं लागलं.
2: सर, आपण सेनेमधून निवृत्त जरूर झालात, पण आपला पिंड काही स्वस्थ बसणारा नाही. आपण सध्या कोणतं काम करता?
0: निवृत्तीनंतर माझी खूप इच्छा आहे म्हणून मी राजकारणात सुद्धा गेलो. मी काँग्रेसमध्ये जॉईन होऊन एक सर्व्हिसन काँग्रेसचा मी प्रेसिडेंट झालो. त्याच्या आधी मी आर्मी सोडण्यापूर्वी माझगाव डॉकमध्ये मला पहिली सबमरीन बनवायच्यासाठी जनरल मॅनेजर म्हणून सिलेक्ट केलं होतं. तिथे मी 8 वर्ष नोकरी केली, आर्मीचाच अटॅचमेंट म्हणून तिकडे. आणि पहिली शल्की निर्माण करण्यासाठी माझा मोठा वाटा होता की संप मी होऊन दिला नाही. आणि शेवटी फायनली आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर मी देशाची सेवा करण्यासाठी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये मुलांनी मुलींनी सगळ्यांनी जॉईन व्हा म्हणून एक रायगड मिलिटरी स्कूल म्हणून महाडला आम्ही सुरू केलं. त्यावेळेला माझ्याबरोबर प्रभाकर कुंटे, शरद पवार, नाना पुरोहित ही मोठे मोठे व्यक्ती होते. त्यांच्या मदतीनं महाडला आम्हाला जागा मिळाली आणि तिथे मी रायगड मिलिटरी स्कूल ज्युनियर कॉलेज 12वीपर्यंत आम्ही सुरू केलं. ह्या स्कूलमधून आत्ता आमच्या जवळजवळ 30 ते 40 ऑफिसर्स मुली मुलगे हे आज आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये, मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर झालेले आहेत. तेच स्कूल आत्ता आम्ही त्याची एक ब्रांच ओशिराला सुरू केलेली आहे. आणि माझं काम हेच आहे की आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जास्तीत जास्त ऑफिसर म्हणून मुलांनी आणि मुलींनी जॉईन व्हावं आणि देशाची सेवा करावी ही माझी इच्छा आहे. हेच सध्या मी काम करत आहे.

0: कर्नल साहेबांना ऐकताना, याही वयातील त्यांचा जोश उत्साह ऐकताना खरंच ग्रेट वाटलं. त्यांच्या आवाजातच प्रेरणा देण्याची क्षमता आहे. मित्रांनो, आपणही आर्मी कुटुंबाचा सभासद व्हायला काय हरकत आहे, नाही का?
1: 1971 नंतर आता आपण जाऊया सियाचिन कडे.
0: सियाचिन जगातलं सर्वात उंच बॅटल फील्ड.
1: नजर टाकावी तिकडे बर्फच बर्फ, सर्वत्र एकच रंग पांढरा, जिवंतपणाचं लक्षणच नाही, सतत उणे तापमान, आवाज फक्त घोंगावणाऱ्या वाऱ्याचा, कोसळणाऱ्या बर्फकड्यांचा. आज असलेलं ठाणं उद्या इथे असेल की बर्फात गडप होईल सांगता यायचं नाही. यालाच तिसरा ध्रुव प्रदेश असंही म्हटलं जात.
0: तरी सुद्धा आपले जवान तिथे सतत पहारा देत असतात. तिथून ड्युटीवरून सही सलामत परत येणंही परमवीर चक्र मिळण्यापेक्षा कमी नाही. इथे झालेल्या चकमकीत नायब सुभेदार बाणासिंग यांनाही परमवीर चक्र देण्यात आलं. 1987 मध्ये 8 जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री हे त्यांचं युनिट. त्यांनी दाखवलेला पराक्रम एवढा अतुलनीय होता की त्यांनी जिंकलेल्या पोस्टचं नाव नंतर बाणा टॉप असं ठेवलं गेलं. यांची उंची होती केवळ 5 फूट 4 इंच, म्हणूनच असं म्हटलं गेलं की 5 फूट 4

0: फायदा घेतला. 51,805 स्क्वेअर किलोमीटर भूमी परस्पर चीनला देऊन टाकली. परदेशी प्रवासी आणि गिर्यारोहकांना इथे जाण्याची मुभा दिली. 1962 मध्ये या भागावर हक्क सांगायला सुरुवात केली आणि 1983 मध्ये त्यांचं सैन्य तिथे वावरू लागलं. त्याला दिलेलं क्वेत पोस्ट हे नाव बॅरिस्टर जिनांवरून होतं. आता आपल्याला केवळ निषेध नोंदवणं पुरेसं नव्हतं, कारवाई करायला हवी होती.
1: यापूर्वी आपल्या सैन्यानं समुद्र सपाटीपासून 21,153 फूट उंचीवरचं हे ठाणं घेण्याचा प्रयत्न केला होता. यात अनेकांना मरण आलं होतं. चौकीवर असलेल्या पाक सैनिकांनी केलेला गोळीबार, तिथलं क्लायमेट, वेदर, आईस अँड स्नो यांचे ते बळी होते. यावेळी इथली चौकी जिंकायचीच अशी जिद्द आपण धरली. यावेळी इतर काही सैनिकांबरोबर बाणासिंग यांनी स्वतःला व्हॉलंटियर केलं. एका धार्मिक शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा, त्यांचा एक भाऊ कॅनडा तर एक युके मध्ये स्थायिक झालेला. वयाच्या केवळ 20व्या वर्षी त्यांनी आर्मी जॉईन केली.
0: जेव्हा कारवाई हाती घेण्यात आली तेव्हा तिथलं तापमान होतं 35°C. वारे प्रचंड वेगाने वाहत होते. सतत 3 ते 4 दिवस बर्फ पडत होता. काही भागात कमरेपेक्षा जास्त खोलीचा बर्फ जमा झाला होता. दृश्यमानता खूपच कमी झाली होती. अशा वेळी आपल्या काही सैनिकांनी क्वेत चौकीवरच्या पाक सैनिकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

0: त्यांचं लक्ष बाणासिंग यांच्याकडे जाऊ नये म्हणून हा प्रयत्न होता. 1500 फूट उंचीच्या बर्फाच्या भिंतीवरून नायब सुभेदार बाणासिंग आणि त्यांचे साथीदार चढण्याचा प्रयत्न करू लागले. यापूर्वीच्या प्रयत्नात शहीद झालेल्या सैनिकांची प्रेत वाटेत पडली होती. ती चढणाऱ्या सैनिकांचा द्वेष वाढवत होती. मात्र थंडीमुळे त्यांना सपोर्ट करणाऱ्यांची शस्त्रे नीट चालत नव्हती. क्वेत पोस्टच्या जवळ गेल्यावर त्यांनी गट केले. त्यापैकी आघाडीवरच्या गटात होते बाणासिंग. चौकीच्या जवळ आल्यावर त्यांना अधिक चेव चढला. आतलं दृश्य त्यांना स्पष्ट दिसत होत.
1: तिथल्या चौकीवर असलेल्या SSG कमांडोवर त्यांनी हातगोळे फेकले. युद्ध गर्जना करीत त्यांनी हातातल्या बंदुकीचा दस्ता कुकरी यांचा वापर केला. 7 जण जागीच ठार झाले, बाकीचे पळून गेले. चौकी आपल्या ताब्यात आली. त्यांना जे सायटेशन दिलं गेलं त्यात म्हटलंय की ही लेट हिज मेन थ्रू अन एक्स्ट्रीमली डिफिकल्ट अँड हजार्डस रूट.
0: पुढे असंही म्हटलंय की नायब सुभेदार बाणासिंग डिस्प्लेड द मोस्ट कॉन्स्पिक्युअस गॅलंट्री अँड लीडरशिप अंडर द मोस्ट ऍडव्हर्स कंडिशन. हे सारा ऐकताना एकदम सुन्न व्हायला होत. सामान्य भारतीय नागरिकाला हे सारं कल्पनेतही करणं बघणं अशक्य. आपले शब्दही तोकडे पडतात.
1: गंमत म्हणजे त्यांना जेव्हा पत्रकारांनी याबद्दल विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर होतं, मीच काय, माझ्या जागी दुसरा कोणीही भारतीय सैनिक असता तरी त्यांनी हेच केलं असतं. इतकी वर्ष लोटल्यावरही तो भाग आपल्याच ताब्यात ठेवण्याचा भारत आणि पाकिस्तान या दोघांचाही प्रयत्न असतो. म्हणूनच आजही या प्रदेशाच्या रक्षणासाठी लाखो रुपये खर्च होतात आणि शेकडो माणसं प्राण गमावतात. पीस, शांतता ही सर्वांनाच प्रिय असते. देशाची प्रगती व्हायची असेल, उन्नती साधायची असेल, कला संस्कृती बहरायची असेल तर हवी असते शांतता. आणि म्हणूनच जगभरातील शहाणी माणसं आग्रह धरतात शांतीचा. सिलोनमध्ये जेव्हा हिंसाचार उसळला, तमिळ एलमची मागणी हिंसक मार्गाने जाऊ लागली, तेव्हा आपण सुद्धा शांती प्रक्रियेत सहभागी झालो.
0: आपल्या मित्रांना माहिती असेल की सिलॉनमध्ये राहून तामिळ इलमची मागणी करणारे मूळचे भारतीय वंशाचे. त्यांचे पूर्वज चहाच्या मळ्यात काम करण्यासाठी तिकडे गेलेले. त्यांच्यावर अन्याय होतो आहे. शांततेच्या मार्गाने यावर उपाय निघणार नाही अशी खात्री वाटून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग निवडला. गोरेला वॉरफेअर म्हणजेच गनिमी तंत्राचा वापर करत त्यांनी हत्यांचं सत्र सुरू केलं. प्रचंड प्रमाणावर पैसा आणि शस्त्र त्यांना परदेशातून मिळत होती. हिंसाचाराला बळी पडणारे आणि विरोध असणारे भारतात निर्वासित म्हणून येऊ लागले. तामिळनाडूमध्ये त्यांनी आश्रय घेतला.

0: बरं 1971 प्रमाणे परिस्थिती निर्माण झाली. भारत सरकार आणि सिलॉन सरकार यांच्यात चर्चा झाली आणि IPKF म्हणजेच इंडियन पीस कीपिंग फोर्स श्रीलंकेत पाठवण्याच्या करारावर सह्या झाल्या.
1: 5 ऑक्टोबर 1987 LTTEचा एक कार्यकर्ता तुरुंगात असतानाच मृत्यू पावला. त्यानं सायनाइड घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. बस हेच निमित्त झालं आणि भडका उडाला. आपली सेना शांतता प्रस्थापित करण्यासाठी सिलोनला निघाली. 54-4-36-57 या इन्फंट्री डिव्हिजन्स पीस मिशनवर रवाना झाल्या. हे काम सोपं नव्हतं. अडचणींचे अनेक डोंगर होते. मात्र सैनिकाने कधीच विचारायचं नसतं व्हाय म्हणून त्याचप्रमाणे ते निघाले.
0: मनात विश्वास ठेवत यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अजिंक्य झेप आपुली अशक्य शब्द नेणते मृगेंद्रता स्वयं ही एव मंत्र एक जाणते सार्थ तो करू अशी शपथ ही वहायची.
1: विक्रमी कृती करू चला दिगंत हालऊ तेज माय भूमीचे उभ्या जगास दाखव चेतना स्वरातली उरात जागवायची यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची अखंड झेप घ्यायची.

आताच आपण ऐकत होतात वारस हो अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग पाचवा. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा.

आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत वारस होऊ अभिमन्यूचे या मालिकेचा भाग पाचवा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

ओल चिंब शरीर तुझ, अंगन अंग तराशलेल्या शिल्पाप्रमाणे, तरंग का मिटवतात पाण्यातील तुझ्या प्रतिमेला स्वतःच्याच मनाप्रमाणे? तू तर काय उपमा देऊ मी तुला, तूच मोहिनी, तूच मनमोहिनी।

ओल चिंब शरीर तुझ अंगन अंग तराशलेल्या शिल्पाप्रमाणे तरंग का मिटवतात पाण्यातील तुझ्या प्रतिमेला स्वतःच्याच मनाप्रमाणे तू तर काय उपमा देव मी तुला तूच मोहिनी तूच मन मोहिनी।

गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचा ठीक 1 वाजला आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत वरदा गोडबोले यांचं गायन राग मालकंस. त्यांना तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियम साथ आहे अतुल फडके यांची. ऐकूया वरदा गोडबोले यांचं गायन राग मालकंस.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 8वा भाग आपण ऐकणार आहोत। दादा कोंडके यांना अनेक गाणी उत्स्फूर्तपणे सुचत असत। एकदा ताडदेवच्या आर्य सेवा मंडळ या संस्थेच्या कबड्डी महोत्सवाचा समारंभ होता आणि हा सोहळा दादांच्या सन्माननीय उपस्थितीत साजरा होणार होता। आर्यनगरचं मैदान क्रीडा शौकीनांनी आणि दादांच्या चाहत्यांनी फुलून गेलं होतं। दादांना जवळून डोळे भरून पाहण्यासाठी आणि कान भरून ऐकण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक झाले होते। अशा समारंभातून फारशी भाषणं रंगत नाहीत, कारण लोक भाषणं ऐकण्यासाठी नाही तर खेळ पाहण्यासाठी गर्दी करत असतात। पण या कार्यक्रमाला मात्र दादा कोंडके अपवाद ठरले। पारितोषिक वितरण समारंभ पार पडल्यानंतर दादांनी आपलं भाषण सुरू केलं आणि पहिल्यापासूनच हास्याची खसखस पिकू लागली। खेळाचं त्यांनी आपल्या भाषणात प्राधान्य देताना राजकीय पुढाऱ्यांच्या टोप्याही झकासपणे उडवल्या होत्या। तळागाळातील लोकप्रिय कबड्डी किंवा हुतुतू या खेळाला आपल्या चित्रपटातही कधीतरी दादांनी स्थान द्यावं अशी सूचना कोणीतरी आपल्या भाषणातून केली आणि दादा कोंडके यांनी या भाषणाचा दुवा अचूक पकडला आणि त्यांचे मित्र वसंत भालेकर यांनी केलेली ही सूचना त्यांनी अंमलात आणली आणि दादा कोंडके यांनी थोडासा पॉज घेतला आणि लगेच तिथं गाणं म्हणायला सुरुवात केली। चल खेळू खेळू दोघ हुतू तू तू, तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात, कुणी कुणावर केली मात। हे उत्स्फूर्तपणे दादा कोंडकेंना सुचलेलं गाणं। हे गाणं ते गातच राहिले, कारण त्यावेळेला त्यांच्यातला शाहीर पुन्हा एकदा प्रकट झाला होता। हुतुतूवरचं अख्खं गाणं त्यावेळी मैदानावर गाऊन भरपूर हाशा आणि टाळ्या वसूल केल्या त्यांनी आणि प्रेक्षकही बेहद्द खुशच झाले।

कधी माझ्या हातात, माझी तंगडी ही कधी तुझ्या हातात, तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात।

0: चा अंग गोपी उधड़ती भसी न रंग कृष्ण चमेठी राधे चा अंग गोपी उधड़ती भसी न रंग कुठे खेळत झाली दंग अमला संशील का तू
1: खेळ खेळ दो

0: दिन चल खेल खेलू दो घर, चल खेल खेलू दो घर, चल खेल खेलू दो घर।
1: मुंबईमध्ये व्ही शांताराम यांच्या प्लाझा चित्रपटगृहात दादांचा एकही चित्रपट कधी प्रदर्शित झाला नाही। भारतमाता आणि कोहिनूर हीच दादांची हुकमी चित्रपटगृह। पुढं दादरचं चित्रा टॉकीज देखील दादांचे चित्रपट प्रदर्शित करू लागलं। प्रत्येक चित्रपटगृह त्यांच्या चित्रपटांच्या वेळी प्रेक्षकांनी फुलून जायचं। त्यांना कधी प्रेक्षकांचा तुटवडा भासला नाही। त्यांच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये मुका घ्या मुका, मला घेऊन चला आणि सासरचं धोतर यासारखे चित्रपट तसे खूप नरम गेले। पळवापळवी देखील त्यामध्येच समाविष्ट करायला हवा। त्यातला मला घेऊन चला या चित्रपटाचा अपवाद वगळता बाकीच्या सर्वच चित्रपटामध्ये दादांची हुकमी नायिका उषा चव्हाण होती। तरीही दादांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही, पण हे सर्व चित्रपट त्या त्या वर्षातील मराठीतले सर्वाधिक यश मिळवणारे चित्रपट ठरले। यावरूनच दादांची मराठी मनावर केवढी जबरदस्त मोहिनी होती याची कल्पना आपल्याला येते।

इतर मराठी चित्रपट वळण असलेल्याच फक्त चित्रपटगृहात चालतात. दादांच्या चित्रपटांच्या बाबत याच्या अगदी उलटं घडलेलं आहे. दादांचे चित्रपट जिथं झळकले तिथं लोकांचे पाय वळले. अगदी पुण्याचं देखील उदाहरण सांगता येईल. तिथल्या प्रभात चित्रपटगृहामध्ये त्यांच्या चित्रपटांना मज्जा होता. भर संस्कृत अभिरुची संपन्न विशिष्ट वस्तीतील या चित्रपटगृहात दादांचे गावरान विनोद असलेले सवंग लोकप्रियता मिळवणारे तळागाळाच्या लोकांनीच डोक्यावर घेतलेले चित्रपट दाखवणं योग्य नाही असं प्रभातच्या चित्रपटगृहाच्या संचालकांना वाटलं असावं. मग दादांनी काय करावं? पुण्यातल्या भावी धारप यांचं अलका चित्रपटगृह निवडलं. तिथं फक्त इंग्रजी चित्रपट दाखवले जात असत. धारपांनी देखील धाडस केलं. दादांच्या चित्रपटांना आपलं थिएटर मोकळं करून दिलं. त्यांचे सगळे चित्रपट अलका टॉकीजच्या पडद्यावर झळकले आणि तुफान चालले. पण आजचं चित्र काय आहे? प्रभातमध्ये दादा कोंडके यांचे जुने चित्रपट मोठं व्यावसायिक यश मिळवत आहेत. काळ सूड घेतो म्हणतात तसा हा प्रकार आहे. चला आपण आणखीन एक गाणं ऐकूया.

दादांचे विनोदी चित्रपट तुफान चालले, म्हणूनच इतरांना क्लीन कॉमेडीची स्फूर्ती मिळाली. व्ही के नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या गोंधळात गोंधळ या विनोदी चित्रपटानं वेगळी वाट जरूर निर्माण केली. त्यानंतर विनोदी चित्रपटांची फार मोठी लाटच आली. सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यामध्ये आघाडीवर राहिले. सचिनच्या इमोशनल कॉमेडीचं काही काळ कौतुकही खूप झालं, पण ही लाटही लवकरच ओसरली. दादा आपल्या शैलीतील चित्रपट निर्माण करतच राहिले. वयाच्या 70व्या वर्षीही मराठी प्रेक्षकांनी दादांना हिरो म्हणून स्वीकारलं हा खरोखरच एक चमत्कार होता. वाजू का या आपल्या शेवटच्या चित्रपटामध्ये पुत्र, पिता आणि आजोबा अशा तीन अवस्थेमध्ये पडद्यावर वावरून गंभीर भूमिकेतही लोकांना स्वीकारायला लावून खळखळून हसणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं करून दादांनी निघून जाणं हाही

योगायोगच म्हणायला हवा. पण लोकांनी दादांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही, त्यामुळं कधीही दादा कोंडके त्या दृष्टीनं भाग्यवानच म्हणायला हवेत. दादा कोंडके यांच्या चित्रपटातलं आणखीन एक गाणं ऐकूया.

सोंगाड्या चित्रपटाच्या वेळेला दादांना नशिबानं साथ दिली. ते खरोखरच सिकंदर दैवाचे आहेत हे यावेळेला सिद्ध झालं. आपले गुरु भालजी पेंढारकर यांच्या आग्रहाखातर दादांनी चित्रपटाची जुळवाजुळव केली. सोंगाड्या हे चित्रपटाचं नाव ठरलं. चित्रपटाच्या कथेपासून ते दादांच्या हाफ पॅन्टपर्यंत आणि नायिकेपेक्षाही नायकाची आये ही अगदी प्रभावी हवी या कल्पनेपर्यंत सारं काही भालजींचंच होतं. भालजींच्याच मार्गदर्शनाखाली वसंत सबनीस यांनी प्रथमच चित्रपट लिहिला. भालजींनीच रत्नमालाबाईंची आई पुढं गाजलेल्या आयेसाठी निवडली. रत्नबालाबाईंच्या हयात असेपर्यंत त्याच दादांच्या आयेच्या भूमिकेमध्ये वावरत होत्या. रत्नमालाबाईंच्या निधनानंतर दादांच्या चित्रपटात आये दिसली नाही. ती जागा मग मावशीनं घेतली. आई मुलाची ही जोडी मराठीतच काय, भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अगदी वेगळी आणि अनोखी ठरली.

चित्रपट लिहून झाला. आयेचीही निवड करणशीत झाली. नामाच्या मैतराच्या भूमिकेसाठी निळू फुलेही निवडले गेले. पण दादांची नायिका कोण? चित्रपटात तमाशाला प्राधान्य असल्यानं ती अस्सल ग्रामीण आणि नाचणारीही हवी. डोळ्यासमोर एकच नाव होतं, ते जयश्री गडकर यांचं. ती तेव्हा आघाडीची नायिका, तमाशाबटांची तर हुकमी नायिका. सांगते ऐका, एक गाव बारा बनगडी, सवाल माझा ऐका, असे भव्य यशस्वी चित्रपट तमाशापट तिच्या नावावरती जमा होते. दादांनी जर सोंगाड्या चित्रपटापूर्वी तांबडी मातीमध्ये काम केलं असलं तरी ते काही त्यांच्या चित्रपटाचे नायक नव्हते. त्यामुळं आपण नायक म्हणून नवीन, तेव्हा आपल्या चित्रपटाची नायिका जयश्री गडकर असावी असं दादांना वाटणं साहजिकच आहे. शिवाय भालजींनी शब्द टाकला तर ती नकार देणार नाही याचीही खात्री दादांना वाटत होती. जयश्री गडकर यांनी खरोखरच नकार दिला नाही, पण दादांना बरेच दिवस टोलवीत ठेवलं. शेवटी दादांनी तिचा नाद सोडून दिला आणि भालजींच्या सांगण्याप्रमाणे उषा चव्हाण या तशा नव्या अनुभवी नायिकेला घेऊन आपला सोंगाड्या चित्रपट पूर्ण केला. उषा चव्हाण यांनी सोंगाड्यापूर्वी केला इशारा जाता जाता या

एकाच चित्रपटामध्ये लीला गांधी आणि अरुण सरनाईक यांच्याबरोबर एक प्रमुख भूमिका केली होती. मात्र तो चित्रपटही जयश्री गडकर नसूनही खूप गाजला होता, हेही विशेषच. चला आणखीन एक गाणं ऐकूया.

0: बारी दौलत ही 3 लाखाची।
1: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय। नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन। नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते। आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन। रामदास बलांडे हे गेल्या 22 वर्षापासून विमा सल्लागार म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत।
4: माझ्या कवितेची सुरुवात मी प्रथम भक्तिगीतेतून करतोय। भक्तिगीताचं शीर्षक आहे चलग गंगू। चलग गंगू हरिनामात रंगू, आली ग गंगू आषाढीची वारी, दिंडी चालली पंढरपुरी, भगवा घेऊन खांद्यावरी, करूया ग आषाढीची वारी। चल दिंडीचा आनंद घेऊ, चल ग गंगू हरिनामात रंगू, माझा चैतन्य हा वारकरी, हरपुनी तहान भाकरी, टाळ मृदंगाच्या तालावरी, नाचतो विठ्ठल दरबारी, चल आपणही ठेका धरू, चल ग गंगू हरिनामात रंगू। या पायी दिंडी सोहळ्यात मुखी हरिनामाचा गजर, सायंकाळ दिंडी विसाव्यात नित्य हरिकीर्तनाचा जागर, चल हरिकीर्तनात रमू, चल ग गंगू हरिनामात रंगू। माऊलीचा हा दिव्य सोहळा, झाली लाखो वारकरी गोळा, फुला भक्तीचा आज मेळा, हरिनामाचा लागला लळा, काय पंढरीचा महिमा सांगू, चल ग गंगू हरिनामात रंगू। माझ्या पंढरीची दर्द वाट, बघा रमणीय तो दिव्य घाट, होतो स्वर्गी आल्याचा भास, असा हा आनंदी सोहळा खास, चल ह्या वारीचा आनंद लुटू, चल ग गंगू हरिनामात रंगू, चल ग गंगू हरिनामात रंगू। माझ्या या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माझं बोचणार सत्य। माझे सच्चे काटेरी शब्द तुम्हा जखमा करून जाते, कारण शब्दातील दडलेले सत्य तुम्हा अर्थहीन वाटते। खूपच जास्तीच बोलतोय खरं तर मी मनापासून, स्वभाव माझा मन मोकळा ह्या तर शब्द येतापासून। असत्य पडते पचनी आज बोचती सत्य मना मनाला, कसं उलगडून दाखवू मी शब्दातील सत्य जना जनाला। हल्ली माझ्या सत्य शब्दावर कुणी विश्वास करीत नाही, असत्य भारी खोट्यांची आरी, झाली ही समाजाची रीतच न्यारी। माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नये कुणाचेही मन, माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नये कुणाचेही मन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन।

माझ्या ह्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माळ रान. सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोसभर, सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोसभर, पक्क्या रस्त्यातून घेतला नागमोडीचा आकार. नाल्याकाठी शेत माझं तिथं होतं जांभूळ बेट, विविध रानफुलांनी फुलतोय तिथे वसंत. नाल्याचा तो खळखळाट मिळतोय पाझर तलावात, पान कोंबळ्याची पंढरी भरते ह्या जलतरणात. धीरविरते रानपाखर येथील दर्द झाडावर, दिवसभर चरती गुर माझ्या रानमाळावर. श्रावणातील हिरवळ घालती डोळ्यांना भुरळ, असं सुपीक शेकत माझं सुंदर हे माळ रान, सुंदर हे माळ रान. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कलियुग फिरलं. असं कसं झालं आता कलियुग फिरलं, असं कसं झालं आता कलियुग फिरलं, आई बापाला मुलं आज पारखं झालं. कोणी नाही आज कुणाचं ना उरली राती रक्ताला, कोर्टाच्या दारी नेतात अवलादी बापाला. संपत्तीच्या वारसासाठी अवलादीचा मार, वारसानंतर बापाला आश्रमाचे दार. नाही राहिली माणुसकी कोणी ना राखतो विमान, सक्का भाऊच झाला आज भावाला बेईमान. भाऊकीतील वाद हा चरट्यावर आला, इंचभर जागेसाठी कोर्ट दरबारी गेला. थोरा मोठ्यांना आज नाही उरला हो आदर, जो तो झाला स्वार्थी नाही कुणाची कदर. नम्रता ना सहनशीलता रस्त्यावरच रोज राडा, किरकोळ वादातून पडतोय रक्ताचा सडा. उच्च शिक्षित तरुणात आज विकृती शिरली, हापचड्डी घालूनी संस्कृती बिघडली, हापचड्डी घालूनी संस्कृती बिघडली.

माझ्या चौथ्या कवितेचं शीर्षक आहे बाप माझा स्वाभिमानी दाता. काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता. काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता. घाम गळूनी पिकतोय मला आईत देशाचा तो पोशिंदा. आईत देशाचा तो पोशिंदा. घाम गळत बाप शेतावरी कष्टो कष्टाची चाकरी. या काळ्या आईच्या सेवेतून खातो स्वाभिमानाची भाकरी. माझ्या ह्या शेतकरी बापाला कधी शांत झोप नसते. नैसर्गिक आपत्तीची त्याला सतत काळजी लागून असते. त्यात माझ्या लग्नाची दिरंगाई सतवते आज माझ्या बापाला. हुंड्यापायी लग्न जुळेना आमदाच्या बाई सालाला. रात्रीचा दिवस करून बाप काढतोय पीक पाणी शेतावर. त्याची कधीच नसती नजर सरकारच्या पुरस्कारावर. शेतकरी वर्गाची सरकारनं कधीच घेतली नाही हो दखल. ह्या शेती निगडीत प्रश्नाचा कधीच झाला नाही उकल. रात्रंदिवस बाप शेतावर. त्याला कधीच नसते शासकीय सुट्टी. पाणी हा पावसातही असते त्याची शेतावर जागून तिवटी. माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो आली. माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो आली. नित्य घाम गाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली. नित्य घाम घाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली. माझ्या सहाव्या कवितेचं शीर्षक आहे अराजकता. भीती नावरली कुणाला नाही धाक कायद्याचा. भीती नावरली कुणाला नाही धाक कायद्याचा. नित्य अत्याचारी घटनेनं भरतोय घडा पापाचा. वाढला आहे दोष गाव गुंडांचा आम रस्त्यावरच रोज राडा. वाढला आहे दोष गाव गुंडाचा आम रस्त्यावरच रोज राडा. खंडणीसाठी पडतोय रक्त मासात सडा. नाही सुरक्षित आया बहिणी घातला कळस गाव गुंडांनी. गाजतोय सोशल मीडिया आज अत्याचारीच्या घटनांनी. भरलं ह्या गुन्हेगारीनी शहर आणि मोहल्ला. किरकोळ वादातून घडतो तलवारीतून हल्ला. अतिरिक्त झाला आता गैरवर्तनाचा आज. हल्ली प्रत्येकाच्या अंगात संचरलाय माझ. वडील धाऱ्यांचा कुणीच करीत नाही हो सन्मान. अवलदीकडूनच होतो जन्मदात्याचा अपमान. वाढली ही अराजकता. संस्कारहीन झालं वागणं. या निर्दयी समाजात झाले निरागस जगणं. झाले निरागस जगणं.

शीर्षक आहे हुतात्म्याचे बलिदान. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हाक कानी, नको वेचू दुःख आई आली भूमातेची हाक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आलिंगन. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हाक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आधी आलिंगन. हुतात्म्याचे हे बलिदान आई श्रेष्ठ दानातून निदान. ओवला हा देश संकटात दे आनंदाने तू होकार, ओवला देश हा संकटात दे आनंदाने तू होकार, करतो शत्रूचा पी नाश घेतो स्वातंत्र्याची आन. हुतात्म्याचे ही बलिदान आई श्रेष्ठ दानातून निदान. सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, मी एका थोर हुतात्म्याला स्वातंत्र्यासाठी जन्म दिला. हुतात्म्याचे ही बलिदान आई श्रेष्ठ दानातून निदान, आहे श्रेष्ठ दानातून निदान. कवितेचं लेखन करता करता मी आता प्रेम काव्याकडे देखील मी काही लिखाण केलेलं आहे. त्यातली एक कविता आहे, त्याचं नाव आहे वीर. तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, जागतोय ग त्या आठवणी तेव्हा दाटून येते डोळ्यात पाणी. तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तेव्हा त्या गोड क्षणाची मी आठवणी जागत असतो. तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तेव्हा तो क्वालिचा रस्ता सुगंधमय वाटत होता. आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, ऐनवेळी साथ सोडणी माझ्या काळजाला धक्का दिला. गेले ते आपले क्वालिचे दिवस आता तू कधी भेटणार नाही, त्या गॅदरिंगच्या प्रयोगासाठी कॉलेज मित्र पुन्हा होणार नाही, कॉलेज मित्र पुन्हा होणार नाही.

दुःख सुखा छाया वाटा जीवन आहे छापा काटा दुःख सुखा छाया वाटा जय पराजयातून उदळती नव्या स्वप्नांच्या वाटा नव्या स्वप्नांच्या वाटा माझ्या कविताचं शीर्षक आहे गण जिकडे तिकडे छतिये अनंत आहे का याचा काही अंत जिकडे तिकडे छतिये अनंत आहे का याचा काही अंत असा हा निळ्या रंगाचा मंडप जगल आहे दूर माप अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात दिसते नभ हे क्षितिज समांतर दिसते नभ हे क्षितिज समांतर त्यावर खेळतोय जणू भास्कर ह्या भास्करमुळे शोभा नभात उधळणे देतो जगी प्रभात उधळणे देतो जगी प्रभात आज फेटा हा दुर्मिळ झाला तरी फेटा आपला आत्मचरित्रातून काहीतरी सांगतोय आपल्याला त्याची मी रचना केलेली आहे व्यथा फेट्याची जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे सर्वांच्या डोईवर माझं भडक अस्तित्व दिसायचे राजे महाराजे देखील मला आदरानं स्वीकारत रोबदार व्यक्तिमत्वातून राज्यकारभार चालवत खरे तर माझ्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय खरे तर माझ्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय गावाचा पाटील म्हणून उर्वबाप्तार मिळतंय माझ्यामुळे तुम्हाला उर्वाप्तेचा मान ज्येष्ठतेतून मिळतंय प्रामाणिकपणाची शान आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाखरांनो तुम्हाला पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता या घोर संसारातून तुमची कशी मुक्तता नको हे मानवी जीवन मला वैताग आला नको हे मानवी जीवन मला वैताग आला नको हा प्रपंच संसार हवे तुमचे जीवन मला पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती तुम्ही ह्या थोर गगनात निर्भय जीवन जगती नाही तुम्हाला शत्रू नाही कुणाशी वैर खरं तुमच्या जीवनात नाही कसला घोर पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद उंच नभात उडण्यात होत असेल दंग उंच नभात उडण्यात होत असेल दंग तुमच्या ह्या जीवनात नाही कुणाची बंधनं नाही थोर संकट स्वातंत्र्य हे जीवन पाखरांनो तुम्हाला आहे का कसली दुःख कसे निरोगी शरीर किती चांगले सुख नाही बिमारी ना दवा मिळते नभातील शुद्ध हवा नाही बिमारी ना दवा मिळते नभातील शुद्ध हवा मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा माझ्या कवितेचं शीर्षक आहे आता माझा गाव माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर विशी समोर वाडाचे झाड तेथे हनुमंत मंदिर वाडाच्या शेजारी मोठा माझा वाडा तो चौकाचा बांधलेला तो जुना माझ्या प्रिय आजोबांचा गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा असा गाव बघूनी माझा सुटतो प्रेमाचा जिव्हाळा असा गाव माझा वसला सुंदर दाट या फुलझाडीत नदीचा तो खळखळ नाद भरतो रात्रंदिन कानात आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं तिच्या ह्या जलवेगातून फुलविते वृंदवन माझ्या गावाची सुधारणा त्या रुंद रस्त्याची रचना जणू काही वाटते बघा छोट्या शहराची ही योजना नाही दिसणार तंटा भांडण आज येथे या समाजात नाही दिसणार तंटा भांडण आज येथे या समाजात बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर

0: भरूणचे बोल आहे, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, नवरा हवा हुंडा न घेणारा, नवरा हवा हुंडा न घेणारा, माया जीवाला जीव देणारा, नवरा हवा हुंडा न घेणारा, माया जीवाला जीव देणारा, असावा मला समजून घेणारा, असावी त्याला दया माया, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, असावा नवरा स्वाभिमानी, एक नारी एक वचनी, असावा नवरा स्वाभिमानी, एक नारी एक वचनी, रामासारखा एक बाणी, रामभक्तीचा असा वळा, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, गुटका नको त्याला दारू नको, गुटका नको त्याला दारू नको, कसल्याही व्यसनाच्या आरी नको, असावी गळ्यात माळ मुखी हरिनाम, असावी संप्रदायाची त्यावर छाया, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, व्यसनी नवरा नको गवाया।
1: रामदास बलांडे यांचं कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं।

कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:25 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून पहाटेचे ठीक 3 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. वनिता मंडळ अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत आठवणींच्या गंधगोशी. या मालेत ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांच्यावर आधारित रूपक नूतनला आठवताना.
1: श्रोतेहो सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांच्यावर आधारित रूपक नूतनला आठवताना. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हणे. आज ऐकूया या मालिकेचा

भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय मोलाचं योगदान देणारी एक महान मराठी अभिनेत्री म्हणजे नूतन. 1950 ते 1990 तब्बल 40 वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची नवी नवी शिखरं पार करणारी ही नूतन, ती चित्रपटसृष्टीतच येणार हे जणू विधिलिखितच होतं. दिग्दर्शक संकलक कुमारसेन समर्थ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपेरी पडद्यावरची सीता म्हणजे शोभना समर्थ यांची सगळ्यात मोठी मुलगी. वयाच्या 8व्या वर्षी नूतननं कुमारसेन समर्थ यांच्या नलदमयंती चित्रपटात अतिशय सहजपणे काम केलं आणि 1950 साली म्हणजे नूतन जेमतेम 14-15 वर्षांची असताना शोभनाबाईंनी त्यांच्या शोभना पिक्चर्सद्वारा हमारी बेटी चित्रपट स्वतः निर्माण करून नूतनला नायिका म्हणून चित्रपटसृष्टीत लॉन्च केलं आणि त्यानंतर नूतननं कधी मागे वळून बघितलंच नाही. भारत सरकारनं पद्मश्री देऊन गौरव केलेली, आपल्या अभिजात सौंदर्याच्या जोरावर मिस इंडिया, मिस मसुरी यासारखे किताब पटकवणारी, सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन आणि मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटांसाठी तब्बल 5 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारी ही अभिनेत्री, तिचा 5 फिल्मफेअर पुरस्कारांचा विक्रम आज तगायत दुसरी कुठलीही अभिनेत्री मोडू शकलेली नाही. 40 वर्षांच्या कारकिर्दीत नूतनला उत्तमोत्तम चित्रपट, एकापेक्षा एक सरस भूमिका तर मिळाल्याच, पण तितकीच अजरामर गाणी सुद्धा मिळाली हे विशेष. नूतनच्या लाजवाब अभिनयानं या सगळ्या गाण्यांचं सोनं झालं.

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवणाऱ्या नूतनला सुद्धा सुरुवातीच्या काळात मात्र अपयशाची चव चाखावी लागली होती. नूतनचा पहिला चित्रपट हमारी बेटी काही फारसा चालला नव्हता, पण चित्रपट फ्लॉप ठरला तरी नूतनने मात्र अनेक निर्माता दिग्दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हमारी बेटीनंतर नूतननं हम लोग, नगीना, हंगामा, आगोश, शीशम, निर्मोही, पर्वत, मालकिन, लैला मजनू, शबाब यासारख्या कितीतरी चित्रपटात काम केलं, पण हम लोग आणि नगीनाचा अपवाद वगळता सगळे चित्रपट अयशस्वी ठरले. त्यावेळी खरं तर एक फार मजेशीर गोष्ट घडली होती. नगीना चित्रपटात नूतनचा नायक होता दिलीप कुमारचा भाऊ नासिर खान. या चित्रपटाचा प्रीमियर होता आणि नायिका म्हणून अर्थातच नूतनला खास आमंत्रण होतं. नूतन सुद्धा खूप उत्साहाने छान तयार होऊन प्रीमियरला गेली. प्रेक्षकांना चित्रपट आवडेल की नाही याची उत्सुकता आणि धाकधूक मनात होतीच. ती थिएटरमध्ये शिरणार तोच गेटवरच्या वॉचमननं तिला अडवलं. कारण काय तर नगीना चित्रपटाला ए सर्टिफिकेट होतं आणि नूतनचं वय होतं अवघं 16 वर्ष. म्हणजे चित्रपटाला अडल्ट म्हणजे प्रौढांसाठी सर्टिफिकेट आणि खुद्द नायिका अल्पवयीन. त्या वॉचमननी नूतनला ओळखलं नव्हतं ही गोष्ट वेगळी.

नूतनचं सौंदर्य आणि तिचा अभिनय याविषयी कोणाचंच दुमत नव्हतं, पण चित्रपट चालले नाहीत म्हटल्यानंतर कोणी तिला अनलकी गर्ल म्हटलं, कोणी तिला हॅम ॲक्ट्रेस म्हटलं, तर कोणी तिला फ्लॉप गर्ल म्हणायलाही कमी केलं नाही. त्यावेळी शोभनाबाईंनी ठरवलं की नूतनला काही काळ तरी चित्रपटसृष्टीपासून लांबच ठेवायचं. त्यांनी सरळ नूतनला स्वित्झर्लंडच्या फिनिशिंग स्कूलमध्ये पाठवून दिलं. स्वित्झर्लंडच्या त्या मोकळ्या वातावरणात समवयस्क मैत्रिणींबरोबर फ्रेंच, इंग्लिश लिटरेचर, हाऊसकीपिंग, बुककीपिंग, शॉर्ट हँड, टायपिंग या सगळ्याचा अभ्यास करणारी नूतन ही स्वतः एक अभिनेत्री आहे आणि एक दोन नव्हे तर तब्बल 11 चित्रपटात काम केलेली स्टार आहे हे तिथे कोणालाच माहिती नव्हतं, म्हणजे अगदी प्रिन्सिपल श्रीयुत जोबे यांना सुद्धा. त्यामुळे एकदा मात्र फारच मजा झाली होती. लॉंग टर्म एक्सकर्शनसाठी श्रीयुत जोब्या एकदा सगळ्या मुलींना पॅरिसला घेऊन गेले होते. पॅरिसमध्ये फिरत असताना एकदा रस्त्यात एका फ्रेंच चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, तेव्हा त्यांनी नूतनला मुद्दाम जवळ बोलवून घेतलं आणि ते तिला शूटिंग कसं केलं जातं वगैरे समजावून सांगू लागले. त्यांना असं वाटलं की एक साधी सुधी भारतीय मुलगी आहे, हिला शूटिंग बघायची संधी कधी मिळणार होती. बिचारे, त्यांना काय माहीत की ते एका अभिनेत्रीला शूटिंग म्हणजे काय ते समजावून सांगत होते. अर्थात नूतननी इकडे सुद्धा आपण हे सगळं प्रथमच बघतोय असा बेमालूम अभिनय केला होता.

स्वित्झर्लंडची हवा नूतनला चांगलीच मानवली. तिची तब्येतही सुधारली. तिचे स्वित्झर्लंडमधले फोटो बघून तिला पुन्हा बऱ्याच निर्माता दिग्दर्शकांकडून ऑफर्स यायला लागल्या. अखेर अवघ्या 8 महिन्यात शोभनाबाईंनी नूतनला स्वित्झर्लंडहून परत बोलवून घेतलं. फिल्मिस्तानच्या एस मुखर्जींनी नूतनला घेऊन हीर चित्रपट निर्माण केला, पण हा चित्रपट सुद्धा पडला. आता इतिहासाचीच पुनरावृत्ती होते की काय असं वाटत असतानाच दिग्दर्शक अमिया चक्रवर्तींचा सीमा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सीमा सुपरहिट ठरला. नूतनच्या कारकिर्दीला एक वेगळंच वळण लागलं. या चित्रपटात नूतन दिसलीही छान आणि तिच्या सहज सुंदर अभिनयाचं सगळ्यांनीच अगदी मनापासून कौतुकही केलं. याच भूमिकेनं तिला पहिलं बेस्ट ऍक्ट्रेस फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिलं. नूतन तेव्हा अवघी 18 वर्षांची होती. तिला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालं असते तिने खरं तर फिल्मफेअरमध्येच वाचलं. ती तेव्हा पलंगावर लोळत अंक वाचत होती. अवॉर्ड मिळाल्याचं कळल्यावर तिला इतका आनंद झाला की तिने हातातला अंक टाकून एखाद्या लहान मुलीसारख्या पलंगावर अक्षरशः टणाटणा उड्या मारल्या होत्या. त्या काळी आजच्यासारखी भारावर अवॉर्ड नसल्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड मिळणं हे तेव्हा फार मानाचं आणि प्रतिष्ठेचं मानलं जात होतं.

सीमा चित्रपटातलं क्लासिकल बेसचं हे गाणं पडद्यावर साकार करणं तसं फारच अवघड होतं. त्यातल्या तानांवर मुरक्यांवर लिपसिंक करणं, लता मंगेशकर यांचा प्लेबॅक असूनसुद्धा पडद्यावर आपणच प्रत्यक्ष ते गाणं गातोय असा अभिनय करणं हे म्हटलं तर अशक्यच होतं. पण नूतन स्वतः शास्त्रीय संगीत शिकलेली असल्यामुळे तिने ते इतक्या सहजतेने पडद्यावर साकार केलं की प्रत्यक्ष लता मंगेशकर यांनीसुद्धा न राहून नूतनला उत्स्फूर्तपणे दाद दिली आणि म्हटलं, पडद्यावर हे गाणं बघताना असं वाटतं की नूतन स्वतःच हे गाणं गाते. किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे ही. लता मंगेशकरांसारख्या एका महान गायिकेनं नूतनसारख्या एका महान अभिनेत्रीला दिलेली ही दिलखुलास दाद. यापेक्षा आणखी महत्त्वाचा पुरस्कार काय असू शकतो. सीमापासूनच नूतनची चित्रपट कारकीर्द खऱ्या अर्थानं सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. बघता बघता नामवंत यशस्वी अभिनेत्रींमध्ये नूतनचं नाव प्रामुख्यानं घेतलं जाऊ लागलं. राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार, अशोक कुमार, बलराज साहनी, सुनील दत्त, रहमान, किशोर कुमार, मनोज कुमार, धर्मेंद्र यासारख्या आघाडीच्या सगळ्या नायकांबरोबर नूतनची छान जोडी जमली. तिच्या अभिनय सामर्थ्याचा कस पारखणाऱ्या भूमिका तिला न मागता मिळायला लागल्या. अशावेळी दिग्दर्शक बिमल रॉय यांनी सुजाता चित्रपटात नूतनला एका सावळ्या तरुणीच्या रूपात पडद्यावर पेश केलं आणि नूतनच्या लाजवाब अदाकारीनं प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले.

सुजाता चित्रपटातली ही भूमिका करताना नूतनला हलकासा का होईना पण काळा मेकअप करावा लागला होता. कल्पना करा, एकीकडे मीना कुमारी, मधुबाला, नरगिस यांच्यासारख्या एकापेक्षा एक गोऱ्या चिट्ट्या नायिकांच्या जमान्यात चक्क सावळ्या तरुणीची भूमिका स्वीकारायची आणि त्यासाठी काळा मेकअपसुद्धा करायचा. आज अनेक अभिनेत्री वेगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात, पण त्या काळी हे फार मोठं धाडसच होतं. पण बिमलदांनी खूप विश्वासानं नूतनवरती ही जबाबदारी सोपवली होती आणि नूतननी ती तितक्याच समर्थपणे पारही पाडली होती. याच भूमिकेनं नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं दुसरं फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिलं. तो खऱ्या अर्थानं नूतनचा काळ होता. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षक मनापासून दाद देत होते. त्यावेळी सोने की चिडिया चित्रपटात नूतननं एका चित्रपट अभिनेत्रीची भूमिका केली होती. या चित्रपटात नूतनचे दोन नायक होते, एक बलराज साहनी. नूतननी यापूर्वी बलराजजींबरोबर हम लोग आणि सीमा या दोन चित्रपटात काम केलं असलं तरी हम लोगमध्ये बलराजजी नूतनच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत होते आणि सीमामध्ये ते मुलींच्या वसतिगृहाचे प्रमुख व्यवस्थापक होते. दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले तरी नूतन बलराज साहनी ही जोडी नायक नायिका म्हणून पहिल्यांदा पडद्यावर आली ती सोने की चिडिया चित्रपट.

या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नूतनचा दुसरा नायक होता तलत महमूद. सच बता तू मुझ पे फिदा, क्यों हुआ और कैसे हुआ, लाडीक अंदाजात तलत महमूदला विचारणाऱ्या अवखळ अल्लड नूतनवर रसिक प्रेक्षक बेहद्द फिदा झाले होते.

स्वतः नूतनला सुद्धा हे गाणं खूप आवडायचं. नूतनचं करिअर नीट मार्गी लागल्यावर शोभनाबाईंनी नूतनची धाकटी बहीण तनुजा हिला नायिका म्हणून ब्रेक देण्यासाठी छबिली चित्रपट निर्माण केला. म्हणजे ज्या काळी चांगल्या घरातल्या स्त्रिया किंवा मुली फार अपवादानं चित्रपटसृष्टीत यायच्या, त्या काळात शोभना समर्थ यांनी स्वतः तर चित्रपटात काम केलंच, पण आपल्या नूतन आणि तनुजा या दोन मुलींनासुद्धा चित्रपटसृष्टीत आणण्यासाठी आपल्या स्वतःच्या शोभना पिक्चर्सद्वारा हमारी बेटी आणि छबिलीसारखे दोन चित्रपट स्वतः निर्माण केले. त्यांच्या या धाडसाला निश्चितच दाद दिली पाहिजे. कदाचित कोणाला माहीत असेल किंवा नसेल, पण शोभनाबाईंच्या आई स्वर्गीय रतनबाई शिलोत्री यांनी सुद्धा स्वराज्याच्या सीमेवर नावाच्या एका मराठी चित्रपटात काम केलेलं होतं. म्हणजे नूतन आणि तनुजा ही त्या घराण्यातली अभिनेत्रींची तिसरी पिढी. छबिली चित्रपटात दोन नायिका होत्या, नूतन आणि तनुजा, आणि त्या चित्रपटात सुद्धा नूतननं तनुजाच्या मोठ्या बहिणीचीच भूमिका केली होती. हा चित्रपट फारसा चालला नाही तरी अगदी फ्लॉप बाकी ठरला नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट होती. छबिली आणि छलिया चित्रपटाचं शूटिंग चालू असतानाच नूतनचं कमांडर रजनीश बहल यांच्याशी लग्न ठरलं आणि नूतननी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, लग्नानंतर चित्रपट संन्यास घ्यायचा. एका सुप्रसिद्ध सिने साप्ताहिकात तिने तिचा निर्णय जाहीर केला आणि अवघ्या चित्रपटसृष्टीत एकच खळबळ माजली.

श्रोते हो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत नूतनला आठवताना या रूपकाचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हाणे, निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर, सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून पहाटेचे ठीक 3:01 आणि 30 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत मिश्र संगीत.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या. आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: सकाळचे ठीक 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत अवधूत गोडबोले यांचं बासरी वादन, राग नारायण भैरव, त्यांना तबला साथ आहे अतुल ताडे यांची. ऐकूयात अवधूत गोडबोले यांचं बासरी वादन, राग नारायण भैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण माधवी नानल यांचं गायन ऐकलं. राग होता ललत. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ होती अनंत खेमकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. राम किंकर यांचं संगीत होतं आणि चित्रपट आई तुळजा भवानी. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आपण ऐकणार आहोत कार्यक्रम भावधारा.